नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 5:57 झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 28 भाद्रपद शके 1948 अर्थात 19 सप्टेंबर 2026. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

अमृतधारा भक्तिसंगीतावर आधारित या कार्यक्रमात श्रोतेहो आपले स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया रामदास कामत यांच्या आवाजातल्या गंगाधर महांबरे यांनी लिहिलेल्या या भोपाळीना.

रामदास कामत यांच्या आवाजातली गंगाधर महांबरे यांनी लिहिलेली भोपाळी आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उत्तरा केळकर आणि रवींद्र साठे यांच्या आवाजातली पारंपरिक रचना, संगीतबद्ध केली आहे नंदू होनप यांनी.

रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजातली पारंपरिक रचना आपण ऐकलीत. अमृतधारा भक्तिसंगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोतेहो, आज संगीतकार दत्ता डावजेकर यांचा स्मृती दिन आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली गदी माडगुळकर यांची रचना आपण ऐकलीत. स्वर होता आशा भोसले यांचा. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजातली संत रामदास महाराज यांची ही रचना. विलासबुवा पाटील यांनी संगीतबद्ध केली आहे.

अजित कडकडे यांच्या आवाजातली संत रामदास स्वामी यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती विलासबुवा पाटील यांनी. श्रोते हो, भक्ती संगीतावर आधारित अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मिलिंद.

रवींद्र साठे यांच्या आवाजातल्या या रचनेनंतर कार्यक्रमात शेवटी ऐकूया उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली मंगेश पाडगावकर यांची देशभक्तीपर रचना. संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. थोड्याच वेळात आम्ही प्रसारित करू भात पिकांवरील रोग नियंत्रण याविषयीच्या माहितीचा पहिला भाग कृषी वार्ता या कार्यक्रमांतर्गत 6:40. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात 6:45 मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र डॉक्टर यश वेलणकर यांनी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग, शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयीच्या माहितीचा तिसरा भाग आज सकाळी 6:50 परिसर या कार्यक्रमात सादर करते विजय भुयार. ऐसे अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात सकाळी 7:00

शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयीच्या माहितीचा तिसरा भाग आज सकाळी 6:50 परिसर या कार्यक्रमात सादर करते विजय भुयार. ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात सकाळी 7:00 लेखन हा रावसाहेब शिरोळे यांचा वैचारिक बंध. 7:25 दिलखुलास. 7:40 8:00 भावगीत आपण ऐकू शकाल. दरम्यान 7:45 श्वास हेल्थकेअर सांगली प्रायोजित कार्यक्रम. 7:15 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. गायक कलाकार मंदार आपटे सादर करते राजेश शेजवळे. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीतबहार. श्रोते हो आज सकाळी 9:30 हिंदी पखवाडे के उपलक्ष में डॉक्टर आरिफ महात की वार्ता साहित्य और मानवीय मूल्य भाग 2. 10:00 आपकी पसंद. 10:30 लोकसंगीत. 11:00 गाता रही मेरा दिल. 11:40 माननीय उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या पुणे दौऱ्याचा विशेष वृत्तांत आम्ही सहक्षेपित करू. 12:00 वनिता मंडळ या अंतर्गत वाढत्या स्क्रीन टाईमचे धोके प्रणिता झांबरे यांचं मार्गदर्शन तसंच संवाद गौरी गणपती आणि स्त्री जीवन सादर करते विजय भुयार. 1:00 विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युवावाणी या कार्यक्रमात गणेशोत्सव विषयी कप्पा तसंच दिव्या चौधरी या मैत्रिणीचं गायन आणि वादन सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. 7:30 किसानवाणी अंतर्गत कृषी संवाद यामध्ये कृषी अर्थशास्त्र याविषयी प्राध्यापक मोहनराव जाधव यांची अंजर मुजावर यांनी घेतलेली मुलाखत भाग 1. 9:15 स्पॉटलाईट कार्यक्रम. श्रोते हो नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील. ही होती आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 6:40 झाली आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया भात पिकावरील रोग नियंत्रण या विषयीच्या माहितीचा पहिला भाग.
2: मंडळी, भातावर बुरशी, जीवाणू, विषाणू आणि सूत्रकृमींमुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. करपा, कडा करपा, शेंडे करपा, पर्णकोश करपा, पर्णकोश सडणं, उदबत्त्या, आभासमय काजळी, लोंबीतले दाणे डागाळणं यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव भात पिकावर होऊन उत्पादनात मोठी घट येते. करपा हा बुरशीजन्य रोग असून लहान रोपं, फुटवं, फुलोरा, दाणे भरण्याच्या अवस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव होतो. दाणे न भरता पळींजच वाढतं. कडा करपा हा पानांच्या दोन्ही कडांवर दिसतो. कडा करपा या रोगामुळे मोठं नुकसान होतं. शेंडे करपामुळे कर्भग्रहण क्रियेवर परिणाम होऊन उत्पादन घटतं. पर्णकोश करपा हा बुरशीजन्य रोग जमिनीपासून 7-20 सेंटीमीटर उंचीवर पोटरीवर येण्याची अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत खोडावर आणि पर्णकोशावर काळी बुरशीची बीज या स्वरूपात दिसतो. पर्णकोश सडतो त्यामुळे दाणे न भरता पळींजाचं प्रमाण वाढतं. उदबत्त्या हा बुरशीजन्य रोग. लोंबीच्या ठिकाणी उदबत्तीसारखी लोंबी बाहेर पडते. दाणे भरत नाहीत त्यामुळे उत्पादन घटतं. सध्या या रोगाचं प्रमाण कमी झालंय. आभासमय काजळी हा बुरशीजन्य रोग असून लोंबीवर पिवळ्या, हिरव्या, शेंद्री रंगाच्या काजळीचे टपोरे गोळे दिसतात. अशा या वेगवेगळ्या रोगांच्या नियंत्रणासाठी एकच उपाय करण्यापेक्षा एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब केला तर रोगाला आळा बसू शकेल आणि खर्चात बचत होईल. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: भात पिकावरील रोग नियंत्रण या विषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकलात कृषी वार्ता या कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, तुमचा प्रश्न छोटा असो व मोठा, तज्ञांचा सल्ला असतो मोलाचा. दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी आणि उत्तम संगोपनासाठी काय काळजी घ्यायला हवी याविषयी हॅलो किसान या कार्यक्रमात सेवानिवृत्त पशुसंवर्धक आणि पशुवैद्यकीय सल्लागार डॉक्टर चंद्रहास कापडी शेतकरी बांधवांशी फोनवरून थेट संवाद साधणार आहेत. दुधाळ जनावरांची काळजी कशी घ्यायची याविषयी तुमचेही काही प्रश्न असतील तर थेट फोन करा 0231-2-65-26-24 या नंबरवर मंगळवारी 22 सप्टेंबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. हॅलो किसान, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
1: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर

श्रोते हो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.

0: ज्वारीच्या कणसाणी शिवार फुलत,
1: ओल्या मातीच्या ढेकळात जीवन रुजत।
0: श्रोते हो, शेतीविषयक सल्ला, बाजारभाव जाणून घ्या, हवामानाचा अंदाज,
1: यासाठी ऐकायला विसरू नका किसान वाणी।
0: सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर। किसान वाणी, किसान वाणी।
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र, 6:45 झाली आहेत।

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, ऐकूया भाग तिसरा.
1: आपली मनस्थिती कधी ना कधी वजा स्थितीमध्ये जाणं हे अतिशय नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे, नॉर्मल आहे. काही जणांना असं वाटतं की असं नकारात्मक विचार मनात असणं म्हणजेच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते तो प्रॉब्लेम दडवतात किंवा नाकारतात. पण जसं आपल्या शरीरात मलमूत्र घाम तयार होतो तसंच मन काही ना काही वेळा अस्वस्थ होणं वजा स्थितीमध्ये जाणं हे अगदी स्वाभाविक आहे. आपल्या शरीरातल्या रसायनांचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होत असतो आणि जशी आनंद निर्माण करणारी रसायनं आहेत तशीच अस्वस्थता निर्माण करणारी देखील रसायनं आहेत. ज्यावेळी एखादा धोका माणसाला जाणवतो त्यावेळी ती अस्वस्थता निर्माण करणारी रसायनं पाझरतात आणि त्यानुसार शरीरात बदल होतात आणि त्यामुळे असं अस्वस्थता नाकारणं हे योग्य नाही. अस्वस्थता आत्ता मन अस्वस्थ आहे हे आपल्याला मान्य करता यायला हवं आणि काही वेळा ती अस्वस्थता उपयोगी असते. आपली तयारी पुरेशी नाही आहे ही मनाला अस्वस्थ करणारी भावना असू शकते पण त्यामुळे मी तयारी करायला अधिक वेळ देऊ शकतो आणि त्यामुळे प्रत्येक वेळीच अस्वस्थता खराबच आहे असं नाही. उलट अस्वस्थता असेल तर मला कोणत्या गोष्टीवर अधिक काम करणं आवश्यक आहे हे माझं मला समजू शकतं आणि ज्यावेळी ही अस्वस्थता खूप वेळ टिकते किंवा खूप तीव्र होते त्यावेळी ती ॲबनॉर्मल, ती विकृत आहे, इमोशनल डिसऑर्डर आहेत असं म्हटलं जातं. म्हणजेच दिवसभरामध्ये आपण साधारण 16 तास जागे असतो आणि त्यातली समजा तासभर दीड तास मन अस्वस्थ असेल, अधूनमधून अस्वस्थ मन होत असेल तर ते नॉर्मल आहे. पण 16 तासातले 10 तास जर एखाद्या व्यक्तीची वजा स्थिती असेल तर मग हे डिप्रेशनचं लक्षण आहे किंवा त्याच्या मनात सतत जर चिंतेचेच विचार, भीतीचेच विचार अधिक येत असतील तर ते अँझायटीचं लक्षण आहे आणि त्यावर काम करणं आवश्यक असतं. आणि त्यावर काम करणं म्हणजेच सायकोथेरपी, मानसोपचार, की स्वतःच्या मनातले विचार समजून घेणं, स्वतःच्या मनातल्या भावना समजून घेणं आणि भावनांच्या लाटांमध्ये पोहण्याचं कौशल्य विकसित करणं जे आपण सर्वच माणसांनी करायला हवं. हे मानसोपचार परदेशात साधारण 150 वर्ष

पासून विकसित होऊ लागलेले आहेत. आत्ता ते आपल्या समाजात, भारतीय समाजात हळूहळू गेल्या 15-20 वर्षामध्ये अधिक समजले जात आहेत. तर आपण ते समजून घेऊन आपल्या रोजच्या आयुष्यात ते वापरायला हवेत. आता मानसोपचार म्हणून आपल्याकडे जरी हे समजलेले नसतील, तरी रामदासांनी लिहिलेले मनाचे श्लोक, तुकोबांनी लिहिलेले अभंग, हे सगळे एक प्रकारचे मानसोपचारच आहेत. खरं म्हणजे मानसोपचाराची सगळ्यात सुरुवात गीता, कृष्णानं अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितली तेव्हापासून आहे असं आपण म्हणू शकतो. कारण त्यावेळीसुद्धा अर्जुनाची मनस्थिती अशीच वजा स्थितीमध्ये गेलेली होती, त्याला काय करावं हे सुचत नव्हतं. आज ज्याला आपण पॅनिक अटॅक म्हणतो त्याची अगदी हुबेहूब लक्षणं गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनानं वर्णन केलेली आहेत. तर त्याच्यावर कृष्णानं जो काही उपाय सांगितला तोच म्हणजे मानसोपचार. आणि त्यामुळे मानसोपचार हे काहीतरी खूप वेगळं परदेशी आहे असं नाही, ते समजून घेऊन आपण रोजच्या आयुष्यात अप्लाय करायला हवं.

0: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयाच्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:50 झाली आहेत.
5: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार.
6: श्रोते हो, एका संशोधनानुसार हवामान बदलामध्ये फॅशन उद्योगाचा वाटा 10% आहे. त्यामुळे भूजलाला सर्वात मोठा धोका निर्माण झालाय. कापड उत्पादक कंपन्या भूजलाचे सर्वाधिक शोषण करतात. बांगलादेश हा जगातील दुसरा सर्वात मोठा कापड निर्यातदार देश आहे. आकडेवारीनुसार बांगलादेशातील कापड उद्योग दरवर्षी पृथ्वीवरील 1,500 अब्ज लिटर पाण्याचं शोषण करतो. 1 किलो डेनिम धुण्यात 250 लिटर पाणी वाया जातं. तसंच 1 किलो सुती कापड धुण्यासाठी आणि ते रंगवण्यासाठी 200 लिटर पाणी वापरलं जातं. यामुळेच बांगलादेशातील भूजल पातळी सातत्यानं खाली जात आहे. बांगलादेशातील वस्त्रोद्योगात जेवढं पाणी वाया जातं तेवढं पाणी पिण्यासाठी वापरलं तर 2 कोटी लोकांना 10 महिने पिण्याचं पाणी मिळू शकतं. फॅशनमुळं पर्यावरण प्रदूषण, जलसंकट, रासायनिक प्रदूषण, कार्बन उत्सर्जन, कचरा या समस्या वाढतायत. वस्त्रोद्योग हा जगातील सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. नायलॉन, पॉलिस्टर आणि स्पॅन्डेक्स यासारख्या कृत्रिम तंतूंचा वापर फॅशन आणि टिकाऊ कपड्यांमध्ये आहे. ते कपड्यांच्या उत्पादनात वापरले जातात, त्यामुळं कपडे खराब होत नाहीत. त्याचप्रमाणे रेयॉन, लाकडाच्या लगद्यापासून बनवलेलं फॅब्रिक जंगलतोड वाढवतं आणि नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधतेच्या नाशासाठी अत्यंत हानिकारक आहे. आजकाल असे स्वस्त कपडे बाजारात मुबलक प्रमाणात मिळतात, जे की निकृष्ट दर्जाचे असतात आणि आपण ते लवकरच टाकून देत असतो. अशा कपड्यांनी जागतिक कचरा समस्येला हातभार लावला आहे. फॅशनच्या पर्यावरणीय प्रभावाबद्दल जागरूकता आता वाढायला लागलीय, त्यामुळं टिकाऊ कपड्यांच्या उत्पादनात वाढ झालीय. अशा कपड्यांची मागणी जसजशी वाढत जाईल तसतसे अशा उद्योगांमध्ये गुंतलेल्या

0: कामगारांना चांगल्या कामाची परिस्थिती, उत्तम दर्जाचे कपडे आणि उत्तम कारागिरांना चांगले काम आणि मजुरी मिळेल. पर्यावरणाच्या समस्या निर्माण करणाऱ्या उद्योगांना पर्यावरणपूरक कसं करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. भारतात लोकप्रिय असलेला कपड्यांचा ब्रँड बाजारात इतका प्रचलित होतो की तो विकत घेताना पर्यावरणाला हानी पोहोचत आहे की नाही याचा विचार आपल्यापैकी कोणीही करत नाही. त्याऐवजी पर्यावरणस्नेही ब्रँड्सच्या टिकाऊ कपड्यांबाबत आपण आवड वाढवली पाहिजे आणि ती वाढवली तर वस्त्रोद्योगामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात. फॅशन ही समाजाची गरज आहे, पण जेव्हा ती समस्या निर्माण करत असते तेव्हा तिचे समर्थन करता येत नाही.
1: आताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग तिसरा ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.

0: अगं ताई, चिंता करते विश्वाची, असा का चेहरा?
1: डॉक्टर, तुम्हाला माहिती आहे ना हो, माझे दात वेडे वाकडे आहेत आणि चांगले पण दिसत नाहीत ते. ऑफिस मध्ये माझा कॉन्फिडन्स अगदी कमी झालाय आणि कॉम्प्लेक्स पण येतो. घरी आता लग्नाचं बघतायत ना. लहानपणापासूनच मला क्लिप आवडली नाही, पण नाईलाज म्हणून आता लावली तर मुळात त्याचा उपयोग होणार आहे का? आणि खरं तर ते मला चांगलं दिसेल का? तरी पण एकदा तुम्ही सांगा म्हणजे.
0: अच्छा, ही चिंता सतावतीये तर.
1: हो ना, काय करू, दात तर सरळ हवेत, पण क्लिप नको वाटतीये. माझा अगदी इकडं आड आणि तिकडं विहीर झालंय.
0: हे बघ, क्लिप बसवायची गरज नाही. आता क्लिअर अलायनर्स आलेले आहेत आणि AI टेक्नॉलॉजी स्कॅनरने पुढे जाऊन तुझे दात कसे सरळ होतील हेही मी तुला आत्ताच दाखवू शकेन. तुझी चेहरेपट्टी आणि दात ह्यात दररोज होणारा बदल तुझा आत्मविश्वासही वाढवेल. कारण क्लिप नाही म्हणजे तुझ्या दातांची ट्रीटमेंट सुरू आहे हे कोणालाही कळणार नाही.
1: मस्तच. पण डॉक्टर, खर्चाचं कसं?
0: तुला माहितीच आहे, माधव मिशन म्हणजे कमी खर्चाची हमी.
2: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग कोल्हापूर. फोन 96 04 09 95 00.
3: श्रोते हो, आजचे काही प्रायोजित कार्यक्रम 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. हे आजचे काही ठळक प्रायोजित कार्यक्रम.
4: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव. दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

श्रोतेहो, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. डिझेल इंजिनाचा जनक असणाऱ्या रोडॉल्फ डिझेल या जर्मन यांत्रिक अभियंत्याचा आज स्मृतिदिन आहे. एका नव्या तर्कशुद्ध इंजिनासंबंधीचा सिद्धांत आणि त्याची रचना हा लेख प्रसिद्ध करून नवं इंजिन तयार करण्याचा त्यानं प्रयत्न केला. या इंजिनासाठी इंधन म्हणून सुरुवातीला दगडी कोळशाची भुकटी आणि पुढं दाट खनिज तेल त्यानं वापरलं. 5 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर 1897 सापडलेल्या हवेच्या तापमानाच्या इंधनाचं प्रज्वलन होणारं आणि पुढे दाब कायम राहून त्याचं ज्वलन होत असलेलं इंजिन अस्तित्वात आलं आणि हेच जगातलं पहिलं डिझेल इंजिन. श्रोतेहो, संगीततज्ञ पंडित विष्णू नारायण भातखंडे, ज्येष्ठ अभिनेते मास्टर दत्ताराम यांचा आज स्मृतिदिन. श्रोतेहो, भातखंडे यांनी संगीत क्षेत्रात खूप मोलाचं असं योगदान दिलं, त्यांचा आज स्मृतिदिन आहे. श्रोतेहो,

संगीतकार दत्ता डावजेकर यांचा आज स्मृतिदिन. करावं तसं भला भरावं, पाठलाग, परिवर्तन, जुनं ते सोनं हे त्यांनी संगीतबद्ध केलेले काही चित्रपट. गायक कलाकार लकी अली यांचा आज वाढदिवस. अभिनेत्री इंदिरा चिटणीस यांचा आज स्मृतिदिन आहे. काही दिनविशेष आपण जाणून घेतलेत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो ठीक 7 वाजलेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची, शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके हा साहित्यविषयक कार्यक्रम. या अंतर्गत आज ऐकूया लेखन, हा रावसाहेब शिरोळे यांचा वैचारिक बंध.

लेखन किंवा लिहिणं ही मानवी संस्कृतीतील एक अत्यंत महत्वाची कला आहे. आपल्या मनातील विचार, भावना, अनुभव, माहिती शब्दांच्या माध्यमातून कागदावर उतरवणं म्हणजे लेखन. लेखन हे विचार व्यक्त करण्याचं एक शक्तिमान माध्यम आहे. मूल शाळेत गेलं की त्याला रेषा मारायला शिकवतात, तर ही लेखनाची प्रथम सुरुवात असते. किंवा चित्रकला विकसित केली जाते आणि त्यातून अक्षरांचा जन्म होतो, मग अक्षरकला आपल्या बोटात स्थिरावते. लिहिल्यानं गोंधळलेले विचार सुस्पष्ट होतात आणि त्याला दिशा मिळते. ज्या गोष्टी आपण बोलून व्यक्त करू शकत नाही त्या लिहून सहज मांडता येतात. इतिहासापासून ते आजच्या तंत्रज्ञानापर्यंत सर्व माहिती लेखनामुळे टिकून राहिली आहे. म्हणून पुस्तकं ही ज्ञानाची भांडारं बनली आहेत. लिहिल्यामुळे कल्पनाशक्ती वाढते आणि नवनवीन कल्पना सुचायला लागतात. लेखन कौशल्य वाढवायचं असेल तर दररोज काहीतरी लिहिण्याची सवय असावी. जेवढं वाचन जास्त तेवढा शब्दसंग्रह वाढत जातो. लिहिताना आपण कोणासाठी लिहितो हे समजून भाषा शैलीत बदल होतो. लिहिल्यामुळे स्मरणशक्ती वाढून ताण कमी होतो, एकाग्रता वाढते, आपण आपले विचार जगासमोर मांडू शकतो आणि लिखाण उत्पन्नाचं साधन सुद्धा बनू शकतं. मराठी सुंदर हस्ताक्षर लिहिण्यासाठी दररोज 15 ते 20 मिनिटं देवनागरी लिपीचा संथ गतीनं सराव करावा लागतो. अक्षर उभी तिरपी शिकणं, हातात पेन योग्य पद्धतीनं पकडणं, पेन्सिल शाईच्या पेननं अक्षरांच्या वळणावर आणि 2 शब्दात अंतर ठेवून अक्षरावर रेषा मारून सरळ लिहिण्याचा प्रयत्न करावा लागतो. दररोज सुविचार लिहावा. जेल पेननं शाई पेननं लिखाण आकर्षक दिसतं.

सुव्यवस्थित सावकाश लिहावं आणि अक्षर एकदा आपल्या दोन बोटात सामावली की मग अक्षर वळणदार होऊ लागतात आणि लिखाणाचा वेग वाढतो आणि मधून मधून आपण काय कसं लिहित आहे त्याचं वाचनही व्हावं, म्हणजे ह्रस्व दीर्घ उकार रकार कानामात्रा वेलांटी चुकली तर नाही ना याचं सिंहावलोकन होतं. हस्ताक्षर म्हणजे आपल्या बोटात धरलेल्या लेखणी पेन्सिल खडू किंवा अन्य साधनाच्या सहाय्यानं केलेल्या अक्षराचं लिखाण होय. हस्ताक्षर ही एक कला आहे, यासाठी चित्रकलेकडेही लक्ष द्यावं लागतं. लिखाणासाठी नेहमी प्रयत्नाची आणि सातत्याची जोड हवी. नियमित सराव केल्यास हस्ताक्षर सुंदर होऊ लागतं. आज मोबाईलमुळे लिखाणाचा सराव कमी होत चाललाय, तर यामुळे हस्ताक्षर आणि लिखाण कमी होत चाललंय. त्यामुळे लहान थोर सर्वांनीच दररोज 5 ते 10 मिनिटं काही ना काही मनातील विचार लिहिण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे अक्षर चुकणार नाहीत. चांगलं लेखन हे कुणालाही आवडतं. संवाद लेखन कादंबरी कथा दररोज लिहिणारे साहित्यिक नेहमी लिखाणात मग्न असतात. लिखाण अधिक प्रभावी परिणामकारक होईल याकडे त्यांचा कटाक्ष असतो आणि यांचा वाचन व्यासंग मोठा असल्यानं शब्दसाठा वाढत जातो. लिखाणात वैविध्यता आल्यानं लेखनशैली आदर्श होऊ लागते. लेखणीची ताकद ही वेगवान असते. एक चांगला लेखक होण्यासाठी एक चांगला वाचक व्हावं लागेल. लिखाण करताना आत्मीयता हवी, संयम हवा. मनाला काय हवंय, आपलं काय चुकलंय, आपण कुठं कमी पडतोय याचं आत्मचिंतन हवं. लिहिताना पेन सैल सोडावा, घट्ट धरून ठेवू नये. जोडाक्षर काळजीपूर्वक लिहावी लागतात. सुंदर अक्षर हा आपला दागिना असतो. लेखनात प्रभुत्व मिळवणं ही गुरुकिल्ली आहे. लिहिताना अक्षरांचा आकार उंची तिरकेपणा स्पष्ट असावा. लिखाण एक दिशा मार्गानं लिहावं आणि कोणताही मजकूर लिहिताना मराठी ही प्रमाणभाषा डोळ्यासमोर ठेवावी. दुसऱ्याला आपला मजकूर वाचावासा वाटावा आणि लिखाणावर तो तृप्त असावा, आनंदी व्हावा, असं लिखाण केल्यास यश आपलंच असेल आणि मग आपण लोकप्रिय लेखकही होऊ शकतो.

0: लेखन हा रावसाहेब शिरोळे यांचा वैचारिक बंध. आताच आपण ऐकलात ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात. वाचनस्वर होता आदित्य मैंदर्गीकर यांचा आणि सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे साथ आमची.
1: अटी लागू.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान काही माहिती जाहिराती आणि संदेश.

नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर

0: शस्त्रक्रिया, तुमचं फक्त एक युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
5: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात पंतप्रधान आज 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण करणार. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाच्या भारतातील पहिल्या संकुलाचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि राज्यातल्या 2 रेल्वे प्रकल्पांसाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी. आता सविस्तर बातम्या. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी काल पुण्यात केलं. 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,
1: वी मे हॅव मॉडर्न आउटलुक बट ॲट दी कोर ऑफ अवर हार्ट वी मस्ट रेस्पेक्ट अवर व्हॅल्यूज अँड द ट्रेडिशन्स. वी मस्ट बिल्ड मॉडर्न सिटीज व्हाईल प्रोटेक्टिंग देअर कल्चरल सोल. वी मस्ट एनकरेज इनोव्हेशन व्हाईल रेस्पेक्टिंग द ट्रेडिशन. वी मस्ट एन्शुअर दॅट डेव्हलपमेंट रिचेस एव्हरी सेक्शन ऑफ द सोसायटी व्हाईल अवर हेरिटेज कंटिन्यूज टू इन्स्पायर future generations. Pune is an inspiring example of how a city can advance across diverse sectors while preserving its heritage and traditional values.
0: छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं त्यांनी यावेळी स्मरण केलं. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी पुणे महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणी

0: ला अधिक बळ मिळावं अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली. दरम्यान आपल्या एक दिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी प्रथम मुंबईत लालबागच्या राजाचं आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाचंही दर्शन घेतलं. त्यानंतर लोणावळ्यातील कैवल्यधामच्या गोरधनदास सिकसरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. योग ही केवळ एका पिढीपुरती मर्यादित परंपरा नसून मानवतेच्या भविष्यासाठी ती जतन करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राधाकृष्णन यांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 अधिक नियुक्तीपत्र दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रदान करणार आहेत. देशभरात 45 ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्र मिळणाऱ्या तरुणांची एकंदर संख्या 12,75,000 पोहोचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार वचनबद्ध राहून अविरतपणे सुशासनाच्या दूरदृष्टीनं प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अविरतपणे कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या सेमीकंडक्टर अभियानाबद्दल.
1: सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्यामुळे 2021 कारखाने आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन खंडित झाल्यामुळे पुरवठा साखळ्यांवर किती अवलंबित्व आहे हे प्रकर्षानं लक्षात आलं होतं. या समस्येवर प्रभावी उपाययोजना म्हणून 21 डिसेंबर 2021 76,000 कोटी रुपयांच्या खर्चासह सेमिकॉन इंडिया प्रोग्राम सुरू करण्यात आला. फॅब्रिकेशन, पॅकेजिंग आणि डिझाईन यांचा समावेश असलेली संपूर्ण प्रक्रिया देशांतर्गतच उभारण्याचं उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलं. या सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत सुमारे 1,60,00,000 रुपयांच्या 10 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 2 फॅब्रिकेशन युनिट्स आणि 8 पॅकेजिंग युनिट्सचा समावेश आहे. यापैकी 4 ठिकाणी प्रायोगिक उत्पादन प्रक्रिया देखील देशातल्या विविध राज्यांमध्ये सुरू झाली आहे. म्हणजेच एका अर्थी सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा या समस्येचं असुरक्षिततेचं रुपांतर औद्योगिक योजनेमध्ये करण्याची किमया देशानं साधली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून योगेश रांगणेकर.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: रचना विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: मुंबईला जागतिक दर्जाचं ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचं केंद्र बनवण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबईतल्या शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटनामुळे नवं बळ मिळणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल मुंबईत बोलत होते. ऑस्ट्रेलियातील या अग्रगण्य विद्यापीठानं भारतातला आपला पहिला कॅम्पस मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेतला ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे असंही फडणवीस म्हणाले. मुंबईतला कॅम्पस विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षण, संशोधन, उद्योग सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देईल, तसंच भारत आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील ज्ञान, नवोपक्रम आणि कौशल्य विकासावर आधारित सहकार्याला अधिक बळकटी देईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण तसंच

मुकुटबन गडचांदूर या नव्या रेल्वे मार्गासाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरच्या सध्या एकेरी असलेल्या चौक कर्जत मार्गाच्या दुपदरीकरणानंतर प्रत्येक दिशेनं दररोज 5 अतिरिक्त गाड्या चालवता येतील, तसंच दरवर्षी 18 दशलक्ष टनांपेक्षा जास्त अतिरिक्त माल वाहून नेता येईल. यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गासाठी 493 कोटी रुपये रेल्वेनं मंजूर केले आहेत. यामुळे सिमेंट प्रकल्प, कोळसा आणि चुनखडीच्या खाणींना आणखी चांगली संपर्क व्यवस्था मिळणार आहे. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं काल घरोघरी पारंपरिक पद्धतीनं पूजन झालं. गौरीला माता पार्वतीचं किंवा महालक्ष्मीचं रूप मानलं जातं. गौरी पूजनाच्या दिवशी अनेक ठिकाणी गौरींना सजवून पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. आज गौरी विसर्जन आहे. अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणपती विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी देखरेख मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका अशी व्यवस्था केली आहे. गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढणार असल्यामुळं एसटीच्या रत्नागिरी विभागानं उद्यापासून आठवडाभरात 2507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी ही माहिती दिली. हवामान. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात पंतप्रधान आज 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण करणार. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाच्या भारतातील पहिल्या संकुलाचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यातल्या 2 रेल्वे प्रकल्पांसाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: संगीताचा असल देश.
2: पत्रोत्तरांची खुमारी,
3: अनुभवांची शिदोरी,
2: हिंदी मराठी गाणी,
3: तुमची आणि आमची आकाशवाणी.

0: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
1: हे सगळं एका विश्वासाच्या नावात। द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत।
0: द कोल्हापूर अर्बन बँक।

0: केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:40 चिंतन हातचं चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम. हे होते आजचे काही प्रायोजित कार्यक्रम. श्रोतेहो, आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही आम्हाला फोन करू शकता 0231-2562-24 या क्रमांकावर आणि सहभागी होऊ शकता गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये. आणि हो, आजचा विषय आहे, दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पोषण मास पाळला जातो या निमित्तानं बदलत्या खाद्य संस्कृतीचा विचार करता पोषणयुक्त आहार कसा असावा याविषयी नक्की आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणं सुद्धा सांगा. आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत 0231-2562-24 या क्रमांकावर.
1: श्रोतेहो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: तर सात्विक ताट जे आहे त्या ताटामध्ये जे बेसिक सगळे न्यूट्रियंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स असं आपण म्हणू शकतो, फायबर, कॅल्शियम, आयन, ह्या सगळ्याचा समावेश असावा. मग जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक पोळी, त्याच्याबरोबर एक पालेभाजी, एक डाळ, दही किंवा ताक आणि सॅलड हे जरी आपण घेतलं किंवा त्याच्या जोडीला अंडं आपण घेतलं तरीही चालेल. काही लोकांचा आहार हा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये मटणपेक्षा तुम्ही चिकनवर जास्त फोकस केला तर चालेल, पण त्याचंही प्रमाण मर्यादितच पाहिजे.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:25 होत आहेत. दिलखुलास हा मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार.

0: सर्वांना माझा नमस्कार.
1: दिलखुलास मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
2: सर, तुम्ही सांगितलं की 55 उड्डाणपूल, म्हणजे खर तर मुंबई सारख्या शहरामध्ये जिथे आपण म्हणतो की लोकसंख्या खूप जास्त आहे क्षेत्रफळाच्या मानाने, कारण आपल्याकडे उंच उंच इमारती आहेत, आणि अशा वेळी उड्डाणपुलांची गरज ही खरोखरच सामान्य नागरिकाला अत्यंत भेडसावणारी अशी गरज आहे, आणि ते 55 तुम्ही इथे बांधलेले आहेत महामंडळाच्या मार्फत. तसंच मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा पहिला भारतातला महामार्ग आहे, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल की कशा पद्धतीने तो बांधला गेला आणि तो बांधल्यानंतर एकूणच दळणवळण किती सुलभ झालं?
0: हा देशातील पहिला एक्सप्रेसवे आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, आणि 1996 नंतरच हा महामार्ग हाती घेण्याचं ठरवण्यात आलं, आणि 2002 मध्ये हा पूर्ण केला गेला. मुंबई आणि पुण्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की पूर्वी जी कनेक्टिव्हिटी होती ती एक जुना NH4 रस्ता होता नॅशनल हायवेचा, आणि मुंबई आणि पुण्यात अंतर पार करण्यासाठी त्या काळामध्ये 6 ते 7 तास लागायचे. कधी कधी ट्रॅफिक जाम असल्यानंतर त्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागायचा. त्यानंतर राज्य सरकारने निर्णय घेतला की मुंबई आणि पुण्यामध्ये जर म्हणजे विकास साधायचा असेल आणि हे अंतर जर वेळेमध्ये कमी करायचं असेल तर ह्या द्रुतगती महामार्गाची बांधणी करणं गरजेचं आहे असा विचार राज्य सरकारने 1996 मध्ये केला, आणि हे काम हाती घेण्यात आलं. देशातला हा पहिला एक्सप्रेसवे आहे. एक्सप्रेसवे असल्यामुळे हा ऍक्सेस कंट्रोल आहे, म्हणजे हा एक्सप्रेसवे जसं नॅशनल हायवेला किंवा बाकी रस्त्याला ऍक्सेसेस बऱ्याच ठिकाणी असतात, पण या एक्सप्रेसवेला ऍक्सेस कंट्रोल असल्यामुळे ज्या ठिकाणी मेजर रस्ते क्रॉसिंग आहेत, किंवा आता पहिला जर आपण कळंबोलीला जर आपण त्या एक्सप्रेस हायवेवरून आपण त्या ठिकाणी प्रवेश केला एक्सप्रेस हायवेवरती, तर पहिला जो इंटरचेंज आहे आपल्याला एक्झिट घेता येतो, म्हणजे पहिला जो टोल स्टेशन आहे काळापूर जवळ तिथे एक एक्झिट घेता येतो, किंवा दुसरा एक्झिट जर घ्यायचा असेल तर आपल्याला कुसगावला लोणावळ्याच्या जवळ, किंवा खंडाळ्यामध्ये एंट्री करायची असेल तर तिथे एक एक्झिट पॉईंट आहे. त्यानंतर पुढचा एक्झिट पॉईंट जो आहे तो मावळकडे जाण्यासाठी एक एक्झिट पॉईंट आहे, आणि देन शेवटचा जो पॉईंट आहे तो वेस्टर्ली बायपास.
2: बरोबर, म्हणजे वेगवेगळे एक्झिट इथे आहेत, आणि आता सर आपण म्हणतो
0: अशाच ठिकाणी एंट्री किंवा एक्झिट हे महामार्गावरती करता येतं, आणि बाकी ठिकाणी ज्या ठिकाणी अम्युनिटीज आहेत, म्हणजे खालापूरला अम्युनिटीज आहेत आणि पुण्याच्या साईडला पण त्या टोलच्या जवळ अम्युनिटीज आहेत, अम्युनिटीच्या ठिकाणी ऍक्सेस आहे.
2: बरोबर आहे.
0: तर हा ऍक्सेस कंट्रोल एक्सप्रेस वे आहे त्या काळामध्ये विकसित केला, त्यामुळे मुंबई आणि पुण्यातलं जे अंतर आहे ते खूप कमी झालं. म्हणजे अगदी एक्सप्रेस वे वरून जेव्हा आपण प्रवास करतो 94 किलोमीटरचा तो एक्सप्रेस वे, तर 94 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी एक साधारणतः 1 ते 1.5 तासामध्ये हे अंतर पार केलं जायचं.
2: नक्कीच सर. तुम्ही काय सांगाल सर, कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतर आज वाहतुकीमध्ये किती फरक पडलाय आणि किती फायदा लोकांना होतोय?
0: कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यामुळे खूप मोठा फरक पडलाय. मुंबई पुण्यातलं जे काही अंतर आहे ते पूर्वी 94 किलोमीटर अंतर होतं दोन पॉईंटमध्ये, म्हणजे कळंबोली ते वेस्टर्ली बायपास जिथे हा एक्सप्रेस वे मिळतो तिथंपर्यंत जे अंतर हे 94 किलोमीटर होतं. आता कनेक्टिंग लिंक झाल्यामुळे ते अंतर 6 किलोमीटरनी कमी झालंय, म्हणजे 88 किलोमीटरचा प्रवास झालाय आणि वेळेमध्ये बचत झाली. म्हणजे पूर्वी जेव्हा घाट रस्त्याने आम्ही प्रवास करायचो, म्हणजे जुना नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस वे एकत्रित त्या 19 किलोमीटरमध्ये जेव्हा एकत्रित रन व्हायचे तर तिथे वाहनाची कोंडी व्हायची. त्या ठिकाणी 16 शार्प कर्व्ह होते, असे वळणं होते. काही ठिकाणी तर 60 मीटर डायमीटरचेच असे कर्व्ह होते, शार्प कर्व्ह होते, उतार होते, स्टीप उतार, म्हणजे आता 7% पर्यंत असे स्टीप उतार होते, म्हणजे जास्तीत जास्त 3 ते 3.5% उतार असायला हवा असे कोडप्रमाणे 7% पर्यंत असे उतार त्या घाट पोर्शन मध्ये होते. त्यामुळे त्या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होती त्या वाहतूक कोंडीमधनं आता सुटका झालेली आहे, आणि 30 ते 45 मिनिट एवढी वेळेची बचत आता या कनेक्टिंग लिंकमुळे झालेली आहे, आणि सोबतच फ्युएल बचत पण झालेली आहे. दररोज आपण जे काही वाहनांचा प्रवास या महामार्गावरनं होतोय त्यामुळे 1 कोटी रुपयाची इंधन बचत ही दररोज होते आहे.
2: 1 कोटी रुपयांची
0: इंधन बचत होते आहे असा एक फायदा झालाय. आणि दुसरं कसं झालंय की अंतर कमी झाल्यामुळं प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळं आता उद्योगधंदे पण आता त्या ठिकाणी झपाट्याने वाढीस लागलेले आहेत.
2: बरोबर आहे सर. हा कनेक्टिंग लिंकच्या विस्तारीकरणाचा काही उपक्रम सुरू आहे का?
0: नाही, आता हा एक्सप्रेस वे जेव्हा त्या काळामध्ये बांधला गेला 2002 मध्ये तेव्हा 3+3 लेन 6 लेनचा असा एक्सप्रेस वे बांधला गेला. आता जेव्हा आपण

0: या घाट पोर्शनमध्ये येतो. घाट पोर्शनमध्ये सुद्धा 3+3 सिक्स लेनचा आता एक्सप्रेस वे प्लस हायवे ट्रॅफिक असं घाट पोर्शनमध्ये आहे. मिसिंग लिंक आता कनेक्टिंग लिंक जो झालाय तो कनेक्टिंग लिंक आहे तो 4+4 आहे आणि त्या ठिकाणी एक इमर्जन्सी लेन आहे म्हणजे एज गुड एज 5+5 लेनचा हा कनेक्टिंग लिंक आहे. आता या ठिकाणी घाट पोर्शनमध्ये 5+5 म्हणजे 5+5 लेनची सुविधा आहे आणि 3+3 ती सुविधा आहे. म्हणजे तसं आता 3+3 आणि 5+ 8+8 ची सुविधा आता घाट पोर्शनमध्ये झालेली आहे आणि हायवे जो आहे आता 3+3 आहे. आता आम्ही हायवेचं एक्सपान्शन करायचं ठरवलंय. 3+3 वरून आम्ही आता 5+5 एक्सप्रेस वे जो रुंदीकरण करायचं ठरवलंय आणि आता कॉन्क्रीट रस्त्याचं जे लाईफ आहे ते 30 वर्ष असतं. म्हणजे जेव्हा आम्ही त्याचं संकल्पन करतो, जेव्हा डिझाईन करतो रस्त्याचं, तर 30 वर्ष त्याचं लाईफ कन्सिडर करून आम्ही त्याचं डिझाईन करत असतो. आणि 2000 ते 2002 या काळामध्ये हा महामार्ग पूर्ण झालाय. म्हणजे 2030 पर्यंत या महामार्गाचं लाईफ संपलेलं असेल. म्हणून संपूर्ण महामार्ग जो आहे त्याचे जे काही कॉन्क्रीट पॅनल्स आहेत ते पूर्ण आम्ही रिप्लेस करणार आहोत. म्हणजे नव्याने कॉन्क्रीटचा रस्ता होईल, 3+3 लेनचा जुना असलेला सुद्धा, आणि सोबतच आणखीन 2 लेनचं वायडनिंग होईल आणि त्या 2 लेनच्या बाजूला 3 मीटरचा परत पेवड साईड शोल्डर त्या ठिकाणी असेल.
1: बरं,
0: म्हणजे एज गुड एज तो 5+5 जरी मी म्हणालो तरी 3 मीटरची एक पेवड साईड शोल्डरची लेन असल्यामुळे तो 6+6 असा एक्सप्रेस वे या ठिकाणी होईल आणि त्यामुळं परत आणखीन जी कनेक्टिव्हिटी आहे मुंबई पुण्याची आणखीन फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होईल आणि जी सर्व्हिस लेवल आहे रस्त्याची ती इम्प्रूव्ह झालेली असेल.
1: नक्कीच सर. आणि खरोखरच मुंबई आणि पुणे ही दोन महत्वाची शहरं महाराष्ट्रातली आहेत आणि अनेक शहरांना देखील पुढे जोडणारा हा महामार्ग आहे. तसंच दुसरं एक महत्वाचं शहर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणजे नागपूर, तर समृद्धी महामार्ग हा देखील एक खूप चांगला असा महामार्ग आहे ज्याने अनेक भाग जोडले गेलेले आहेत. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की शेतीमध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये, पर्यटनामध्ये देखील फरक पडलेला आहे, तर समृद्धी महामार्गाबद्दल आम्हाला आवडेल.
0: समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने एक माइलस्टोन प्रोजेक्ट आहे. हा एक गेम चेंजर प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र राज्यासाठी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि 2019 या प्रकल्पाला सुरुवात झाली. आणि जेव्हा या प्रकल्पाला सुरुवात झाली तेव्हा लँड एक्विजिशन हे मोठं चॅलेंज होतं त्या काळामध्ये.
1: बरं बरं.
0: तेव्हा विभागाचे आमचे माननीय मंत्री एकनाथजी शिंदे साहेब विभागाचे मंत्री होते. ते प्रत्यक्ष मैदानात उतरले लँड एक्विजिशनसाठी आणि लोकांचा विरोध होता. अशा ठिकाणी कन्सेंट बेसवरती जे आम्ही लँड एक्विजिशन केलं, लोकांच्या संमतीने जे लँड एक्विजिशन केलं, म्हणजे 94% आसपास लँड एक्विजिशन आम्ही कन्सेंट बेसवरती केलं.
1: अच्छा.
0: कन्सेंट बेसवरती केल्यानंतर त्यांना आम्ही एरिया किंवा जो काही मार्केट रेट असेल त्याच्या पैकी जो हायएस्ट रेट असेल त्याच्या 5 पटीमध्ये मोबदला दिला आणि 94% लोकांनी कन्सेंट दिले. तर अशा ठिकाणी पहिलं जे सेट झालं समृद्धी महामार्गाचं, त्याच्यावरती साक्षीदार म्हणून आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिली स्वाक्षरी केली आहे आणि तिथून खऱ्या अर्थाने लँड एक्विजिशनला सुरुवात झाली. लँड एक्विजिशनमध्ये आम्ही कुठे थांबलो नाही. नॉनस्टॉप लँड एक्विजिशन आम्ही 10 महिन्यामध्ये पूर्ण केलं. 2-3 ठिकाणी विरोध होता.
1: बरं.
0: म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं जवळचं पळशी गाव आहे आणि सिन्नर जवळचं शिवरी आणि घोरवड हे गाव आहेत.
1: अच्छा.
0: शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्यावरती आम्ही उपाययोजना करून त्या भागातलं पण लँड एक्विजिशन केलं आणि हा महाकाय प्रकल्प जो आहे तो 2019 आम्ही सुरू केला आणि 2022 म्हणजे 701 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. तर 520 किलोमीटर हा जो महामार्ग आहे म्हणजे नागपूरला शिवमडक्याला हा सुरू होतो रिंगरोडवरनं तर शिर्डीपर्यंत 520 किलोमीटर शिर्डीचं चेंज आहे, त्या ठिकाणी इंटरचेंज आहे शिवमडक्याचं, तर तो जो पोर्शन आहे 520 किलोमीटरचा तो आम्ही डिसेंबर 2022 वाहतुकीस खुला केला. म्हणजे साधारणतः एक 3 वर्षाच्या टप्प्यामध्ये 520 किलोमीटरचं काम आम्ही महामार्गाचं पूर्ण केलं आणि पुढचे जे टप्पे आहेत म्हणजे शिर्डीनंतरचा पुढचा टप्पा जो होता भरवीर होता. भरवीर 600 किलोमीटरला आहे. भरवीर 625 किलोमीटरला इगतपुरी आहे. तो नंतर पुढच्या टप्प्यामध्ये आणि शेवटचा टप्पा जो आहे 701 किलोमीटर आमना म्हणजे जिथं हा महामार्ग संपतो ते आम्ही जून 2025 शेवटचा टप्पा ओपन केला. तर हा महाकाय प्रकल्प याच्यासाठी म्हणतोय की याच्यामध्ये 1903 पुलाची बांधकाम आम्ही केली या काळामध्ये. 1903 छोटी मोठी पुलं या काळामध्ये बांधली आणि 7 याच्यामध्ये बोगदे आहेत.
1: अच्छा.
0: 7 बोगद्यापैकी सर्वात मोठा बोगदा जो आहे कसारा घाटामधला 7.8 किलोमीटरच्या अशा ट्यूब्स आहेत त्या ठिकाणी.

0: तर तो सगळ्यात मोठा बोगदा आणि सगळ्यात जास्त रुंदीचा त्यावेळेस, म्हणजे आता मिसिंग लिंक बोगदा हा देशातलाच नाही तो जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचा, आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण झालेली आहे. तसं प्रमाणपत्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने येऊन लोकार्पणाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्र पण सुपूर्द केलं आहे. पण त्या काळामध्ये म्हणजे याच्या आधी हा 17.50 मीटरचा असा सगळ्यात रुंद देशातला हा बोगदा होता
1: समृद्धी
0: महामार्गाचा कसारा घाटातला, आणि तो सगळ्यात सुरक्षित म्हणजे ते बांधकाम जेव्हा केलं ते एकही ऍक्सिडेंट त्या बोगद्यामध्ये झाला नाही, आणि त्या बोगद्याला सेफ्टीचे 17 अवॉर्ड्स मिळालेले आहेत.
1: बरं,
0: ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलने पण त्याला अवॉर्ड दिलेला आहे. इतक्या सुरक्षितपणे ते बोगद्याचं काम आम्ही केलेलं आहे. तर म्हणजे बोगद्याची कामं असतील, पुलाची कामं असतील, आणि काँक्रीटचा रस्ता आहे थ्रू आउट 700 किलोमीटर मध्ये.
1: बरोबर, आणि तो खूप लांबीचा देखील,
0: 700 किलोमीटर लांबीचा आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट जरी वेगवेगळे असले तरी एकाच काळात झालेला हा लॉंगेस्ट

0: च्या आधी हा 17.50 मीटरचा असा सगळ्यात रुंद देशातला हा बोगदा होता
1: समृद्धी
0: महामार्गाचा कसारा घाटातला. आणि तो सगळ्यात सुरक्षित म्हणजे ते बांधकाम जेव्हा केलं ते एकही ऍक्सिडेंट त्या बोगद्यामध्ये झाला नाही आणि त्या बोगद्याला सेफ्टीचे 17 अवॉर्ड्स मिळालेले आहेत.
1: म्हणजे
0: ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलने पण त्याला अवॉर्ड दिलेला आहे. इतक्या सुरक्षितपणे ते बोगद्याचं काम आम्ही केलेलं आहे. तर म्हणजे बोगद्याची कामं असतील, पुलाची कामं असतील आणि काँक्रीटचा रस्ता आहे थ्रू आउट 700 किलोमीटर मध्ये.
1: बरोबर. आणि तो खूप लांबीचा देखील रस्ता आहे,
0: 700 किलोमीटर लांबीचा आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट जरी वेगवेगळे असले तरी एकाच काळात झालेला हा लॉंगेस्ट एक्सप्रेस वे आहे देशातला.
2: श्रोते हो, रस्ते आणि महामार्ग हे केवळ प्रवासाचे माध्यम नसून राज्याच्या आर्थिक प्रगतीचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत. आधुनिक दळणवळण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती आजच्या भागातून आपल्याला मिळाली. या प्रकल्पांच्या माध्यमातून प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ करण्यासोबतच महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देण्याचा प्रयत्न केला जातोय. या महत्वपूर्ण संवादासाठी माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात या विकास प्रवासातील आणखी काही महत्वपूर्ण पैलू जाणून घेऊया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. कोल्हापूर केंद्रानं तो सहक्षेपित केला. श्रोतेहो, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत भावगीत.

0: शैलेश रानडे यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते संदीप खरे. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत श्वास हेल्थ केअर सांगली प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर अनिल मडके सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर बरेचसे प्रश्न आपण या कार्यक्रमात डिस्कस करत असतो. आज मला तुम्हाला असं विचारायचंय की बऱ्याच व्यक्तींना घोरणेची सवय असते आणि हे घोरणं अर्थातच दुसऱ्यासाठी त्रासदायक असतं. तर हे घोरणं हे नॉर्मल आहे का अबनॉर्मल आणि श्वसन विकाराचा ह्याचा काही संबंध आहे का?
4: हा अगदी चांगला प्रश्न विचारला. एक साधारण 68 वर्षाच्या महिला ज्या घरातलं काम करायच्या, वजन थोडस जास्त म्हणजे खरं तर त्यांनी 80ची पायरी ओलांडली होती. वयाची 80 झाली नसली तरी वजनाची 80 झाली होती.
3: बरोबर.
4: आणि मग त्यांना एक दिवस चक्कर आली म्हणून त्या मेंदूच्या तज्ञाकडे गेल्या आणि तिथे त्यांना औषधोपचार दिला, मेंदूचा MRI केला. त्यामध्ये फारसं काही नव्हतं, वयानुसार थोड्याशा चेंजेस होत्या. आणि मग असं लक्षात आलं की त्यांचा श्वास अडखळतोय आणि त्यासाठी मग तिथे त्यांनी NIV नावाचा व्हेंटिलेटर लावला. आणि मग रक्ताच्या चाचण्या केल्यानंतर असं लक्षात आलं की कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकला जात नाही. खरं तर लोक काय असतं की आपलं जे शरीर आहे त्या शरीराचं यंत्रासारखं काम सुरू असतं छान आणि त्यामध्ये आपण हवेतला ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. आणि जशी लाईट असते ना, आपल्या रूम मध्ये लाईट असते आणि लाईट ऑन केल्यानंतर, स्विच ऑन केल्यानंतर लाईट लागतो, स्विच ऑफ केल्यानंतर लाईट बंद होतो. म्हणजे एखादा बल्ब किंवा एखादी ट्यूब लागत नसेल तर आपण ट्यूब मध्ये जसा डिफेक्ट आहे की नाही बघतो, तसा आपण करंट आहे की नाही हे पण बघतो. तर यामध्ये मी मेंदूचा भाग जो आहे तिथून जर काही करंट येत नसेल, म्हणजे रेस्पिरेटरी सेंटर ज्याला म्हणतो, तिथे काही अडचण असेल तरी श्वासामध्ये अडथळा येऊ शकतो. पण या रुग्णामध्ये मेंदूचा आजार बरा होऊन सुद्धा श्वसनाचा त्रास होता. त्यामुळं त्या रुग्णाची जेव्हा तपासणी केली तेव्हा त्यांना घोरण्याचा विकार होता आणि घोरण्यामुळं मेंदूला ऑक्सिजन कमी पडत होता आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्याचं काम हे थोडं मंदावलेलं होतं.
3: अच्छा, याबद्दल अजूनही तुमच्याकडून ऐकायचं आहे पण त्याआधी श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385-06-3934 डॉक्टर अनिल सर तुम्ही सांगताय श्वसन विकार आणि घोरण याबद्दल.
4: हा जो रुग्ण मेंदूच्या तज्ञाकडे गेला होता त्यांचा प्रॉब्लेम हा श्वासनलिकेत होता. काय होतं की जेव्हा एखादी व्यक्ती स्थूल असेल किंवा मानेचा जो काही घेर आहे तो जास्त असेल त्यामुळे चरबीस असते आणि नाकावाटे जो श्वास आपण आत घेतो तो आत जाताना अशा रुग्णाला झोपल्यानंतर आपल्या सायकलची इनर जशी असते ना तशी ती श्वासनलिका बारीक होते, चपटी होते आणि मग रात्री घोरण्याचा आवाज सुरू होतो, म्हणजे जशी पिपाणी वाजते तशी. आणि मग हवेचा

0: जो काही प्रेशर आहे, दाब आहे, तो पडत नाही आणि पुरेसा ऑक्सिजन आत जात नाही. तेव्हा मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही. रात्री घोरायला होतं, अचानक एखादी व्यक्ती जागी होते आणि अस्वस्थ होते, इतरांना त्रास होतो ते बघताना, झोप पूर्ण होत नाही, याचा परिणाम होतो की दिवसभर पेंगायला होतं, कामामध्ये अडथळा येतो. अशा रुग्णांनी तातडीनं स्लीप अॅपनिया स्टडी नावाची चाचणी करून घ्यावी. कारण या चाचणीद्वारे कळतं की घोरणं किती आहे, धोकादायक आहे का. कारण अशा रुग्णांचं घोरणं हळूहळू वाढत जाऊन ब्लड प्रेशर वाढतं, ब्लड प्रेशर वाढून त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो, एवढंच नव्हे तर मेंदूचा स्ट्रोक सुद्धा येऊ शकतो. म्हणून घोरणं हे प्रत्येक घोरणं वाईट नसतं, पण वाईट आहे की नाही बघायला स्लीप स्टडी करावी लागते. तज्ञांचा सल्ला घ्या आणि घोरण्यावर मात करा, जीवनशैली उत्तम होईल.
1: नक्कीच हे शब्द लक्षात ठेवूयात. आज या भागात वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73850-63934, 73850-63934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, भावगीतांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बेला शेंडे यांच्या स्वरातलं नाधो महानोर यांचं गीत आता ऐकूया.

0: बेला शेंडे यांच्या स्वरातली नादो महानोर यांची रचना आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरा, मसूर, राजमा, चवळी. भरडधान्य म्हणजे मिलेट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जे बाजारात सहज उपलब्ध आणि पौष्टिकांची उत्तम साधनं आहेत, त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि फायबर मिळतं. जेव्हा तुम्ही कडधान्य आणि भरडधान्य किंवा तृणधान्य हे कंबाईन करता, म्हणजे भरडधान्य आणि तृणधान्य कडधान्यासोबत कंबाईन करता, तेव्हा ती प्रोटीन प्रोफाईल पूर्ण होते आणि पदार्थ जास्त पोषक बनतो. कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाच्या पदार्थांमधून, पनीर, टोफूमधून पण मिळू शकतं. नाचणी आणि राजगिरा ह्या सगळ्या स्रोतांमधून मिळू शकतं.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, आपण ऐकत आहात भावगीत. पद्मजा भिडाणी जोगळेकर यांच्या स्वरातलं गीत प्रसारित करीत आहोत.

अच्युत पंडित यांनी लिहिलेलं, दत्ता दिघे यांनी संगीतबद्ध केलेलं, पद्मजा फेणाणी चोगळेकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. याचबरोबर भावगीतांचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. श्रोतेहो 8 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। श्रोते हो, स्वरांजली कार्यक्रमात या महिन्याचं हे गीत आहे अजित मालंडकर यांचं। गायक आहेत मंदार आपटे आणि संगीतकार प्रणव हरिदास। हे गाणं ऐकण्यापूर्वी संपूर्ण कविता आणि कवीचं मनोगत ऐकूया।
1: तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। कशाचा आणखी तुझी नवी सुगंध मागणी। बरे नव्हे सखे असा लपून घाव घालणे, बरे नव्हे सखे असा लपून घाव घालणे। वरून अंतरातले तसे सलज्ज बोलणे। फुलून केवडयात ये तुझी सुरेल चांदणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। तुझी दिठी तुझी मिठी, तुझ्या सवे शहारतो। तुझी दिठी तुझी मिठी, तुझ्या सवे शहारतो। तुझ्या तना मनातुनी पुन्हा पुन्हा थरारतो। अधीर रात्र मागते, अधीर रात्र मागते तुझी सुगंध वेचणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। असे तुला मला सखे फिरून जन्म घ्यायचे, असे तुला मला सखे फिरून जन्म घ्यायचे। फुला फुला तुनी पुन्हा पुन्हा भरून गायचे। तुझाच देह गंध हा दिशा भरून साजणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। त्याच्या आणि तिच्या उत्कट प्रीतीचं तितकंच उत्कट

प्रकटीकरण. तो तिला म्हणतो, माझ्या अंगणात सर्वत्र तुझा तुझ्या फुलांचा सुगंध पसरलेला आहे. आणि मग अजून तुझी सुगंधाची ही नवी मागणी कशासाठी? तो लटकी तक्रार करतो की तुझं असं लपून काळजावर घाव घालणं आणि पुन्हा लाजत लाजत अंतरातल्या भावना व्यक्त करणं हे काही बरोबर नाही. तरीही सारं हवं असं वाटणार आहे. त्याला गंधभारल्या केवड्यात ती एखाद्या सुरेल चांदणीसारखे दिसते. पुढे तो उटकत होत तिला सांगतो की तुझ्या दिठीची भेट होती, तुझ्या मिठीतून नखशिखांत शहारत जातो मी आणि रात्रभर तुझा सुगंध माझ्या तनामनात भरून घ्यावासा वाटतो. आणि मग असं उत्कट प्रेमात न्हाऊन निघताना तो अधिकच उत्कट होत तिला सांगत राहतो की तुला मला असे अजून बरेच जन्म घ्यायचे आहेत आणि पुन्हा पुन्हा फुलाफुलातून गात राहायचे आहे. इथे साऱ्या देशातून तुझाच गंध भरून राहिला आहे. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी कशासा आणखी तुझी नवी सुगंध मागणी.

तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं हे गीत होतं अजित मालंडकर यांचं। गायक होते मंदार आपटे, साथसंगत अशी होती तबला आणि इतर तालवाद्य सौरभ शिर्के, गिटार अमोघ दांडेकर, व्हायोलिन पंडित कैलाश पात्रा, संगीतकार प्रणव हरिदास, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादर करते राजेश शिजवळे। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती। स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो।

हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोतेहो, घरगुती गणेश मूर्तींच्या पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महापालिकेनं यंत्रणा सज्ज केली आहे. इराणी खणीवर स्वयंचलित यंत्राची चाचणी घेतली असून पंचगंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जित केल्या जाऊ नयेत यासाठी बॅरिकेडर्स उभारून रस्ता बंद केला आहे. शहरात एकूण 160 विसर्जन कुंड ठेवलेले आहेत. 3 शिफ्टमध्ये महापालिकेचे 250 अधिक कर्मचारी यासाठी नियुक्त केले आहेत. 300 वाहनं आणि हमालांची सुद्धा व्यवस्था केली आहे. श्रोते हो, आली गौराई अंगणी तिला गोड गोड खास भरवा असं म्हणत आतिथ्यशील आणि भक्तिमय वातावरणात घरोघरी विराजमान झालेल्या माहेरवाशिण गौराई आणि शंकरोबाचं काल विधिवत पूजन करण्यात आलं. पारंपरिक पुरणपोळीसह पक्वानांचा नैवेद्य दाखवत लाडक्या गौराईचा पाहुणचार करण्यात आला.

गौराईचं पूजन झाल्यानंतर घराघरातील सुहासिनी हळदी कुंकवाचं आमंत्रण एकमेकींना देतात आणि हळदी कुंकवाला सुरुवात होते. ओवचा घेण्यासोबतच गौरीचे दोरे घेण्यासाठी आज सकाळपासून लगबग सुरू होणार आहे. हळदी कुंकू समारंभ झाल्यानंतर घरगुती बाप्पांसोबत आज गौरी आणि शंकरोबाचं विसर्जन सुद्धा होईल.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
0: तेव्हा अवश्य ऐका, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्रासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

0: आकाशवाणी सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यात 51,000+ अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन. घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढणार. ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड. आणि 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आजपासून जपानमध्ये सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 20व्या रोजगार मेळाव्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000+ अधिक नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील. हा रोजगार मेळावा देशभरात 45 ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्र मिळणाऱ्या तरुणांची एकंदर संख्या 12,75,000+ पोहोचणार आहे. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी काल पुण्यात केलं. 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते काल पुण्यात झालं त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं उपराष्ट्रपतींनी स्मरण केलं. यावेळी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले,
1: वी मे हॅव मॉडर्न आउटलुक बट ॲट दी कोर ऑफ अवर हार्ट वी मस्ट रेस्पेक्ट अवर व्हॅल्यूज अँड द ट्रेडिशन्स. वी मस्ट बिल्ड मॉडर्न सिटीज व्हाइल प्रोटेक्टिंग देअर कल्चरल सोल. वी मस्ट एनकरेज इनोव्हेशन while respecting the tradition. We must ensure that development reaches every sections of the society while our heritage continues to inspire future generations. Pune is an inspiring example of how a city can advance across diverse sectors while preserving its heritage and traditional values.
0: या कार्यक्रमात भारतीय चित्रपट सृष्टी आणि कलाक्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्य

राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कालच्या आपल्या एकदिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी मुंबईत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाचंही दर्शन घेतलं. तसंच लोणावळ्यातील कैवल्यधामच्या गोरधनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला देखील उपराष्ट्रपती उपस्थित राहिले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं काल बेंगळुरू इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय वायुसेनेला 2 एलसीए तेजस एफओसी श्रेणीतील 2 आसनी प्रशिक्षक विमानं, 3 HTT-40 मूलभूत प्रशिक्षक विमानं तसंच पवन हंस लिमिटेडला 4 ध्रुव नेक्स्ट जनरेशन हेलिकॉप्टर्स सुपूर्द केली. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू उपस्थित होते. अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भरता ही काळाची गरज असून या क्षेत्रात धोरणात्मक प्रगती केली पाहिजे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केलं. सरकारनं घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 15 दिवसांच्या सध्याच्या मर्यादेपेक्षा अधिक ठेवला जाणारा साखरेचा साठा केवळ ऍडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम म्हणजेच अग्रिम अधिकार योजना आणि टॅरिफ रेट कोटा म्हणजेच शुल्क दर कोटा अंतर्गत आयात केलेल्या साखरेतूनच प्राप्त केलेला असावा अशी अट घालण्यात आली आहे. खुल्या बाजारातून खरेदी करण्यात येणाऱ्या साखरेच्या साठवणुकीची मर्यादा मात्र पूर्वीप्रमाणेच राहणार असून ती केवळ 15 दिवसांच्या वापरापुरती मर्यादित असेल. सध्या जे घाऊक ग्राहक प्रति महिना 10 मेट्रिक टनपेक्षा अधिक साखर वापरतात त्यांना साखरेचा साठा 15 दिवसांपर्यंत ठेवण्याची परवानगी आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात काल एका मशिदीजवळ झालेल्या स्फोटात 15 पोलिसांसह 21 जण ठार झाले आणि 100 अधिक जण जखमी झाले. या घटनेत किमान 73 पोलीस आणि 30 नागरिक जखमी झाल्याचं कोहाट रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ताहिर शाह यांनी सांगितलं. शुक्रवारच्या नमाजादरम्यान हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत 6 दहशतवादी मारले गेल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं असून इत्तेहाद उल मुजाहिदीन पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या घटनेचा निषेध केला आहे. निवडणूक आयोगाकडून तृणमूल काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना काल स्वतंत्र नावं आणि निवडणूक चिन्ह देण्यात आली. अरूप रॉय गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि एन्व्हलप अर्थात लिफाफा हे चिन्ह, तर ममता बॅनर्जी गटाला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस हे नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह देण्यात आलं आहे. पश्चिम बंगाल, मेघालय आणि त्रिपुरामध्ये या दोन्ही गटांना मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून दर्जा दिला जाईल असं निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. पुढील महिन्याच्या 6 तारखेला नंदीग्राम आणि रेजीनगर इथं होणाऱ्या पोटनिवडणुका दोन्ही गट नवीन नावं आणि चिन्हांसह लढवतील. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्जत दुपदरीकरण तसंच मुकुटबन गड चांदूर या नव्या रेल्वे मार्गासाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या 38 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेल्वेमार्गासाठी 493 कोटी रुपयेही रेल्वेनं मंजूर केले आहेत. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली काल देशभरातल्या 93 विद्यापीठांच्या कुलगुरूंची उच्चस्तरीय बैठक झाली. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवक केंद्रित प्रमुख उपक्रमांमध्ये उच्च शिक्षण संस्थांचा सहभाग अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत सहभागी विद्यापीठ प्रमुखांना विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027, नशामुक्त अभियान आणि युवा संपर्क कार्यक्रम या उपक्रमांची माहिती देण्यात आली तसंच या उपक्रमांमध्ये तरुण पिढीचा सक्रिय सहभाग कसा वाढवता येईल यावर चर्चा करण्यात आली. भारतातील स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्सनं केलेल्या व्यावसायिक वातावरण सर्वेक्षण 2026 40 अधिक जागतिक बाजारपेठांच्या यादीत भारताला प्रथम क्रमांकाची पसंती मिळाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशाद्वारे

बारीक ही माहिती दिली. जागतिक अस्थिरतेच्या काळात स्थिरता, विकास आणि व्यवसाय सुलभता याबाबतीत भारतामधील व्यावसायिक वातावरण सुवर्ण मानक प्रस्थापित करत असल्याचं ते म्हणाले. देशाच्या सॉफ्टवेअर सेवा निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात 8.2% वाढ होऊन ती सुमारे 221 अब्ज डॉलर्सवर पोचली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संगणक सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रातल्या निर्यातीच्या वार्षिक सर्वेक्षणानुसार काल ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेसाठी भारताकडून संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. 33 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष पी शेषाद्री यांनी सांगितलं. भारताकडून पाठवण्यात आलेला गोंधळ हा 4था मराठी चित्रपट आहे. यंदाचा 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 रोजी होणार आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 ला

0: सांगितलं. भारताकडून पाठवण्यात आलेला गोंधळ हा चौथा मराठी चित्रपट आहे. यंदाचा 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 रोजी होणार आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून प्रारंभ होत आहे. जपानमधील आयची नागोया येथील पालोमा मिझुहो स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी 2:30 स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सुरू होईल. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर हे उद्घाटन सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक असतील. भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज बिहार, पूर्व राजस्थान, गुजरात, लक्षद्वीप, ओडिशा आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटं, केरळम, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यात 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन. घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढणार. ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड आणि 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आजपासून जपानमध्ये सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: मानवी शरीर हे डिव्हाइन कॉम्प्युटर म्हणजे ते दिव्य संगणक आहे। या डिव्हाइन कॉम्प्युटरला तुम्ही जे फीडिंग करता त्या फीडिंग प्रमाणे तुम्हाला रिझल्ट्स मिळतात, मिळत असतात। प्रत्येक माणूस काही ना काहीतरी कर्म करतच असतो आणि हे करत असताना तो एका बाजूने स्वतःला फीडिंग करतो आणि दुसऱ्या बाजूने तो इतरांनाही फीडिंग करतो। माणसानं निर्माण केलेला म्हणजे जो मॅनमेड कॉम्प्युटर असतो त्याला जे आपण फीडिंग करतो तेव्हा ते त्या कॉम्प्युटर पुरतं मर्यादित असतं। पण मानवी शरीर हा जो डिव्हाइन कॉम्प्युटर आहे या ठिकाणी कितीतरी गोष्टी आपण करत असतो। प्रत्येक माणूस एका बाजूने स्वतःला फीडिंग करतो आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने तो इतरांनाही फीडिंग करतो।

अशा तऱ्हेनं व्यक्ती आणि समाज एकमेकांवर परिणाम करत असतात. त्यायोगे व्यक्तीचं जीवन आणि समाजाचं जीवन घडत असतं. ही गोष्ट जर आपण ध्यानात घेतली तर कर्म करताना आपण काय केलं पाहिजे ते आपल्या ध्यानात येईल. तुम्ही जेव्हा चांग कर्म करता किंवा चांगलं कर्म करता तेव्हा ते डिव्हाइन कॉम्प्युटरला फीडिंग असतं. हे फीडिंग तुम्ही करता तेव्हा तो डिव्हाइन कॉम्प्युटर तुम्हाला चांगले रिझल्ट्स देतो. आणि तुम्ही अनिष्ट कर्म केलं की त्या डिव्हाइन कॉम्प्युटरला रॉंग फीडिंग होतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्या डिव्हाइन कॉम्प्युटरकडून रॉंग रिझल्ट्स मिळतात. जगात तुम्ही कुठेही बघा, कुठेही माणसं एकमेकांचा द्वेष करतात, मत्सर करतात, निंदानालस्ती करतात, दंगेधोपे करतात, मारामारी करतात, युद्ध लढाया करतात. हे सगळं जे काही आहे ते एकमेकांना फीडिंग आहे. माणसं एकमेकांना हे फीडिंग करत असतात आणि त्याप्रमाणे त्यांना रिझल्ट्स मिळतात. आज जगात जे दुःख भरलेलं आहे त्याचं कारण हेच आहे. आपण कारण शोधत नाही. जगात जे दुःख भरलेलं आहे त्याचं कारण आपण शोधत नाही आणि आपण दोष मात्र देवाला देतो, दैवाला देतो, नशिबाला देतो, पण आपण आपल्याला दोष देत नाही. वास्तविक आपण आपल्याला दोष द्यायला पाहिजे. कारण का? तर जी चूक झालेली असते ती आपल्याकडून झालेली असते आणि ती चूक जर आपण सुधारली नाही तर आपल्याला जे हवं ते आपल्याला कधीच मिळणार नाही. माणसाची सर्व धडपड ही सुख मिळवण्यासाठी आणि दुःख टाळण्यासाठी असते. पण जे दुःख नको असतं नेमकं तेच त्याच्या पदरात पडतं आणि जे हवं ते सुख मात्र हाताला लागत नाही. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे आणि ते म्हणजे आपण जे फीडिंग करतो ते आपलं फीडिंग चुकीचं असतं. वास्तविक आपलं हे जे मानवी शरीर आहे हे दिव्य आणि भव्य आहे. हे सामान्य नाही पण आपलं या शरीराकडे बहुधा कधीही लक्ष जात नाही. ते दिव्य आणि भव्य आहे पण तरीही त्याकडे आपलं लक्ष जात नाही. कारण का? कारण ते आपल्याला फुकट मिळालेलं आहे. आणि खेदाची गोष्ट अशी की हे फुकट मिळालेलं असल्यानं ते फुंकून टाकण्याकडे माणसाची सहज प्रवृत्ती असते. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो एकटा जगूच शकत नाही. तो जेव्हा समाजात जगतो तेव्हा तो एकाच वेळी स्वतःला आणि इतरांनाही फीडिंग करत असतो पण लोकांच्या हे लक्षात येत नाही. वास्तविक माणसाचा जन्म हा आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे. जीवनविद्या सांगते की आनंद लुटण्यासाठी प्रथम तो वाटला पाहिजे. आधी वाटायचं ही ऍक्शन आणि मग लुटायचं ही त्यावरील रिॲक्शन होय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे. आपलं अध्यात्म असं सांगतं की सर्व ठिकाणी देव भरलेला आहे. हे जरी खरं असलं तरी सर्व ठिकाणी देव भरलेला आहे हा वादाचा विषय होऊ शकेल किंबहुना तो वादाचाच विषय आहे. कारण का? कारण जे लोक नास्तिक आहेत ते लोक देव आहे हे मानतच नाहीत. तर देव सर्व ठिकाणी भरलेला आहे हे ते कसं मानणार? असो, तर सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे हे सर्व लोक मानतात. सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे म्हणून श्रीमंत दुःखी, गरीब दुःखी, राजा दुःखी, प्रजा दुःखी, तो विद्वान दुःखी, अडाणी दुःखी, पुढारी दुःखी, पेंढारी दुःखी, किंबहुना सर्व ठिकाणी आज दुःख भरलेलं आहे. त्याची कारणं वेगवेगळी असतील. गरिबांची कारणं वेगळी आणि जे श्रीमंत आहेत त्यांची कारणं वेगळी. प्रत्येकाचं कारण वेगळं. पण प्रत्येकजण काय म्हणतो? की मला सुख मिळत नाही, मला शांती मिळत नाही,

0: समाधान मिळत नाही, कृतार्थ जीवन मला जगता येत नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, असे जन्माला आल्याचं सार्थक मला प्राप्त झालं पाहिजे, तेही हाती लागत नाही. हे का होतं? याचं कारण एकच आहे, आणि ते कारण म्हणजे आपल्या ठिकाणी नांदणारं अज्ञान हेच होय. आपण जन्माला का आलो याचा माणूस विचारच करत नाही. जीवनविद्या सांगते की तू जन्माला आलास याला कारण हे आहेच. कारण का? कारण जिथं परिणाम आहे तिथं कारण हे असतंच. ते कारण म्हणजे तू या जगाला सुखी करण्यासाठी जन्माला आलास. लोकांना सुखी करण्यासाठी, इतरांना सुखी करण्यासाठी तू जन्माला आलास. आणि हे लक्षात ठेवून जर तू जीवन जगशील तर जीवनामध्ये क्रांती निर्माण होईल. जगाला सुखी करण्यासाठी मी जन्माला आलो हे लक्षात ठेवून जर तू जीवन जगशील तर तुझ्या जीवनामध्ये क्रांती निर्माण होईल, परिवर्तन निर्माण होईल, बदल निर्माण होईल, ट्रान्सफॉर्मेशन होईल. सांगायचा मुद्दा असा की आपण जन्माला का आलो हेच आपण विसरलो. आपल्याला असं वाटतं की जन्माला आपण आलो ते मरेपर्यंत आपण जगायचं. काही लोकांचा असा समज आहे की मौजमजा करण्यासाठी किंवा चैन चंगळ करण्यासाठी आपण जन्माला आलो. बापाने पैसे मिळवले ते उडवण्यासाठीच. हे असं चाललेलं आहे. यात दोष कोणाचा? तर यात त्या बापाचा दोष आहे. बापानं मुलासाठी इतकंच केलं पाहिजे की मुलांना शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. वडिलांची जबाबदारी ही इतकीच असते. पुढे त्या मुलानं स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतः पैसे कमावले पाहिजेत. त्यानं मेहनत घेतली पाहिजे, त्यानं कष्ट केले पाहिजेत. पण आज अशी परिस्थिती आहे की बाप म्हणतो मी 7 पिढ्यांची कमाई करेन, मग माझ्या 7 पिढ्यांनी बसून खावं. हा 7 पिढ्यांची कमाई करून ठेवतो, पण ती 7 पिढ्यांच्या मढ्यांची तयारी आहे हे त्यांच्या लक्षात कधी येणार? जीवनविद्या सांगते 7 पिढ्यांची तरतूद करू नका. फक्त तुमच्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं राहणे इतपत तरतूद करा. त्यानंतर मात्र त्या मुलांनी कष्ट केले पाहिजेत. हे इतकं केलं तरी या जगामध्ये आनंदी आनंद होईल. आज जगात जे चाललेलं आहे ते फक्त सत्ता संपत्ती मिळवण्यासाठी आणि आपल्या पुढील पिढ्यांनी बसून खाल्लं पाहिजे म्हणून चाललेलं आहे. ही जी दुष्प्रवृत्ती निर्माण झालेली आहे त्याचे दुष्परिणाम त्यांनाही भोगावे लागतात आणि त्याचबरोबर समाजालाही भोगावे लागतात. हे मी का सांगतो आहे की कुठलीही ॲक्शन ज्या वेळेला होते त्यावेळेला त्याची रिॲक्शन ही मर्यादित नसते. आणि ॲक्शन करताना ती चांगलीच असेल याची आपण काळजी घेतली पाहिजे. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी।
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
4: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची ही रचना। संगीतकार आहेत कमलाकर भागवत।

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची रचना आपण ऐकली, ते संगीतकार आहे संगीतकार होते कमलाकर भागवत. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो ठीक 9 वाजलेत.

बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेला मधुमती हा चित्रपट. दिलीप कुमार यांच्यावर चित्रित हे गीत होतं. मुकेश यांच्या आवाजातलं सलील चौधरी यांच्या सुरेल संगीतानं या गाण्याला अजरामर केलं. श्रोते हो, मधुमती खरं तर एक थ्रिलर चित्रपट किंवा सस्पेन्स चित्रपट अशी त्याची ओळख आहे, पण आजसुद्धा त्याची गीतं तितकीच लोकप्रिय आहेत. श्रोते हो, गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, आणि आज आपण अशीच काही सदाबहार गीतं ऐकणार आहोत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटासाठी शैलेंद्र यांचं गीत. शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

बीबीसी एशिया नेटवर्कच्या आतापर्यंतच्या 100 महान बॉलिवूड गाण्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असणारं हे सदाबहार गीत राजकुमार, मीना कुमारी आणि नादिरा या पात्रातील भावनिक तणाव, गुंतागुंतीचं नातं आणि अव्यक्त अशा भावनांचं सुंदर चित्रण करणारं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत. शैलेंद्र यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. श्रोते हो, प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेणारं हे गीत होतं दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटातलं. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपण कार्यक्रम ऐकत आहात गीत बहार, हिंदी चित्रपट संगीत.

0: ते देखील आपने
1: बसला अनोळख्यापासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार या विषयी आहार तज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत. आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: न्यूटन यांच्या आरसपानी सौंदर्याचं तंतोतंत वर्णन करणारे हे शब्द होते इंदिवर यांचे. मुकेश यांच्या आवाजातलं हे गीत होतं सरस्वती चंद्र यांचं आणि संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
1: कधी कुणाचं अनेकांसाठी जगताना स्वतःचं जगणंही विसरायला लावतं ते जीवन, तर कधी कुणाचं मनातलं दुःख लपवता लपवता चेहऱ्यावरचं हसू म्हणजे जीवन. प्रत्येकाचं जीवन गाणं हे असंच वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या जीवन कहाणीतून आपल्याला नक्की काहीतरी शिकायला मिळत असतं. तेव्हा माझे जीवन गाणे हा कार्यक्रम जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 10:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

अब ना घबराओ मंजिल की दूरी से तुम अकेले नहीं, मैं भी हूँ साथ में, प्रेमाची अशी ग्वाही देणारे हे गीत जॉय मुखर्जी आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित. शेवन रिझवी यांचे हे शब्द होते. ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आणि महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या युगुल आवाजातलं. श्रोतेहो, हा चित्रपट होता दिल और मोहब्बत. 1968 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट. भावनांचं अचूक विश्लेषण करणारे हे शब्द. श्रोतेहो, अशीच काही आशयघन गीतं आपण ऐकत आहोत आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आणि आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ. ऐकूया यानंतरचं गीत.

राजेश खन्ना आणि आशा पारेख यांच्यावरची द्वैत लता मंगेशकर यांच्या सुरेल आणि भावपूर्ण आवाजानं अजरामर झालेलं हे गीत मजरूह सुलतानपुरी यांचं होतं. त्यांचे हृदयस्पर्शी शब्द आणि आर डी बर्मन यांचं संगीत यामुळे हे गीत आजसुद्धा कित्येक दशकं लोटल्यानंतरही त्याची जादू अबाधित राखत आपल्यासोबत आहे. श्रोतेहो, बहारों के सपने या चित्रपटातलं हे गीत. नंतरच्या काळात या गीताचं रिमिक्स व्हर्जनसुद्धा आलं होतं. श्रोतेहो, गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पोषण मास पाळला जातो. यानिमित्तानं बदलत्या खाद्य संस्कृतीचा विचार करता पोषणयुक्त आहार कसा असावा याविषयी आपण बोलू शकता थोड्याच वेळात, म्हणजे 10:30 ते 11 या वेळेत 0231-2562-26 या क्रमांकावर. गप्पा गाणी या कार्यक्रमात अवश्य सहभागी व्हा. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एस एच बिहारी यांचं हे गीत. संगीतकार आहे टोपी नय्यर आणि चित्रपट ये रात फिर ना आएगी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.
1: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: इस गीत के साथ अब हम आपसे विदा लेते हैं। नमस्कार।
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं।
2: आई भाई अक्का मामा आणि काका 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो, फक्त पैसे पाठवण्यासाठी क्यू आर स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही।
3: RBI सांगते QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या।
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची।

0: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
1: हे सगळं एका विश्वासाच्या नावात। द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत।
0: द कोल्हापूर अर्बन बँक।
2: अगं ताई, चिंता करते विश्वाची, असा का चेहरा?
3: डॉक्टर, तुम्हाला माहितीये ना हो, माझे दात वेडे वाकडेत आणि चांगले पण दिसत नाहीत ते। ऑफिस मध्ये माझा कॉन्फिडन्स अगदी कमी झालाय आणि कॉम्प्लेक्स पण येतो। घरी आता लग्नाचं बघतायत ना, लहानपणापासूनच मला क्लिप आवडली नाही, पण नाईलाज म्हणून आता लावली तर मुळात त्याचा उपयोग होणार आहे का? आणि खरं तर ते मला चांगलं दिसेल का? तरी पण एकदा तुम्ही सांगा म्हणजे।
2: अच्छा, ही चिंता सतावतीये तर?
3: हो ना, काय करू, दात तर सरळ हवे पण क्लिप नको वाटतीये। माझा अगदी इकडे आणि तिकडे विहीर झालंय।
2: हे बघ, क्लिप बसवायची गरज नाही, आता क्लिअर अलायनर्स आलेले आहेत आणि AI टेक्नॉलॉजी स्कॅनरने पुढे जाऊन तुझे दात कसे सरळ होतील हेही मी तुला आत्ताच दाखवू शकेन। तुझी चेहरेपट्टी आणि दात ह्यात दररोज होणारा बदल तुझा आत्मविश्वासही वाढवेल, कारण क्लिप नाही म्हणजे तुझ्या दातांची ट्रीटमेंट सुरू आहे हे कोणालाही कळणार नाही।
3: मस्तच, पण डॉक्टर खर्चाचं कसं?
2: तुला माहितीच आहे, माधव मिशन म्हणजे कमी खर्चाची हमी।
4: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला खासबाग कोल्हापूर, फोन 9604095900।
5: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी।
6: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी।
5: कळलं।
6: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा असल केशर बदाम पिस्ता युक्त
5: रुचिरा केशरी दूध मसाला।

शेतकरी बंधू भगिनींनो, तुमचा प्रश्न छोटा असो व मोठा, तज्ञांचा सल्ला असतो मोलाचा. दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी आणि उत्तम संगोपनासाठी काय काळजी घ्यायला हवी याविषयी हॅलो किसान या कार्यक्रमात सेवानिवृत्त पशुसंवर्धक आणि पशुवैद्यकीय सल्लागार डॉक्टर चंद्रहास कापडी शेतकरी बांधवांशी फोनवरून थेट संवाद साधणार आहेत. दुधाळ जनावरांची काळजी कशी घ्यायची याविषयी तुमचेही काही प्रश्न असतील तर थेट फोन करा 0231-265-2624 या नंबरवर मंगळवारी 22 सप्टेंबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. हॅलो किसान, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.

मंडळी, शेतकरी बांधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता राम राम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका. राम राम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ॲपवरून.

0: गणपती बाप्पा मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
1: अटी लागू।
3: चिंता तुमच्या परीक्षेच्या तयारीला बाधा आणत आहे आणि तुम्ही निकालाबद्दल चिंतित आहात का? टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा। आमचे प्रशिक्षित समुपदेशक तुम्हाला परीक्षेशी संबंधित ताणतणाव दूर करण्यास मदत करतील।

बेला शेंडे यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं संदीप खरे यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं सलील कुलकर्णी यांनी. श्रोते हो, आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.

आपकी पसंद या कार्यक्रमात श्रोते हो आपले स्वागत. आज गणेश आणि गौरी विसर्जनाचा दिवस आहे. श्रोते हो, गेले 5 दिवस गणरायाच्या आगमनानं आपल्या घरात आणि एकूणच आपल्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा वातावरण भक्तिमय झालं होतं. आज घरगुती गणेश विसर्जन आहे. श्रोते हो, या काळात भक्तिमय वातावरणात आपण हे दिवस कसे जातात यापेक्षासुद्धा किती भक्तिपूर्ण वातावरणात आपण ते घालवलेत याकडे आपला कल असतो. ठिकठिकाणच्या आरत्या, प्रसाद यामध्ये आणि गणरायाच्या भक्तीमध्ये हे दिवस अगदी भुरकन उडून जातात. आणि मग दिवस येतो तो गणेशाच्या आणि गौरीच्या विसर्जनाचा. जडवलेल्या अंतःकरणानं हा दिवस आपण एकत्र येऊन साजरा करतो. पण या साजरा करण्याच्या मागेसुद्धा पुढच्या वर्षी लवकर या हे त्याला सांगणं मात्र असतंच.

डॉन या चित्रपटासाठी शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान लॉय यांनी. आणि या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते गांधी चौक रोपड पंजाबचे श्रोते हरदेव मिका, बलविंदर बिरग, जयतेग बिरग आणि मिका बिरग. श्रोते हो, याच गीतासाठी पसंती कळवलेले आमचे श्रोते आपकी पसंत रेडिओ श्रोता संघ, तेरवाडचे श्रोते राजाराम गायकवाड, श्रेयस सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राज पेंटर तेरवाडचे श्रोते, अभि, अदिती, मंजुळा, अजय, राजाकृष्णा बिरणगे कसबा बावडाचे श्रोते, कागलच्या श्रोत्या सुशीला, विलास दावणे, याचबरोबर सुभाष मिंचे शिरढोण, श्रीनिवास कांबळे यट्राव, शशिकांत पाटील कुरुंदवाड आणि सचिन किल्लेदार भडगाव. श्रोते हो, याच गीतासाठी पसंती कळवली आहे सरदार बंके पिंपळे तालुका पन्हाळ्याचे श्रोते.

0: चांदनी चौक सांगलीचे श्रोते सक्षम श्रेणी चव्हाण ज्योती अजित चव्हाण लता ताई राजाराम चव्हाण हर्षवर्धन पाटील तुंगचे श्रोते रोहिणी पाटील मेघा पाटील आणि संजना आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: नव्या जगाचं नवं चित्र आता छतावर असलेल्या टीव्ही अँटिनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स. याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.
2: श्रोते हो, आकाशवाणी आपली आकाशवाणी कोल्हापूर आकाशवाणी ही लोकवाणी आपल्या कानामनात सदैव आहेच. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सोबत करणारी, उभारी आणि ऊर्जा देणारी आकाशवाणी 102.7 MHz संयत आणि सजग प्रसारण कोल्हापूर आकाशवाणीचं जरूर ऐका 102.7 वर.
0: श्रोते हो, आपकी पसंत या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्या अल्बममधून गाण्यातून स्वातंत्र्य एकटेपणा अस्थिरता इत्यादी भाव प्रदर्शित करणारे आणि कहो ना प्यार है या चित्रपटापासून पार्श्वगायनाच्याद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यांनी पदार्पण केलं ते लकी अली यांचा आज वाढदिवस आहे. श्रोते हो, कहो ना प्यार है या चित्रपटातली त्यांची गीतं खूपच गाजली. त्यांना ना तुम जानो ना हम या गाण्यासाठी सर्वश्रेष्ठ पार्श्वगायनाचं फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला. त्या व्यतिरिक्त हमारे तुम्हारे त्रिकाल काटे सूर द मेलडी ऑफ लाईफ कसक अशा चित्रपटातून त्यांनी अभिनयसुद्धा केला. श्रोते हो, लकी अली यांचा आज वाढदिवस. त्यांच्याच गाजलेल्या सूर या चित्रपटातलं गीत आता प्रसारित करीत आहोत.

लकी अली यांचा आज वाढदिवस. त्यांच्या आवाजातलं हे गीत आपण ऐकलं. चित्रपट होता सूर. श्रोते हो, या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील आणि सचिन पाटील. त्याचबरोबर दुर्गाई सेलूचे श्रोते आहेत चंदू कुलकर्णी, हेमलता, सी आर कुलकर्णी, तेजस, वैशाली, दत्ता चौगले, दोनवडे तालुका करवीरचे श्रोते, सुप्रिया, ओमकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, राधानगरीचे श्रोते. या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं सूर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, लकी अली आणि सुनिधी चौहान यांच्या आवाजातलं हे गीत होतं निदा फाजली यांचं आणि संगीतकार होते MM क्रीम. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपण कार्यक्रम ऐकत आहात आपकी पसंत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ. श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. आपला सप्टेंबर महिन्यात पोषण मास हा पाळला जातो. या निमित्तानं बदलत्या खाद्य संस्कृतीचा विचार करता पोषणयुक्त आहार कसा असावा याविषयी बोला आणि आपल्या आवडीचं

गाणंसुद्धा सांगा. थोड्याच वेळात म्हणजे गप्पा गाणीच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेत 10:30 ते 11 या वेळेत आपण जरूर फोन करू शकता 0231-2562-24 या क्रमांकावर. 0231-2562-24 या क्रमांकावर अवश्य फोन करा आणि आमच्याशी बोला आणि आपल्या आवडीचं गाणंसुद्धा सांगा. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.

चिच्चोर या चित्रपटासाठी यशुदास यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. तर संगीतकार आणि गीतकार होते रवींद्र जैन. विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता, अनिकेत, माय चव्हाण, वारणा शाहपूर, कोल्हापूरचे हे श्रोते होते. वारणा रेडिओ श्रोता संघ सतीश वाघमारे, अतिश, स्वाती, वर्षा, श्रमण, श्रुमेण वाघमारे, MIDC चंदनगर साताऱ्याचे बाकीचे श्रोते होते. श्रोते हो, याच गीतासाठी रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगलीचे श्रोते अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख, गवई रेडिओ श्रोता संघ घाटी घाटंजीवरून सर्वेश, सर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी आणि समस्त गवई परिवार, मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगावचे श्रोते दत्ता घायाळ, सुनीताबाई, सानिका आणि गजानन घायाळ यांनी सुद्धा या गीतासाठी पसंती कळवली होती. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी प्रसारित करीत आहोत अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं अग्निपथ या चित्रपटातलं गीत.

सुदेहो अग्निपथ या चित्रपटातल्या या गीतासाठी आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, पालिंग याच्या श्रोत्यांनी पसंती कळवली होती. ओंकार माधुरी, सतीश कोथमिरे, राधानगरीचे श्रोते, संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, सुप्रिया, प्रसाद म्हैसाळकर, विद्यानगर, कवठे महाकाळचे श्रोते, महादेवराव डोंगळे, खोटवडेचे श्रोते, महे तालुका करवीचे श्रोते, महेश्वर रेडिओ श्रोता संघ, लहुराज नवाळे, सारिका नवाळे.

माळी आणि नवाळी परिवार याच गीतासाठी दीपाली अमोल सुला, एकनाथ बी कांबळे, मौजे सांगाव, शिवानी कांबळे, अलाबादकर, निगडी पुण्याचे श्रोते, निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मही तालुका करवीरचे श्रोते एकनाथ हिंगवले, ओंकार हिंगवले, उदय माने, मुक्काम पोस्ट कापशी लेणूरचे श्रोते मंगल पवार, वंदना आवळेकर, आयशा आणि रमजान डफेदार. आणि याच गीतासाठी त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती भूषण, नामदेव, आकाश कुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, सौछाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, रघुनाथ भोईटे, हसूर दुमाराचे श्रोते, कार्तिक अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, कंदलगावचे श्रोते, या सर्व श्रोत्यांनी या गीतासाठी पसंती कळवली होती. श्रोते हो, याचबरोबर आजचा आपकी पसंत हा कार्यक्रम समाप्त.

आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिरामण शिराळ आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे लोकगीत.

हिरामण शिराळ आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं लोकगीत आपण ऐकलं. लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे लोकगीत.

0: शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं लोकगीत आपण ऐकलं.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो, दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पोषण मास म्हणून पाळला जातो. यानिमित्तानं बदलत्या खाद्य संस्कृतीचा विचार करता पोषणयुक्त आहार कसा असावा याविषयी आपण बोलू शकता 10:30 ते 11 या वेळेत. आमचा फोन नंबर 02-231-2562-24. गप्पा गाणी या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आता सुरू झालेलं आहे. सकाळी 10:30 पासून 11 वाजेपर्यंत या ध्वनिमुद्रणाची वेळ आहे, तेव्हा जरूर फोन करा 02-231-2562-24 या क्रमांकावर.
3: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
4: जंक फूडमुळे पहिली गोष्ट म्हणजे मुलांमध्ये चाइल्डहूड ओबेसिटी वाढते, त्याचप्रमाणे इन्सुलिन रेझिस्टन्स होतोय किंवा ब्लड शुगर वाढते, पचनाचे विकार चालू होतात आणि दातांचं आरोग्य पण बिघडतं.

अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला अत्यंत त्रास व्हायला लागला त्यावेळेला आपले हेर म्हणून या तुमडीवाल्याला नागपूरचे जे भोसले घराणं होतं त्यांनी सोडलं. अरे चाल बाज दादा मोठी गोऱ्याची जात आणि पिथुरीचा जाळ फेकला नागपूरच्या यातुरी मेहमान जात होती भावाशीन भावाला लढावून दिलं आणि आता नागपूर काबीज करायचं म्हणून आणि हे जे फितुरीचे लोक होते यांना

कारगिलला जे जाऊन शहीद झाले त्या शहीदांना तुंबडीवाल्याचा मुजरा। आज आपण आनंदात आहो पण आपले भाऊ बंद तिथं लढत आहे अशा लोकांना या तुंबडीवाल्या

आता बहुतेक लोकांनी नागपूर बघितलेला असेल, जिथं अजब बंगलं आहे त्या अजब बंगल्याच्या समोर एका मिठेनीमवाले बाबाचा दर्गा आहे. काय त्या संताचं महात्म्य, त्याच्या त्या तिथं जे कडुनिंबाचं झाड आहे त्या कडुनिंबाचे सर्व पानं कडू आहे, फक्त बाबाच्या दर्ग्यावरचं जे पान आहे ते मिठ आहे, म्हणून त्याला मिठेनीमवाले बाबा म्हणतात. नागपूरमध्ये शुक्रवार तलाव आहे,

0: श्रोते हो, सुधाकर निजकवळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे तुमडी गीत आपण ऐकलं. श्रोते हो, तुमडी गीत हे तुमडी समाजाचं एक लोकगीत मानलं जातं. खरं तर शिवाजी महाराजांच्या काळात संदेशवाहक किंवा गुप्त एखादी बातमी जर पोहोचवायची असेल तर हे तुमडी गाणाऱ्या लोकांना हे काम दिलं जायचं. आणि हा तुमडी हा जो गायन प्रकार आहे, जो लोकगीताचा प्रकार आहे, त्यातून तो संपूर्ण संदेश त्या गीतातून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवला जायचा. त्यामुळे तुमडी गीत हा एक लोकगीताचा वेगळा आणि खूप महत्त्वाचा प्रकार मानला जातो. श्रोते हो, लोकसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार या विषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत. आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: शाहीर विठ्ठल उमापाणी सहकाऱ्यांच्या आवाजातलं मधुकर ठाकूर यांचं हे लोकगीत होतं. संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी. श्रोतेहो, याचबरोबर आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.
1: तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू देत आहात का? टेलिमानसला 1446 वर कॉल करा आणि राग नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शन किंवा सूचना मिळवा.
2: श्रोतेहो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
3: बॉडी वेल हायड्रेटेड असणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी पाणी बाटली भरून किंवा तांब्या भरून ठेवलं आणि मग प्यायलं की आपल्याला लक्षात येतं की आपलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे का. 2 लिटर तरी पाणी शक्यतो जाऊ दे, पण हे प्रमाण हवामान, शारीरिक हालचाल, वय, लिंग याप्रमाणे बदलतं.

0: कधी कुणाचं अनेकांसाठी जगताना स्वतःच जगणंही विसरायला लावतं ते जीवन, तर कधी कुणाचं मनातलं दुःख लपवता लपवता चेहऱ्यावरचं हसू म्हणजे जीवन। प्रत्येकाचं जीवन गाणं हे असंच वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या जीवन कहाणीतून आपल्याला नक्की काहीतरी शिकायला मिळत असतं। तेव्हा माझे जीवन गाणे हा कार्यक्रम जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो ठीक 11 वाजलेत।

गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आपले स्वागत. मागच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतो की चित्रपट यशस्वी होण्यासाठी किंवा लोकप्रिय होण्यासाठी बऱ्याच गोष्टींची गरज असते. त्यामध्ये त्यातली श्रवणीय अशी गीतं, त्याचं सुमधुर संगीत, याचबरोबर त्याचं दिग्दर्शन, निर्माण संस्था आणि सोबत त्याच्यामध्ये काम करणारे अभिनेते आणि अभिनेत्री. बऱ्याचदा अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या जोड्या खूप गाजतात आणि परत परत त्या जोडीला घेऊनच चित्रपट यावा अशी रसिकांकडनं अपेक्षा केली जाते आणि तसे चित्रपट येतात सुद्धा. आणि अशाच लोकप्रिय जोड्यांवर आधारित गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण मागच्या आठवड्यात ऐकला होता. आज ऐकणार आहोत त्याचा हा पुढचा भाग. 70s जर आपण सुरुवात केली तर 70s अशा अनेक जोड्या होत्या की ज्या जोड्या आजसुद्धा त्या गाण्यांसाठी ओळखल्या जातात. त्यातलीच एक सदाबहार जोडी म्हणजे जितेंद्र आणि जयाप्रदा यांची जोडी. त्यांच्याच गाजलेल्या तोफा या चित्रपटापासून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. इंदीवर यांचं हे गीत आहे, पप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलंय आणि गायक कलाकार किशोर कुमार आणि आशा भोसले.

दाक्षिणात्य चित्रपटातून आलेले हे अभिनेते आणि अभिनेत्री, त्यामध्ये जितेंद्र आणि जयाप्रदा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत येऊन आपलं स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलं. त्यांचा गाजलेला तोहफा चित्रपट. श्रोतेहो, आजसुद्धा या चित्रपटासाठी संगीतकार बप्पी लहरी यांची आठवण नक्की काढली जाते, कारण बप्पी लहरी यांनी एका वेगळ्या प्रकारच्या संगीताचा यानंतर आपल्या संगीत कारकिर्दीत प्रयोग केला आणि त्यामध्ये भारतीय सांस्कृतिक संगीत आणि त्याचबरोबर पाश्चिमात्य असं पॉप संगीत याचं अनोखं मिश्रण त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत आपल्याला जाणवत राहिलं. श्रोतेहो, तोहफा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. काही सदाबहार जोड्यांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकत आहात, गाता रहे मेरा दिल, आणि आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ. श्रोतेहो, राजेश खन्ना यांची जोडी जशी शर्मिला ठाकूर यांच्याबरोबर खूप जमली, तशीच मुमताज यांच्यासोबत सुद्धा त्यांची केमिस्ट्री खूप गाजली आणि त्यांची गीतं चित्रपट खूप लोकप्रिय झाली. त्यांचाच एक लोकप्रिय चित्रपट म्हणजे दो रास्ते. आनंद बक्षी यांचं गीत आता प्रसारित करीत आहोत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी.

0: आपल्या सर्वांचा आवडता राम राम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका. राम राम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून.
1: पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांबद्दल आपण बोलत होतो. श्रोते हो, अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे ऋषी कपूर आणि नीतू सिंग. त्यांनी एकत्र बरेच चित्रपट केले आणि त्यानंतर खऱ्या आयुष्यात सुद्धा ते एकमेकांचे जोडीदार बनले. खेळ खेल मे या चित्रपटातलं गीत आता प्रसारित करीत आहोत. गुलशन बावरा यांचं हे गीत आहे. शैलेंद्र सिंग यांच्या आवाजातलं RD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्यावर चित्रित हे गीत अतिशय रोमॅन्टिक आणि सदाबहार असं समजलं जातं. त्याकाळी तरुणाईमध्ये या गीतांमुळे आणि या जोडीमुळे या चित्रपटाची सुद्धा खूप क्रेज निर्माण झाली होती. श्रोते हो, गुलशन बावरा यांचं हे गीत ऐकूया.

श्रोते हो, खेल खेल में या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. काही सदाबहार लोकप्रिय अशा जोड्यांवर आधारित आजचा हा गाता रही मेरा दिल कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते हो, बऱ्याच जोड्यांनी त्यानंतर एकमेकांना खऱ्याखुऱ्या आयुष्यातले जोडीदार म्हणून सुद्धा स्वीकारलं. त्यातलं प्रमुख उदाहरणं जर म्हणायची झाली तर ऋषी कपूर, नीतू सिंग,

धर्मेंद्र हेमामालिनी आणि त्याचप्रमाणे अजून एक जोडी आहे ती म्हणजे अमिताभ बच्चन आणि जया भादुरी. श्रोतेहो, यांची जोडी ही एका वेगळ्या कारणानं एकत्र आली. खरं तर ज्यावेळी अमिताभ बच्चन हे चित्रपटसृष्टीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत होते त्यावेळी जया भादुरी ह्या मात्र प्रतिथयश अभिनेत्री मानल्या जायच्या. पण तरीसुद्धा त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर विश्वास दाखवला. ज्या काळात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास कुठली अभिनेत्री तयार होत नव्हती त्यावेळी जया बच्चन यांनी त्यांना साथ दिली. जंजीर, मिली अशा अनेक चित्रपटातून ही जोडी लोकांसमोर आली. त्यातलाच एक चित्रपट आणि या जोडीमुळे गाजलेला आणि या गीतांमुळे सुद्धा लक्षणीय असलेला चित्रपट म्हणजे अभिमान. 1973 साली हा संगीतप्रधान चित्रपट प्रदर्शित झाला. सचिन देव बर्मन म्हणजेच HT बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली यातली गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहे. ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूया लता मंगेशकर आणि मनहर यांच्या आवाजात.

0: गीत आपण ऐकलं.
1: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर.
0: श्रीदेवी यांच्यासोबत ऋषी कपूर यांनी सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचप्रमाणे अनिल कपूर यांच्या बरोबर सुद्धा अनेक चित्रपट त्यांचे गाजले. श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्यावर चित्रित लम्हे या चित्रपटातलं गीत आता ऐकूया. आनंद बक्षी यांचं हे गीत आहे आणि संगीतकार आहेत शिवहरी. लता मंगेशकर आणि हरिहरन यांच्या आवाजातलं हे गीत.

लम्हे या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीतबद्ध केलं होतं शिव हरी यांनी. लता मंगेशकर, हरिहरन आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत होतं. श्रीदेवी आणि अनिल कपूर यांची जोडी ही खूपच गाजली. मिस्टर इंडिया या चित्रपटात सुद्धा या जोडीनं धमाल उडवून दिली होती. श्रोतेहो, सदाबहार जोड्यांवर आधारित आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ. श्रोतेहो, सदाबहार जोड्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 70 दशक, 50 दशक, 60 किंवा अगदी 80 आणि त्यानंतर येतं ते ज्या दशकाला आजसुद्धा श्रवणीय गीतांचं दशक असं मानलं जातं ते 90 दशक. 1993 ते 1999 या काळात एका जोडीनं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आणि त्यांना प्रेक्षकांचं तितकं प्रेमसुद्धा मिळालं. 90 दशकातील ही सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी ऑनस्क्रीन जोडी मानली जाते आणि ही जोडी म्हणजेच गोविंदा आणि करिश्मा कपूर यांची जोडी. कुली नंबर 1, हिरो नंबर 1, राजा बाबू, साजन चले ससुराल, हसीरा मान जाएगी अशा एकापेक्षा एक चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांची कॉमेडी टायमिंग, जबरदस्त नृत्यशैली आणि अभिनय प्रेक्षकांना खूपच भावला. श्रोतेहो, करिश्मा कपूर आणि गोविंदा यांच्यावर चित्रित आता आपण गीत प्रसारित करीत आहोत. हे गीत आहे खुद्दार या चित्रपटातलं, अलका याज्ञिक आणि कुमार सानू आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं.

खुद्दार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं राहत इंदोरी यांचं. श्रोतेहो, माननीय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या पुणे दौऱ्याचा विशेष वृत्तांत आम्ही 1:05 सहक्षेपित करणार आहोत. गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आणि आपण ऐकत आहात सदाबहार जोड्यांवर आधारित हा कार्यक्रम. 90s जसं करिश्मा कपूर आणि गोविंदा यांची जोडी गाजली तशीच अजून एक जोडी ही ऑनस्क्रीन लोकांनी खूप पसंत केली आणि त्या जोडीबद्दलचं बऱ्याचशा अफवासुद्धा त्यानंतरच्या काळात आपल्याला ऐकायला आल्या. ती जोडी म्हणजे अक्षय कुमार आणि रवीना टंडन. त्यांचे अनेक चित्रपट गाजले आणि त्यातला सगळ्यात जास्त लक्षणीय चित्रपट जो ठरला तो चित्रपट होता म्हणजे मोहरा. आनंद बक्षी यांचं गीत या चित्रपटातलं प्रसारित करीत आहोत. विजू शाह यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतं. श्रोतेहो, मोहरा हा चित्रपट अक्षय कुमार आणि त्यांच्यासोबत रवीना टंडन यांच्या कारकिर्दीसाठी सुद्धा एक टर्निंग पॉईंट मानला जातो. त्याची कथा ही सस्पेन्स थ्रिलर होती. बऱ्याच अंशी मसाला चित्रपटांच्या यादीत तो चित्रपट जरी जात असला तरी त्याच्या गीतांमुळे आणि त्यांच्या स्ट्रॉंग अशा स्टोरीमुळे हा चित्रपट आजही तितकाच उल्लेखला जातो. श्रोतेहो, 90s हा चित्रपट हा वेगळ्या अर्थीसुद्धा खूप गाजला. ते त्यातलं एक गीत तू चीज बडी है मस्त मस्त या गीतावरून त्या काळात वादसुद्धा झाला पण आजही ते गीत त्याच्या ठेक्यामुळे आणि संगीतामुळे ओळखलं जातं. आपण याच चित्रपटातलं एक वेगळं गीत प्रसारित करीत आहोत.

मोहरा या चित्रपटासाठी विजू शहा यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. उदित नारायण, साधना सरगम यांच्या आवाजातलं हे गीत होतं. श्रोते हो, 90 दशकात आणि आजपर्यंत सुद्धा एक अशी जोडी आहे की जी ऑनस्क्रीन नेहमीच हिट मानली जाते. 1993 साली पहिल्यांदा यांनी स्क्रीन शेअर केला आणि त्यानंतर पडद्यावर रोमॅन्स करणारी ही जोडी खऱ्या आयुष्यात घट्ट मित्र बनले. एका चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांचा हा प्रवास सुरू झाला. श्रोते हो, तुम्ही ओळखलंच असेल, ही जोडी म्हणजे शाहरुख खान आणि काजोल. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय जोडी असं हिचं वर्णन केलं जातं. बाजीगर हा त्यांचा पहिला चित्रपट, त्यानंतर कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, माय नेम इज खान, दिलवाले, दिलवाले दुल्हनी आले जाएंगे, अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांची वर्णी त्यांच्या कारकिर्दीत आपल्याला बघायला मिळते. श्रोते हो, त्यांच्याच गाजलेल्या दिलवाले दुल्हनी आले जाएंगे या चित्रपटातलं सदाबहार गीत आता प्रसारित करीत आहोत. श्रोते हो, हे गीत आनंद बक्षी यांचं, संगीतबद्ध केलं आहे जतीन ललित यांनी. लता मंगेशकर, कुमार सानू आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत. श्रोते हो, भारतीय संस्कृती, पाश्चिमात्य संस्कृती याचा सुंदर मेळ घालणारा हा चित्रपट. आपल्या प्रेमावर आपला विश्वास असेल तर कुठल्याही परिस्थितीत आपलं प्रेम हे आपल्याला मिळतं, अशी काहीशी कथा या चित्रपटाची होती. पण या चित्रपटाच्या कथेपेक्षा सुद्धा या चित्रपटातली गीतं ही आजसुद्धा तितकीच लक्षणीय आणि लोकप्रिय मानली जातात. एकापेक्षा एक सरस गीतं, सुंदर लोकेशन्स यामुळे हा चित्रपट आजसुद्धा तेवढाच लोकप्रिय आहे. श्रोते हो, ऐकूया हे गीत.

शाहरुख खान याची जोडी जशी काजल बरोबर ऑनस्क्रीन खूप गाजली तशी माधुरी दीक्षित यांच्यासोबत सुद्धा गाजली. माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान यांनी एक

एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, त्यातला कोयला हा चित्रपट, त्याचबरोबर दिल तो पागल है हा चित्रपट. श्रोते हो, या जोडीनं अनेक चित्रपट गाजवले. दिल तो पागल है हा चित्रपट त्याच्या गीतांमुळे आजसुद्धा ओळखला जातो. प्रेमाचा त्रिकोण आणि त्या त्रिकोणात त्यानंतर होणारी जी भावनिक गुंतागुंत आणि आपल्या प्रेमावरचा विश्वास, या सगळ्या स्टोरी लाईनमधून या गीतांनी हा चित्रपट आपल्यासमोर उलगडत नेला. आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूया. उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं, लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या आवाजातलं.

दिल तो पागल है या चित्रपटातल्या गीतासोबतच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. निवेदिका ईशा वायकुळला निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

सखींनो, स्त्रीच्या मनातल्या भावना, तिच्या जगण्यातला अनुभव आणि तिच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या विविध विषयांचे सुरेल गुंफण घेऊन आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलाय. सखींनो, सण असो वा संस्कृती, परंपरा असो वा आधुनिक विचार, आरोग्य असो वा कर्तृत्व, स्त्रीच्या जीवनाशी जोडलेला प्रत्येक रंग म्हणजे वनिता मंडळ. तेव्हा मैत्रिणींनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: सखींनो, आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. मात्र अभ्यासापेक्षा गेम्स, सोशल मीडिया आणि व्हिडिओंच्या आहारी जाण्याचं प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढताना दिसत आहे आणि ही अत्यंत चिंतेची बाब बनलीय. सखींनो, त्यामुळं पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर योग्य नियंत्रण ठेवावं, स्क्रीन टाइम त्यांना ठरवून द्यावा आणि मुलांशी जास्तीत जास्त संवाद वाढवावा. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मोबाईलच्या स्क्रीन टाइमचा धोका, याविषयी प्रणिता झांबरे यांचं मार्गदर्शनपर भाषण.
1: नमस्कार मैत्रिणींनो, गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. मानवाच्या संशोधन वृत्तीनं जग प्रचंड जवळ आल्यामुळे मानवी जीवनाच्या जगण्याचे संपूर्ण निकषच बदलून गेले आहेत हे आता नव्याने सांगायची गरज उरली नाही. या तंत्रज्ञानाचा फायदा करून घ्यायचा की तोटा हे सर्वस्वी मानवाच्या हाती असले तरी हल्लीच्या काळात समाज मनावर याचा विघातक परिणाम होताना दिसत आहे. मैत्रिणींनो, अत्याधुनिक तंत्रज्ञान जीवन अधिक सुखसोयीचे बनवते, होय ना? परंतु माणूस या तंत्रज्ञानाच्या आहारी गेला तर त्याचे घातक परिणाम अटळपणे भोगावे लागतात. काही वेळा त्यातून भासमय जगाचा मनावर नको तितका प्रभाव पडतो. संभाजीनगर येथे आयफोनसाठी डोंगरावर चढलेल्या मुलासह आईवडिलांचाही मुलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला. अशा कितीतरी घटना रोज ऐकायला, वाचायला आणि पाहायला मिळतात. म्हणजे आता असे म्हणावेसे वाटते की मोबाईल आयफोन इतका मोठा झाला की आयुष्य छोटे होऊन गेले. आजच्या युगात मोबाईल फोन प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. टेलिफोन म्हणजेच दूरध्वनी केवळ बोलण्यासाठी, संभाषणासाठी वापरले जात असत. पण आजच्या स्मार्टफोनच्या युगात मोबाईल हा केवळ संवादाचे साधन राहिलेले नाही तर तो शिक्षण, मनोरंजन, व्यवसाय, खेळ, बँकिंग, वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि समाजातील अशा अनेक क्षेत्रात आपणास जोडून ठेवताना दिसत आहे. खरं म्हणजे मोबाईल हे एक असे अष्टपैलू उपकरण आहे ज्यामुळे आपली अधिक चांगल्या प्रकारे प्रगती झाली असती. लक्षात येतंय ना मी काय म्हणते ते? मैत्रिणींनो, आपली अधिक चांगल्या प्रकारे प्रगती झाली असती. इतकंच नाही तर मुलांच्या कौशल्याचा विकास होण्याचे मोबाईल हे एक शक्तिशाली साधन सुद्धा आहे हे आजच्या जगात नाकारून चालणार नाही. परंतु दुर्दैवाने समाजातील जवळजवळ 70% स्त्री पुरुष, मुले मुली हे मोबाईलच्या अतिवापराचे बळी पडत आहे. मोबाईलच्या या वेडामुळे, अतिवापरामुळे व्यक्तीची कार्यक्षमता, काम करण्याची इच्छा कमी झाली आहे. याचा परिणाम एकूण समाजावर आणि पर्यायाने आपल्या देशाच्या प्रगतीवर होताना दिसत आहे. श्रोते हो, या संदर्भात वैचारिक मंथन करीत असताना मुलांचे वय आणि मोबाईलचा वापर याचा परस्पर संबंध समजून घेणंही तितकंच आवश्यक आहे. सध्या घराघरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे अँड्रॉइड प्रकारचा मोबाईल आहे. जीवनातील प्रत्येक वयोगटात मोबाईलच्या वापराची गरज आणि पद्धत ही वेगवेगळी असते आणि सध्या घराघरात अगदी 6 महिन्यांच्या बाळापासून सर्वजण मोबाईलच्या आहारी गेले आहे असे दिसते. म्हणजे ज्या वेळेला घरातील हे बाळ लहान असतं, जेव्हा ते रडायला लागतं, त्रास द्यायला लागतं, हट्टीपणाने वागायला लागतं, त्यावेळेला आईकडून बाळाला लगेच मोबाईल दिला जातो आणि मग सेकंदा सेकंदाला बदलणारी व्हिडिओज,

गेम्स, सततचे स्क्रोलिंग याकडे मुलांचे आकर्षण वाढते आणि मुलांचा मोबाईल वापरण्याकडे कल अधिक वाढू लागतो. मैत्रिणींनो, आपली ही मुले जसजशी मोठी होत जातात तशी मोबाईलमधील गेम्स, कार्टून, व्हिडिओ यात अडकत जातात. साधारण 5 ते 12 वयोगटातील मुलांमध्ये यामुळे स्क्रीन व्यसन, अभ्यासाकडे दुर्लक्ष, व्यायामाकडे दुर्लक्ष, दृष्टीवर होणारा परिणाम, खेळामध्ये अनास्था या गोष्टी होतात. तसं पाहिलं तर या वयातील मुले भावनिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय नाजूक अवस्थेत असतात. त्यामुळे मोबाईलचा जास्त वापर केल्याने त्यांच्या मानसिकतेवर, आरोग्यावर, अभ्यासावर आणि कुटुंबातील नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होताना दिसतो. मुळातच 5 ते 12 हा वयोगट मुलांच्या मूलभूत विकासाचा कालावधी असतो. मैत्रिणींनो, आता आपण टीनेजर्स म्हणजेच किशोरवयीन मुलांचा विचार करूया. जर या मुलांचा विचार केला 13 ते 18 वर्ष वयोगटातील ही मुले भावनिक, मानसिकदृष्ट्या अधिक अपरिपक्व असल्यामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम गंभीर आणि दीर्घकालीन ठरू शकतो, किंबहुना ठरत आहे असे दिसते. यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अयोग्य आशयाचा वापर. यामुळे मुले त्यांच्या वयाच्या पुढील गोष्टी पाहतात ज्यांचा अर्थ लावण्याची मानसिक क्षमता त्यांच्यात नसते. सुमारे 60% मुले अशी दृश्य पाहिल्यानंतर गोंधळून जातात आणि वयापेक्षा मोठ्या गोष्टीचा विचार करू लागतात. भावनिक परिपक्वता नसताना प्रौढ वर्तनाबद्दल विचार सुरू झाल्याने त्यांच्या मानसिक प्रक्रियांवर नकारात्मक परिणाम होतो. पाहिलेल्या गोष्टींचे अनुकरण करण्याची उत्सुकता वाढते आणि मग त्यामुळे मुलांमध्ये चिडचिड, राग, गुप्तता, एकटे राहण्याची सवय, भावनिक अस्थिरता अशी लक्षणे दिसू लागतात. सतत पासवर्ड बदलणे, पालकांपासून गोष्टी लपवणे यामुळे शिक्षण आणि एकाग्रतेवर परिणाम होऊ लागतो. अभ्यासात लक्ष लागत नाही, वेळेचे भान राहत नाही. गृहपाठ, प्रकल्प आणि वाचनाची आवड यामुळे मुलांमध्ये कमी होताना दिसते. आणि हो, आणखी एक महत्वाचं, रात्रीपर्यंत फोन पाहणे, व्हिडिओज पाहणे यामुळे झोपेचा अभाव निर्माण होतो आणि मग दुसऱ्या दिवशी सतत थकवा जाणवतो. या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजेच मोबाईलच्या या अतिवापरामुळे सायबर फसवणूक, स्कॅम, सायबर बुलिंग आणि चुकीच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे मुलांवर मानसिक दबाव येऊ शकतो. शारीरिक बदलांमुळे मुले प्रौढ होत असली तरी समज परिपक्व नसल्यामुळे भावनिक असंतुलन निर्माण होते. यामुळे मनात न्यूनगंड निर्माण होऊन आत्मविश्वास कमी होऊ शकतो. काही वेळेला मुले आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. मैत्रिणींनो, अशा परिस्थितीत पालकांना, आई वडिलांना म्हणजेच आपणा सर्वांना आपल्या मुलांचे टीव्ही मोबाईलचे व्यसन कसे सोडवावे याची नेहमीच घोर चिंता लागलेली असते. मुलं ऐकतच नाही असे म्हणून आई वडील त्यांच्या कामात मशगूल होतात आणि त्यानंतर मुलं मोबाईलच्या सोबत राहतात. टेलिफोन, संगणक, मोबाईल, इंटरनेट या डिजिटल तंत्रज्ञानाच्या जगात नवे नवे शब्द रूढ झाले. टेक्नोसॅव्ही हा शब्द रूढ होत असतानाच आता आणखी एका नव्या शब्दाची भर पडली आहे. तुम्हा सगळ्यांना तो शब्द माहिती आहे आणि तो म्हणजे स्क्रीन टाईम. आता स्क्रीन टाईम म्हणजे काय? तर आपण सर्व, लहानांपासून वृद्धांपर्यंत, ज्या ज्या वेळेला टीव्ही, मोबाईल, टॅबलेट यासारखे जे काही गॅझेट्स असतात, ज्याचा दिवस रात्र आपल्या डोळ्यासमोर वापर करत असतो, त्या वापरण्याच्या वेळेला स्क्रीन टाईम असं म्हणतात. मैत्रिणींनो, मुलांचा हाच स्क्रीन टाईम आता वाढत चाललाय असं निदर्शनाला येत आहे. नवी पिढी या वेगवेगळ्या डिव्हाइसच्या नादी लागून वास्तविक जगाचे भान विसरायला लागली आहे आणि याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता विकलांग होताना दिसत आहे. नात्यात अंतर वाढत चाललंय. प्रत्यक्षातले जग आणि आभासी जग यातला फरक समजेनासा झाला आहे. वास्तवातील मित्रमैत्रिणींपेक्षा सोशल मीडियावरील मैत्री जास्त आवडायला लागली आहे. या सोशल मीडियामध्ये सायबर गुन्हेगारी सुद्धा वारंवार आढळून येत आहे. उदाहरणार्थ, क्रेडिट कार्ड, ATM यासंबंधीची माहिती, OTP, पासवर्ड

इत्यादी खासगी माहिती नकळत वापर करताना लिंक होऊन सायबर भामट्यांकडे जाते आणि बऱ्याच वेळेस पालकांची बँक खाती रिकामे झाल्याचे पहावयास मिळते. अशा अनेक घटना आपण वर्तमानपत्रात सुद्धा वाचतो. आभासी जगात राहणाऱ्या मुलांना प्रत्येक वस्तू उपकरण हे स्मार्ट असणे ही आजची चैन नसून गरज वाटत आहे. म्हणूनच सततचे इंटरनेट मोबाईल हे सुद्धा एक व्यसनच बनत आहे. मोबाईल हा विद्युत चुंबकीय तरंगावर कार्य करतो. सर्व सिग्नल्स हे विद्युत चुंबकीय तरंगाच्या सहाय्याने प्रसारित होतात आणि या तरंगाचा मेंदूवर थेट परिणाम होतो. त्यामुळे याचा जेवढा जास्त वापर तेवढा धोका वाढतो. तसंच मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या किरणांमुळे मुलांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो. डोळ्यातील पाणी कमी होऊन डोळे कोरडे पडू लागतात. लहान मुलांना कमी वयात जास्त नंबरचा चष्मा लागलेला पाहायला मिळतो. आणि हो मैत्रिणींनो, आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईलवर सतत विशिष्ट बोटांचा वापर केल्यामुळे अनेक मुलांना हाडाशी संबंधित आजार लहान वयातच होत आहे असे दिसते. या सर्व गोष्टींचा विचार करता एक गोष्ट महत्वाची आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक कायम टाळला पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांना स्मार्टफोन द्यायच्या आधी तो कसा वापरावा याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे सुरीसारखे म्हणजेच चाकूसारखे असते. त्याचा वापर एखादे फळ कापण्यासाठी करायचा की एखाद्याचा खून करण्यासाठी, म्हणजेच तंत्राला वापरणारे मन आणि विचार हे त्याचा वापर ठरवते. अमेरिकेप्रमाणेच आपल्याकडे सुद्धा शाळकरी मुलांवर, शिक्षकांवर, मुख्याध्यापकांवर खुनी हल्ले झाले. ते आत्तापर्यंत कुठल्या तरी हाडामासाच्या विकृत व्यक्तीने केले आहेत. परंतु मैत्रिणींनो, समजा भविष्यात कदाचित स्वयंचलित वाहन किंवा यंत्रमानव असे गुन्हे करू शकेल, त्यावेळी खुनी कोण हे ठरवणे अवघड असेल. म्हणजे यावरून असे म्हणता येईल की माहिती तंत्रज्ञानातील अभूतपूर्व क्रांतीने सारे जग जोडण्याची किमया केली खरी, परंतु त्याबरोबरच विघातक विध्वंसक वृत्तींनाही कमी जोखीम पत्करून जास्त दुष्परिणाम घडवण्याची क्षमता निर्माण झाली. त्यामुळे कोणतीही प्रत्यक्ष सीमारेषा नसलेली आणि फार वेगाने पसरणारी अशी ही वृत्ती मानवी समाजाला नष्ट करेल का अशी भीती वाटू लागलीय. श्रोते हो, म्हणूनच आता जगभरातील MIT, स्टॅनफर्ड, हॉवर्ड यासारख्या प्रतितयश विद्यापीठात नैतिकता, नीतिमूल्ये या मूलभूत विषयांवर संगणक तंत्रज्ञ आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम विकसित होत आहे. आणि हो, इंग्लंडमध्ये तर नैसर्गिक शाळेचा प्रयोग सुरू केलाय. मैत्रिणींनो, यामध्ये शासनाने आणि पालकांनी मिळून आपली मुले या मोबाईल, TV, संगणक यासारख्या तांत्रिक गॅझेटपासून जास्तीत जास्त दूर कशी ठेवता येतील आणि त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता कशी वाढेल यासाठी हा नवा प्रयोग सुरू केलाय. म्हणजे अगदी आपल्या भारतातल्या शांतिनिकेतन सारखी शाळा सुरू केली आहे असं म्हणा ना. स्वीडन आणि फिनलँड सारख्या देशांनी तर मुलांना डिजिटल माध्यमातून शिक्षण न देता पाठ्यपुस्तकातून शिक्षण देणे सुरू केले आहे. नॉर्वे देशातील संशोधकांना

मोबाईल देणे म्हणजे त्यांच्या आयुष्याशी खेळण्यासारखे आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याला एक वेळापत्रक ठरवून दिले पाहिजे, दिवसभराचे नियोजन केले पाहिजे. सकाळी उठल्यावर व्यायाम, सूर्यनमस्कार, देवपूजा करून मुलांना सकाळचा थोडा अभ्यास अर्थातच शाळेच्या वेळेनुसार, वर्तमानपत्रांचे वाचन, अवांतर पुस्तकांचे वाचन करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. इतकंच नाही तर चालू घडामोडींवर मुलांशी चर्चा करायला पाहिजे, मुलांशी गप्पा गोष्टी करायला हव्यात. शाळेत होणाऱ्या रोजच्या गोष्टींवर पालकांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे. मुलं सध्या बाहेर विविध प्रकारच्या गेमिंग झोनमध्ये गेम खेळायला जातात, यावर पालकांनी निर्बंध घातले पाहिजे. यात मुलांचा फक्त आणि फक्त टाइमपास होतो आणि पालकांचा तर पैसा वाया जातो. ज्यातून मुलांना शिकायला मिळेल अशा प्रकारच्या गोष्टीकडे पालकांनी मुलांना प्रवृत्त केले पाहिजे. मैत्रिणींनो, मी तर असं म्हणेल की सुई दोऱ्याच्या वापरापासून ते स्वयंपाकघरातील सर्व गोष्टींपर्यंत आईवडिलांनी आपल्या मुलांना स्वयंपूर्ण बनवले पाहिजे. यामुळे आई वडील आणि मुले यांच्यात सुसंवाद राहील. मुलांना मोबाईल आणि टीव्ही पाहू देणे हा सध्या आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार जेवढा कमी वेळ मोबाईलसाठी द्याल तेवढे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहील. मोबाईल असो किंवा टीव्ही असो किंवा सोशल मीडिया असो, त्यावर काय पाहावे याचे मॉनिटरिंग पालकांनी केले पाहिजे, तरच ढासळलेली समाजव्यवस्था सुधारेल असा विश्वास वाटतो. शाळा महाविद्यालयांमधून डिजिटल साक्षरतेबरोबरच मोबाईल स्मार्टफोनचे दुष्परिणाम यावर प्रबोधन होणे बंधनकारक आहे. नागरिकशास्त्र या विषयात त्याचा समावेश व्हायला हवा, ज्यामध्ये स्मार्टफोनचा योग्य वापर, सोशल मीडियावर माहिती पोस्ट करण्याचे नियम, सेल्फी विषयीची माहिती, व्हिडिओज, सायबर गुन्हेगारी, स्वतःला सायबर सुरक्षित कसे ठेवाल यासारख्या घटकांचा समावेश त्यात असला पाहिजे, जेणेकरून मुलांमध्ये जागरूकता निर्माण होऊन या डिजिटल तंत्रज्ञानाचा ते योग्य वापर करतील. मैत्रिणींनो, आजच्या डिजिटल युगात सर्व संगणकीय भांडवलाची आणि माहितीची सुरक्षा ही एक अत्यावश्यक बाब आहे. त्यासाठी स्वतंत्र सायबर नियमांची आवश्यकता आहे. खरं म्हणजे अस्तित्वात असलेल्या मानवी नातेसंबंधांचा दर्जा आणि खुमारी वाढवण्यासाठी तंत्रज्ञान वापरायला हरकत नाही, पण सोशल नेटवर्किंग साईटवर जाऊन मित्रमैत्रिणी शोधू नका बरं का. अशा ई नातेसंबंधांचे मानवी ऋणानुबंधात रूपांतर फार क्वचितच होते. कुठलीही गोष्ट मर्यादित प्रमाणात मूल्य देते, तंत्रज्ञानाचीही असेच आहे. जर गरज असेल तरच ते वापरा. आणि हो, वेळ जात नसेल तर मैदानी खेळ, कला, नाट्यक्रिया, योगा, फिरणे, संगीत यासारख्या पर्यायांचा वापर करा. यासाठी मैत्रिणींनो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर आपण आपल्या स्वतःवर बंधन आणि शिस्त घालणं आवश्यक आहे. माफक प्रमाणात जर तंत्रज्ञानाचा मोबाईलचा वापर केला तर आपणासाठी, समाजासाठी आणि देशासाठी तो विकासाचा मेरूमणी ठरेल. जाता जाता मैत्रिणींनो, एक आई आणि मुलगी यांच्यातला छोटासा संवाद तुम्हाला सांगते. म्हणजे असं असतं की तनया नावाची एक मुलगी असते, ती मुलगी सारखी मोबाईलवर खेळत असते. तिची मैत्रीण तिला बाहेर खेळण्यासाठी बोलवते पण ती मात्र काही बाहेर खेळायला जात नाही. आणि मग ती मुलगी सातत्याने सांगत असते की सगळं तर या मोबाईलमध्ये आहे, मग मला बाहेर खेळायला जायची गरजच नाही. आणि तिचं त्या मोबाईलवर खेळणं सुरूच असतं. आणि मग ती म्हणते खेळता खेळता, या खेळात आता हा सैनिक मरण पावला आणि आता दुसऱ्याला मारायचे आहे. वाव, सर्व सैनिक मरण पावले, अरे वा, मी जिंकले, खेळ संपला. आणि आईला जोराने हाक मारते, आई आई अगं मला खूप भूक लागलीये, मला जेवायला दे. तिची आई येते आणि तिला दाखवते, या माझ्या मोबाईलमध्ये असलेल्या खाद्यपदार्थाची चित्रे पहा. तनया त्या मोबाईलमधली सगळी चित्र पाहते, पिझ्झा, पावभाजी, सिझलर्स. हे पाहून तनया म्हणते, माझ्या तोंडाला नुसतं पाणी सुटलंय, तू मला आत्ता काहीतरी खायला दे बरं पटकन. आई म्हणते, तू मोबाईलवर खाद्यपदार्थाची चित्रे पाहिलीस ना, मग तुझे पोट भरले असेलच, मग तुला आता अन्न पदार्थ देण्याची काय आवश्यकता आहे, मी तुला काहीही देणार नाही.
तनया म्हणते, हे अगं आई मोबाईलमध्ये

0: खाद्यपदार्थ पाहून पोट भरतं?
1: मग आई म्हणते, जर हे खरं आहे तर मग तुला देखील हे माहीत असलं पाहिजे की मोबाईलवर खेळून व्यायाम होत नाही, स्वास्थ्य रक्षण देखील होत नाही. तरी तनया म्हणते, आई मला मोबाईलवर खेळणे आवडते. आई म्हणते, तनया आपल्याला जे आवडते ते प्रत्येक वेळी आरोग्यासाठी चांगले असेलच असे नाही. योग्य खेळ, पौष्टिक अन्न आणि रात्रीची पुरेशी झोप यामुळे आरोग्य चांगले राहते. मोबाईलवरील आभासी जग हे वास्तव जग नाही. गरजेनुसार आणि योग्य प्रकारे मोबाईलचा वापर करावा, परंतु त्याचा अतिरेक सर्व ठिकाणी टाळला पाहिजे. आईचं हे म्हणणं तनयाला कळतंय. मला असं वाटतं मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा आईचे हे बोल कळले असतील. मग काय कळणार ना मोबाईलचा मर्यादित वापर. धन्यवाद.
2: मोबाईलच्या स्क्रीन टाइमचा धोका याविषयी प्रणिता झांबरे यांचं मार्गदर्शनपर भाषण मैत्रिणींनो आता आपण ऐकलं.

सखींनो, भाद्रपदाची चाहूल लागली की वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारत असतो. घराघरात गणरायाचं आगमन होतं आणि त्यांच्या पाठोपाठ लगेचच लाडक्या गौराईंचंही माहेरी आगमन होत असतं. सखींनो, गौरी म्हणजे केवळ पूजल्या जाणाऱ्या देवीचं रूप नाही.

0: बर का, गौरी म्हणजे माहेरची ओढ, लेकीचं प्रेम, आईची माया आणि स्त्रीच्या अंतःकरणातील अमर्याद शक्ती। तेव्हा सखींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर याच विषयावर संवाद ऐकूया, गौरी आणि स्त्री जीवन। संवाद लेखन संगीता नेवे यांचं, संवादात लेखिकेचा सहभाग आहे सारिका दांडगे यांचा। तेव्हा ऐकूया संवाद गौरी आणि स्त्री जीवन। आले आले, कोण बरं आला आता? अय्या ताई तू, अग ये ना ये ना, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज।
1: वा वा, काय येडा बाई, सरप्राईज काय सरप्राईज, विसरली वाटते। अग तुला मागच्या आठवड्यातच फोन करून नाही सांगितलं का मी की गौरी विसर्जनाच्या दिवशी मी तुझ्याकडे येईल म्हणून?
0: सॉरी सॉरी, मी विसरलेच ग। अग अगदी बघ ना बाई, मला विसरच पडला ग।
1: अहोंकडून आमच्यावर लक्ष द्यायला फुर्सत मिळेल तेव्हा तर।
0: काही म्हंटले का ताई तू?
1: नाही नाही नाही, काहीच नाही। बरं ते जाऊ दे, तुझे यंदा महालक्ष्मीचे दर्शन झाले की नाही?
0: हो झाले की ग ताई, मला ना कालच त्या जोशी काकूंकडे गौरीच्या हळदी कुंकवाला बोलावलं होतं बघ, आणि तिथंच छान गौरीचं दर्शन झालं आणि ओटी सुद्धा भरली बर का मी गौरीची।
1: छान, अगदी छान झाली। अगं मी देखील तुझ्याकडे येण्याअगोदर त्या कीर्तीकडे जाऊन आले बघ दर्शनाला महालक्ष्मीच्या।
0: काय भारी वाटतं ना ग त्या घरामध्ये महालक्ष्मीमुळे।
1: बिलकुल,
0: काय अंगणात काढलेली ती सुंदर रांगोळी, दारी लावलेलं तोरण, महालक्ष्मींसाठी सजवलेला तो मखर, फुलांची आरास आणि त्या फुलांचा दळणारा सुगंध।
1: बिलकुल,
0: आहा हा हा ताई, सारं काही अगदी मन प्रसन्न करणार।
1: बिलकुल,
0: आणि अगदी अंगामध्ये तर कसा उत्साह संचारतो
1: हो ना, हो ना।
0: आणि वातावरण कसं उत्साह निर्माण करणार होतं ते।
1: अगं आणि त्यातल्या त्यात तो लोबान गुगुळचा सुगंध घरादारा बरोबरच प्रत्येकाच्या मनालाच प्रसन्न करून टाकतो बघ। अगं जणू काही संपूर्ण नकारात्मकता त्या पवित्र धूपाच्या धुराने आणि त्याच्या सुवासाने त्या घरातून कशी पळ काढते बघ।
0: पण ताई, या गौरीचं इतकं काय ग महत्व मला सांग ना।
1: अगं ही गौरी म्हणजे आईचं रूप, म्हणून तिला गौराई म्हटलं जाते बघ।
0: हो का?
1: सौभाग्य, मांगल्य, समृद्धी, प्रेम, माया, वात्सल्य आणि शक्ती यांचं प्रतीक म्हणजे ही गौराई।
0: हो पण ताई, आपण गौरी पार्वतीला म्हणतो ना, मग ह्या पार्वती आहे की लक्ष्मी?
1: अगं तुला तर माहीतच आहे ना व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती बघ। कोणी श्रद्धेने पार्वती समजतात कारण गणेशोत्सवानंतरच गौरीचे आगमन होते बघ।
0: हो बरोबर,
1: जणू काही आपल्या पुत्र श्री गणेशाचे कौतुक या पृथ्वीवर कसे होते हे बघण्यासाठीच देवी पार्वती श्री गणेशा पाठोपाठ घरोघरी येत असावी असे मला वाटते बरं।
0: आणि ताई यावरून तुला नाही वाटत का ग की आजच्या आईनं सुद्धा आपल्या मुला मुलींवर असंच लक्ष द्यायला हवं?
1: हो बिलकुल,
0: जेणेकरून ते कुठल्याही चुकीच्या सवयींना बळी पडणार नाही।
1: अगदी अगदी बरोबर सारिका, आईने आपल्या मुलांना वेळ हा द्यायलाच हवा,
0: हो ना,
1: त्यांना विश्वासात घ्यायलाच हवं।
0: बरोबर,
1: कारण तुला माहितीये का आजच्या या एआयच्या युगात सुद्धा संकट प्रसंगी एआयची नाही तर आईची आठवण येऊन ए आई अशी हाक निघते बघ, इतकी या आई या शब्दात ताकद आहे बघ
0: ना ताई। म्हणूनच तर म्हणते की प्रत्येक आई वडिलांचं आपल्या पाल्यांशी जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं असलंच पाहिजे, जेणेकरून त्यांची मुलं सोशल मीडियाच्या जाणारच नाही ग।
1: हो अरे वा, आमची ही येडाबाई आता काय शहाण्यासारखी बोलायला लागली बाई।
0: मग काय तुम्हाला लहान समजते का अजून?
1: अगं सारिका, तुला माहितीये का आपले हे रीतिरिवाज, प्रत्येक सण उत्सव हे आपल्या मानव जीवनाशी निगडीतच असतात बघ, आणि त्यातल्या त्यात आपल्या स्त्री जीवनाशी तर अधिक निगडीत असतात, कारण स्त्रीच तर समाजाचा खरा आधारस्तंभ आहे ग।
0: बरोबर ताई तुझं बरं। मग मला आता हे सांग की या गौरींचं आगमन, तिचं पूजन आणि विसर्जन याचाही आपल्या स्त्री जीवनाशी काही संबंध आहे का?
1: बिलकुल अगं, निश्चितच आहे। कोणी गौरीला पार्वतीचं रूप म्हणतं तर कोणी महालक्ष्मीचे, पण तसे पाहिले तर ही जगज्जननी आदिशक्ती आपल्या भक्ताच्या कल्याणासाठी या पृथ्वीवर येते बघ।
0: हो ना,
1: ती आई अर्थात शक्ती म्हणून नाही तर एक माहेरवाशीण म्हणून।
0: अच्छा, प्रत्येक सासूरवाशीण मुलीची आई आपल्या लेकीची आतुरतेने वाट बघत असते।
1: अगदी अगदी,
0: सारे भक्त आणि भाविक या महालक्ष्मीचं आगमन होण्याची वाट बघत असतात ना?
1: बिलकुल, अगदी अगदी हो. आणि त्याच्या स्वागतासाठीच

0: कामांची लगबग चालू होते बघ. सारे घर, घरातील प्रत्येक कानाकोपरा, प्रत्येक वस्तू स्वच्छ केली जाते, जेणेकरून तिच्या स्वागतात कुठेही काहीही कमतरता राहायला नको बघ. आणि घरातील अस्वच्छता बघून ती महालक्ष्मी नाराजी व्हायला नको.
1: अर्थात जसं आपण दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करतो,
0: अगदी अगदी अगदी बरोबर, बिलकुल तुझं बरोबर आहे. यावरून आपण श्रीवर्गाने हे लक्षात घ्यायला हवं सारिका की आपल्या घरी स्वच्छता ही असायलाच हवी.
1: मग
0: त्यासाठी अगं गौरीची किंवा दीपावलीच्या महालक्ष्मीची वाट बघत बसण्याची काय गरज आहे.
1: आणि ताई तसंही आपण म्हणतोच ना की संध्याकाळी दिवा लावल्यावर लक्ष्मीचं घरात आगमन होत असत. तर आपण संध्याकाळी शुभम करोती म्हणताना लक्ष्मीला घरात बोलवण्यासाठी म्हणतो की नाही ती शुभम करोती.
0: बिलकुल. आणि म्हणताना आपण काय म्हणतो, घरातील पेढा बाहेर जाहो, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. अर्थात काय, तर घर स्वच्छ तर मन स्वच्छ राहणार, मन प्रसन्न राहणार, आजारपण दूर होणार, आणि आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यालाही बघ कसं प्रसन्न वाटणार. आणि तेच तर महत्वाचं आहे ग, शेवटी अतिथी देवो भव हीच आपली संस्कृती.
1: मग जेव्हा प्रत्यक्ष आदिशक्ती महालक्ष्मी आपल्या घरी माहेर वाशिन म्हणून येतात ना, मग तेव्हा काय करू
0: आणि काय नाही
1: असं त्या घरातल्या प्रत्येक स्त्रीला वाटत असतं.
0: बिलकुल.
1: घरादाराला अगदी आनंदाचं उधाण आलेलं असतं ग.
0: हो. आणि अगं हा श्रावण म्हटला ना की व्रतवैकल्य सण उत्सव यांची या श्रावणात कशी मांदेआळीच असते बघ. पण श्रावण संपताच सर्वांना वेद लागतात ते गौरी गणेशाच्या आगमनाचे.
1: अर्थात श्री गणेशाच्या आगमनाप्रमाणेच गौरीच्या आगमनाचीही तिथी ही ठरलेलीच असते ना गताई.
0: हो अगं, भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते.
1: हो ना.
0: अष्टमीला ज्येष्ठा गौरी पूजन, तर नवमीला गौरीचे विसर्जन होते. पण यंदा मात्र अगं हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकत्र आले ना, मग एक तिथी घटली आणि म्हणून यंदा षष्ठीला गौरीचे आगमन, सप्तमीला गौरी पूजन झाले आणि आज अष्टमी ना, आज अष्टमी तिथीला गौरीचे विसर्जन होईल बघ.
1: बरोबर. म्हणजे गुरुवारपासून घरोघरी आगमन झालेल्या गौरींचं आज विसर्जन
0: होईल ना. हो अगदी बरोबर. म्हणजे या गौरी आपल्याकडे फक्त अडीच प्रहराच्या माहेरवासासाठी येतात बघ.
1: आणि ताई, गौरींचं आवाहन किंवा आगमन म्हणजे नेमकं काय असतं आता, त्याबद्दल मला सांग.
0: बर अगं, गौरीचे आगमन म्हणजे त्या दिवशी घरात गौरीची स्थापना पंचांगात दिलेल्या मुहूर्ताप्रमाणे केली जाते. सर्वप्रथम त्यांना बाहेरून घरात अगदी वाजत गाजत कौतुकाने आणले जाते. दारातच त्यांची पूजा करून त्यांना औक्षण केलं जातं आणि त्यांच्यासाठी तयार केलेल्या सुंदर अशा मखरात त्यांची भक्तीभावाने स्थापना केली जाते बघ.
1: आणि अगं ताई, या दोनच बसवल्या जातात का?
0: हो अगं, दोन म्हणजे या दोघी बहिणी असतात आणि त्या दोघी बहिणी सोबतच माहेरेला येतात.
1: आपण दोघी बहिणी.
0: हा बिलकुल. मोठी ज्येष्ठा आणि लहान कनिष्ठा, पण दोघींचा मानपान अगदी बरोबरीने केला जातो सारिका.
1: म्हणजे जसं आपण दिवाळीत जातो तर आई आपणा दोघींनाही सारख्याच साड्या घेते ना.
0: बिलकुल. काही सारिका
1: काय गो,
0: बिलकुल खोटं बोलू नको.
1: मी काय,
0: तू म्हणजे प्रत्येक वेळेस बघ माझ्या साडीपेक्षा ना भारी साडी काढते.
1: येणारच की मग.
0: शेवटी काय, घरातली शेंड फळणं तुझे लाडच करणार सगळेजण.
1: जाऊ दे ते जाऊ दे ना. अगं
0: आता
1: महालक्ष्मीची माहिती सांगता सांगता तू काय आपल्या साड्यांवर आली ग.
0: बर बर अगं, तसं नाही, पण या महालक्ष्मींमध्ये प्रत्येक स्त्रीने ना आपल्याला बघितलं पाहिजे. त्यांचा तो प्रेमळ, सोज्वळ, शांत, सात्विक, प्रसन्न आणि मातृत्वाचा भाव आपण सर्व स्त्रियांमध्ये असायलाच हवा बघ.
1: बरोबर.
0: कारण शेवटी प्रत्येक स्त्री ही त्या घरची लक्ष्मी असते. ती आई, बहीण, मुलगी, पत्नी, सून अशा कितीतरी भूमिका निभावते ग. आणि प्रत्येक भूमिकेत सर्वांना प्रेम देणं हे तिचं आद्य कर्तव्य असतं
1: ताई. आणि मला असं का वाटतं ग कि तू कुठे ना कुठे मलाच काहीतरी टॉन्ट मारते ग.
0: तू ना सारिका, यालाच म्हणतात चोराच्या मनात चांदणं.
1: काही नाही, मी
0: अगं बाई, मी समस्त स्त्री वर्गाला उद्देशून बोलत आहे ना. मग मी सुद्धा आली ना त्यात.
1: सांग ना,
0: तुला ना आधीपासून असं आपल्यावर ओढून घ्यायची सवय आहे बघ सारिका.
1: काही नाही,
0: जाऊ दे.
1: उगा
0: संसाद आपल्या संवादाचे रूपांतर वादात करू नको बाई.
1: ए तायडे, काही वाद बीत काही नाही. अगो इतके छान चर्चा करतोय आपण. आणि तू काय ग, की मला छान माहिती सांगते. सॉरी सॉरी ताई. हा बघ, वाटलं तर ताई कान पकडते, पण पुढची माहिती सांग ना मला.
0: ओके ओके, सांगते सांगते, पण एका आठीवर.

0: असं मध्ये मध्ये डिस्टर्ब करणार नाही आणि शांतते सर्व ऐकशील ना सारिका, तेव्हाच तुला या महालक्ष्मीची महती तर कळेल, पण आपण कुठे चुकतो याचं आत्मपरीक्षणही तुला करता येईल.
1: चालेल चालेल ताई, मी आता बिलकुल तुला डिस्टर्ब करणार नाही, पण मला जर काही प्रश्न असतील तर मी आवर्जून
0: विचारेल. बिलकुल
1: तुला चालेल ना?
0: चालेल काय अगं, धावेल. तर महालक्ष्मींचे स्वागत औक्षण करून केले जाते, कारण प्रत्यक्ष लक्ष्मी स्वतः सोनपावलांनी चालत आपल्या घरी आली आहे अशी त्यामागची भावना असते बघ. मग त्यांना अगं घरभर फिरवलं जातं, जेणेकरून देवीने घरातील प्रत्येक काना कोपऱ्यावर कृपादृष्टी ठेवावी. तिच्या कृपेने घरात सुख समृद्धी, शांती व आनंद वृद्धिगत व्हावा हा त्यामागचा हेतू असतो सारिका.
1: ताई, ही केवळ पूजा विधी नसून आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी केलेली सुंदर प्रार्थना पण असते की नाही?
0: अगदी अगदी बरोबर सारिका. मग सुंदर सजवलेल्या, फुलांनी सुशोभित केलेल्या, रोषणाईने झगमगणाऱ्या

0: घरामध्ये त्या महालक्ष्मींना स्थापित केले जाते. सुंदर साड्या, साजेसे दागिने, हातात बांगड्या, केसांना गजरे आणि अगं गळ्यात फुलांच्या माळा, असा सर्व श्रृंगार त्यांना अर्पण केला जातो
1: ना ताई. आणि बऱ्याच जणांकडे या महालक्ष्मी सोबत त्यांचं बाळ सुद्धा असतं ना
0: ताई. हो, अगं कोणी नवस पूर्ण झाला म्हणून बाळ महालक्ष्मी सोबत बसवितात, तर कोणी पूर्वापार जी पद्धत चालली असते ना तिला आपापल्या परीने जपतात. म्हणूनच अगं प्रत्येकाकडे फुलोरे सुद्धा वेगवेगळे नवसाप्रमाणे असतात बघ. कोणी पापड्यांचे, कोणी अनारस्यांचे, तर कोणी सांजोऱ्यांचे फुलोरे करतात.
1: मग ताई पहिल्या दिवशी महालक्ष्मींना कोणता नैवेद्य दाखवला जातो ग?
0: अगं सारिका, नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा पूर्वापार चालत आलेल्या रिवाजानुसार विविधता ही आढळते.
1: हो ना,
0: पहिल्या दिवशी कोणाकडे आंबाडीची भाजी आणि भाकरी केली जाते, तर कुणाकडे शेवाया आणि कुणाकडे तांदुळाचे घावन नैवेद्याला दाखवितात.
1: मग शेवटी काय ताई, महालक्ष्मींना आपला भाव आणि आपली भक्तीच हवी असते फक्त.
0: अगदी बरोबर सारिका. आणि तुला माहित आहे का,
1: जोपर्यंत
0: या महालक्ष्मी घरात असतात ना तोपर्यंत त्या घरात भाव, भक्ती आणि श्रद्धा निरंतर वास करते.
1: हो ताई, आणि त्याच भावभक्तीनं दुसऱ्या दिवसाची तयारी सुरू होते. मग आता दुसऱ्या दिवशी काय काय नैवेद्य करतात ताई?
0: अगं दुसऱ्या दिवशी वरण भात, वडे भजे, कोशिंबिरी, चटण्या, कढी, खीर आणि अगं 16 भाज्या एकत्र करून शिजवल्या जातात सारिका. याशिवाय ज्येष्ठा महालक्ष्मीस पुरणपोळीचा, तर कनिष्ठा महालक्ष्मीस ज्वारीच्या कणांपासून बनवलेल्या आंबीलचा नैवेद्य दाखवला जातो बघ. त्यानंतर घरातील सर्व सदस्य एकत्रित येऊन महालक्ष्मीची आरती करतात. बऱ्याच जणांकडे अगं 16 पुरणाच्या दिव्यांनी आरती देखील केली जाते. आणि मग पंचपक्वानांचा नैवेद्य महालक्ष्मीला अर्पण करून भोजन करण्याची विनंती केली जाते.
1: ताई यावरून असं निश्चितच लक्षात येतं की आपण देखील या निसर्गातील सर्व प्रकारच्या भाज्यांचा आस्वाद नक्की
0: घ्यायला हवा
1: आणि त्यासोबत निसर्गाला जपायलाही हवं.
0: बिलकुल बिलकुल. अगं आणि सारिका, तू निसर्ग म्हटलून मला आठवले. अगं या महालक्ष्मीची जेव्हा षडोपचारे पूजा करतात ना तेव्हा आवर्जून 16 पाने आघाड्याची आणि 16 दुर्वांची पाने महालक्ष्मीला आवर्जून अर्पण केली जातात.
1: निसर्गाशी जुळवून घ्या, निसर्गाशी जवळीक साधा, हाच
0: आमचा उद्देश. अगदी बरोबर. भोजनानंतर महालक्ष्मींना 5 विड्याच्या पानांचा विडा किंवा तांबूल अर्पण केला जातो. आणि मग त्यानंतर दोन्ही महालक्ष्मींची साडी चोळीचा आहेर करून यथाशक्ती ओटी भरली जाते बघ.
1: बापरे ताई, अगो हे एवढं सर्व करताना त्या सर्व स्त्रिया आपल्या भगिनी किती थकून जात असतील.
0: अगं नाही ग, थकवा कसला त्यात, गौराईचे आगमन म्हणजे नवशक्तीचा संचार.
1: काही मी पण त्या काकूंकडे गेले होते ग, एवढं सगळं करून त्यांचा चेहरा
0: अगदी ताजा
1: फ्रेश वाटत होता.
0: आपण नाही का माहेरी गेल्यावर आपल्या आईला हे करू की ते करू होत, अगदी तसंच.
1: आणि आई किती प्रेमाने करते ग.
0: अगं तशाच्या माता भगिनी सुद्धा महालक्ष्मीचे कौतुक करतात. एवढेच काय तर सुवासिनींना मोठ्या प्रेमपूर्वक जेवू सुद्धा घालतात.
1: हो ना.
0: आणि संध्याकाळी मग परिसरातील सर्व सुवासिनींना हळदी कुंकवास बोलवले जाते आणि त्यांना खिरापत दिले जाते.
1: आणि ताई हे हळदी कुंकू देण्यामागचं काय ग महत्व?
0: अगदी छान विचारलं. अगं हळद म्हणजे आरोग्य बघ, आणि कुंकू म्हणजे सौभाग्य, मांगल्य. अर्थात एकमेकींना हळदी कुंकू लावताना आपण त्यांच्या सुखासाठी, दीर्घायुष्यासाठी, अगं आणि आनंदासाठी प्रार्थना करतो बघ.
1: अरे वा, म्हणजे इथं गरीब श्रीमंत, लहान मोठा, जात पात हा भेदच मिटला ना.
0: बिलकुल.
1: अर्थात हा कार्यक्रम नसून नात्यांची वेण घट्ट करणारी ही आपली एक भारतीय संस्कृतीच
0: आहे. अगदी बरोबर. आणि आजच्या तरुण पिढीने तर या रूढी परंपरा जपायला हव्यात बरं झाली का, पण अंधश्रद्धा म्हणून
1: नाही
0: तर त्या मागचा अर्थ समजून
1: घ्यायला पाहिजे ताई.
0: बिलकुल.
1: शिवाय पूजा आणि व्रतवैकल्य करताना पर्यावरणाची काळजी, साधेपणा आणि भावभक्ती सुद्धा महत्वाची.
0: अगं शेवटी काय, देवाला फक्त 2 हात आणि 3 मस्तक इतकंच पुरे. अर्थात महालक्ष्मींनाही महागड्या साड्या, महागडे दागिने नकोत. त्यांना शुद्ध मन, पवित्र भाव, निर्मळ प्रेम, निस्वार्थ सेवा आणि फक्त सुसंस्कार हवेत. अर्थात गौरी पूजन म्हणजे सारी का स्त्रीचा मान सन्मान, कुटुंबातील ऐक्य आणि आपल्या संस्कृतीचं जतन आहे.
1: हो ना ताई, म्हणूनच दोन दिवस गौराईच्या कौतुकात घर कसं गजबजलेलं असतं.
0: हो ना,
1: तिसऱ्या दिवशी अर्थात विसर्जनाच्या

0: दिवशी घरातील वातावरणात आनंदाबरोबरच निरोपाची विरहाची एक हळवी भावना असते बरं.
1: हो.
0: गौरी आता जाणार या कल्पनेनच मन कसं भरून येतं ग ताई त्या सर्वांचं.
2: बिलकुल हो ना. अगं पण सारिका, जसं सकाळ झाली की रात्र होणारच ना, तसं भेटीनंतर विरह असणारच. पण विरह म्हणजे शेवट नाही ग बिलकुल
0: नाही ग,
2: कारण विरह म्हणजे पुन्हा भेटण्याचे आश्वासनच.
0: पण ताई या गौराईशी अवघ्या 3 दिवसात इतकं जिव्हाळ्याचं नातं कसं जुळतं ग?
2: अगं कारण आपण त्यांना फक्त महालक्ष्मी मानत नाही तर त्यांना आपल्या घरच्या लेकी मानतो
0: ना,
2: त्यामुळे मायलेकीचं एक जिव्हाळ्याचं नातं तयार होतं. आणि म्हणूनच गौरी विसर्जनाच्या वेळी सारिका अनेक महिलांच्या डोळ्यात बघ अश्रू दाटून येतात, कारण त्या क्षणी प्रत्येक आईला आपल्या सासरी जाणाऱ्या मुलीची आठवण होते आणि प्रत्येक मुलीला आपले माहेर सोडतानाचा क्षण आठवतो.
0: खरे ना. पण ताई गौरी आणि स्त्री यांचं नातं इतकं घट्ट काय ग ताई, त्याबद्दल मला.
2: कारण प्रत्येक स्त्रीमध्ये गौरीचंच रूप असतं बघ.
0: हो का?
2: ती संसार घडवते, प्रेम देते, त्याग करते आणि संकटातही खंबीर राहते बघ, अगदी दुर्गेसारखी.
0: हो ना. पण ताई तरीही स्त्रीच्या वाट्याला इतकं दुःख का ग? का तिच्या त्यागाचं तिच्या कार्याचं कौतुक होत नाही ग?
2: हो ना.
0: प्रत्येक प्रसंगी अगदी तिची अवहेलनाच केली जाते.
2: हो अगं, याला कारणीभूत न सारिका स्त्रीच आहे.
0: हो ना. कारण मुलगी वाटतं,
2: कारण बघ मुलगी आणि सून यात भेदभाव केला जातो, बहीण आणि वहिनी यातही भेदभाव केला जातो. म्हणूनच हे गौरी पूजन आपल्याला शिकवतं की प्रत्येक स्त्रीचा आदर करायलाच हवा.
0: नक्की नक्की.
2: कारण ज्या ज्या घरात प्रत्येक स्त्रीचा आदर होईल ना सारिका, त्या त्या घरात गौरीच काय तर 33 कोटी देवता वास करतील बघ. शेवटी म्हटलेच आहे ना, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता.
0: खरंच ना ताई, या गौरी पूजनाच्या निमित्तानं प्रत्येक घरात प्रत्येक मनात हा संदेश पोहोचलाच पाहिजे, तेव्हाच तर हे गौरी पूजन खऱ्या अर्थाने सार्थक होईल.
2: बाय ना, उठ पहाड के नीचे. चला
0: म्हणजे
2: चला म्हणजे इतक्या चर्चेचे काहीतरी सार्थक झाले बघ.
0: म्हणजे काय ग ताई, तुला काय म्हणायचंय सांग बर.
2: आता खरं सांगू का सारिका?
0: सांग सांग ना.
2: तू पण ना आपल्या वहिनीशी चुकीचे वागते बघ. अगं वहिनी तर तुझ्यापेक्षा मोठी ना, तरी तू तिला तोंड भरून कधी वहिनी सुद्धा म्हणत नाही.
0: हो ना ताई.
2: शिवाय तिला आदराची वागणूक देत नाही, ती पण आपल्या घरची लक्ष्मीच ना.
0: हो,
2: मग
0: हो,
2: मूर्तीतल्या
0: हो.
2: महालक्ष्मीला मनोभावी पूजायचे आणि घरातील लक्ष्मीला म्हणजे सुनेला कमी लेखायचे. हे चुकीचे आहे की नाही?
0: नाही ताई, खरंच खरंच मी चुकले ग. हा ताई, कळत न कळतपणे माझ्याकडून किती मोठी चूक होत होती ग. आजच्या या गौरी विसर्जनाच्या दिवशी मी तुला बघ एक वचन देते हा, कि मी आपल्या वहिनीला कधीही दुखावणार नाही.
2: बिलकुल बरं झालं.
0: काय तर प्रत्येक स्त्रीमध्ये गौरीचंच रूप बघेल मी.
2: बिलकुल.
0: आणि सर्वांशी खूप प्रेमाने आणि आदराने वागेन. प्रॉमिस हा ताई.
2: चला चला, म्हणजे धैर्य से आहे पर दुरुस्त आहे. महालक्ष्मी माय पावली म्हणायची आमच्या सारिकाला.
0: तू पण ना ग ताई, काय नुसती टॉन्ट मारत
2: असते. असं नाही ग, हेच तर या गौरीचं वैशिष्ट्य आहे सारिका, की ती 3 दिवसासाठी गौराई आपल्या घरी येतात पण आयुष्यभरासाठी आठवणींसह आपल्याला शिकवण देऊन जातात.
0: अगं जणू काही जाताना या गौराई आपणास वर्षभरासाठी नव ऊर्जाच देऊन जातात.
2: बिलकुल बिलकुल.
0: पण विसर्जनाच्या वेळी मन मात्र हळवं होऊन जातं ग.
2: हो अगं, कारण निरोपा नेहमीच कठीण असतो बघ.
0: हो ना.
2: आपण नाही का घरातून निघताना आईकडे बघितलं की आपल्याला रडू येतं.
0: हो ना.
2: आणि आईलाही रडू रडू होतं, पण निरोपातही पुनश्च भेटीची आशा असते बघ.
0: पुन्हा
2: येणार तेव्हाच तर आपण म्हणतोय गौराई जात आहे सासरी, पण पुन्हा या बरे लवकरी.
0: मग ताई या 3र्या दिवशी गौराईला कशाचा नैवेद्य करतात ग?
2: अगं आधी सांगितल्याप्रमाणे जो तो आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे 3र्या दिवसाचे नैवेद्य करतो बघ. विसर्जनाच्या दिवशी गौराईस कोणी दही भाताचं नैवेद्य दाखवतं तर कोणी गुळ घालून केलेल्या मुरळ पोळीचं नैवेद्य दाखवून मनभावे गौराईचं विसर्जन करतात.
0: अर्थात विसर्जन हा शेवट नसून नव्या सुरुवातीचा संदेश आहे.
2: बिलकुल.
0: कारण गौराई पुन्हा येणार, आनंद पुन्हा साजरा होणार आणि आशा पुन्हा फुलणार.
2: अगदी बरोबर. आपलं हे जीवनही असंच आहे बघ, कधी उंचावली कधी सुख दुःख, कधी भेट विरह तर कधी हसू आणि अश्रू. पण हे सारं काही स्वीकारत सारिका आपल्याला फक्त पुढे चालत राहायचंय, तेही निस्वार्थ भावनेने.
0: पण ताई या आपल्या गौराईच्या चर्चेतून मला खूप काही शिकायला मिळालं बरं आज तुझ्याकडनं. गौरी म्हणजे केवळ पूजा नाही तर आईची माया आहे.
2: बिलकुल.

0: कोमल मन आहे, सुनेची जबाबदारी आहे, पत्नीचा त्याग आहे, आजीचे संस्कार आहेत आणि प्रत्येक स्त्री मनात वसलेली
1: आंतरिक शक्ती आहे. छान असारिका, अगदी हृदयस्पर्शी बोलली बघ तू. अगं, आपण साऱ्यांनीच हे समजून घ्यायला हवे की गौरीची सर्वात मोठी पूजा म्हणजे माता पित्यांचा आदर करणे, मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांना उभं करणे, सुनेला मुलीप्रमाणे प्रेम देणे, प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणे, स्त्रीच्या स्वप्नांची पूर्तता करणे, घरात प्रेम विश्वास आणि आपुलकी जपणे.
0: हो ना ताई गो, किती छान सांगितलं ग तू हे सर्व. आणि हीच तर गौरीची खरी पूजा, हीच गौरीची खरी भक्ती. तेव्हाच ती गौराई आपल्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद
1: देतील. बरोबर आहे. आणि सारिका, एकंदरीत ह्या ज्येष्ठा गौरी आपणास बऱ्याच काही गोष्टी शिकवून जातात. जसं सौंदर्य दागिन्यात नसतं तर सौंदर्य हे संस्कारात असतं,
0: समृद्धी धनात नसते तर समृद्धी समाधानात असते,
1: श्रीमंती पैशाची नको तर श्रीमंती मनाची असावी सारिका,
0: अभिमान सौंदर्याचा नको तर अभिमान सत्कर्माचा असावा.
1: बिलकुल. आणि शेवटी काय, गौरी फक्त पूजा आरतीनेच प्रसन्न राहते असं नाही ग, तर गौरी आपल्या इतरांमधील एकमेकांमधील प्रेम सेवा आणि आदरानेही प्रसन्न राहील.
0: म्हणूनच ताई, निदान स्त्रियांनी तरी एकमेकींचा आदर सन्मान करायला हवा.
1: बिलकुल.
0: एकमेकींना समजून घ्यायला हवं ग.
1: हो ना, नाहीतर एकीकडे आपणच म्हणायचे, श्री जन्मा तुझी कहाणी, हृदय अमृत नयनी पाणी. आणि दुसरीकडे मात्र आपणच एखाद्या स्त्रीला अतोनात छळून तिच्या डोळ्यात अश्रू आणायचे, हे चुकीचेच ना.
0: हो ना ताई, आणि असं वागून आपण साक्षात श्री महालक्ष्मीस नाराज करतो.
1: बिलकुल अगं,
0: विसरायला नको.
1: बिलकुल बिलकुल.
0: कारण जिथं प्रेम जिव्हाळा आपुलकी आहे ना, तिथंच तर
1: महालक्ष्मीचा वास आहे. अगदी बरोबर. शेवटी चराचरी जिचा वास, वनन त्या जगत मातेस. आणि अगं सारिका, आरतीत देखील म्हटले आहे बघ, जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माते, वसशी व्यापक रूपे तू सूल सुष्मे. चला सारिका ताई, तुमची अहो येण्याची वेळ झाली. आणि आमचे अहो पोहोचतीलच की घरी, तेव्हा आपल्या कर्तव्याला चुकून चालणार नाही बाई.
0: अजिबात नाही ताई, आता सांगितलं की आपल्या कर्तव्य.
1: आणि अगं शिवाय गौराई सुद्धा विसर्जन एव्हाने आपल्या घरी निघाल्या असतील.
0: अगं ताई, आज तू या गौराईच्या माहितीतून काही काही शिकवलं.
1: आपण दोघीनं आभार मानू त्या महालक्ष्मीचे या सुंदर जीवनासाठी, आपल्या सुंदर नात्यासाठी.
0: आणि हात जोडून वंदन करूया त्या जगत माऊली महालक्ष्मीला, अर्थात आपल्या लाडक्या गौराईला.
1: आपल्या लाडक्या गौराईला.

संवाद आता आपण ऐकलात गौरी आणि स्त्री जीवन. संवाद लेखन केलं होतं संगीता नेवे यांनी, तर लेखिकेसह सहभाग होता सारिका दांडगे यांचा. सखींनो, विचारांची देवाणघेवाण झाली, भावनांना शब्द मिळाले आणि सुरांनीही मनाला स्पर्श केला. तेव्हा याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आता आपला निरोप घेण्याची वेळ झालीय. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आता आपली सखी सारिका दांडगे आपली रजा घेतीये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा आणि आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला सुंदर बनवत रहा. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

होतं. यावेळी व्यासपीठावर श्री सुबोध तिवारी सीईओ कैवल्यधाम, श्री सुरेश प्रभू चेअरमन कैवल्यधाम, श्री राकेश सेकसरिया मुख्य संरक्षक कैवल्यधाम, महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय जिष्णू देव वर्मा तसंच भारताचे उपराष्ट्रपती माननीय सी पी राधाकृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गीत वंदे मातरम, राष्ट्रगीत जनगण मन आणि महाराष्ट्राचं राज्यगीत जय जय महाराष्ट्रच्या गायनाने झाली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कैवल्य विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी शंखनादासह संपूर्ण जगाच्या सुखशांतीसाठी शांतीपाठाचं पठण केलं.

यानंतर उपस्थित मान्यवरांनी महर्षी पतंजली तसंच स्वामी कैवल्यनंद यांच्या प्रतिमांना पुष्पांजली मंत्रासह पुष्पसुमन अर्पण करून आदरांजली व्यक्त केली.

0: कार्यक्रमात यानंतर कैवल्यधामचे सीईओ सुबोध तिवारी यांनी स्वागतपर भाषण केलं. चेअरमन कैवल्यधाम ग्लोबल सुरेश प्रभू यांच्या हस्ते माननीय उपराष्ट्रपतींचा स्मृतिचिन्ह तसंच स्मृतिचित्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर कैवल्यधामचे सीईओ सुबोध तिवारी यांच्या हस्ते माननीय राज्यपाल यांचा सन्मान करण्यात आला. योगा एक्सप्लेन लर्न फ्रॉम मास्टर या ओपी तिवारी यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचं अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमात यानंतर मुख्य संरक्षक कैवल्यधाम राकेश सेकसेरिया आणि चेअरमन कैवल्यधाम सुरेश प्रभू यांनी आपले विचार व्यक्त केले. महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय जिष्णुदेव वर्मा यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले ते या शब्दात.
1: कैवल्यधाम योगा इन्स्टिट्यूट इज ट्रूली अ प्राइड ऑफ दिस नेशन. नियरली अ सेंचुरी अगो स्वामी कैवल्यनंदजी एस्टैब्लिश दिस इंस्टीट्यूशन विद विजन ऑफ प्रमोटिंग प्रोपगेटिंग एंड प्रिजर्विंग योगा थ्रू साइंटिफिक रिसर्च एजुकेशन एंड प्रैक्टिस. From those beginnings of Kavilyadham has evolved into a globally respected institution dedicated to yoga and Indian culture. The platinum jubilee of the Gordhan Das Seskaria College is therefore not merely a celebration of 75 years of an institution. It is a celebration of 75 years of preserving and transmitting one of Bharat's greatest knowledge traditions. Institutions such as Kavilyadham have great role in producing well-trained teachers, trainers and researchers who can preserve the purity of yoga while communicating it effectively to the modern world. Kavilyadham has shown how tradition, scientific research and modern education can come together. I hope this institution will continue to nurture a new generation of yoga scholars, teachers and ambassadors who will carry this great Indian tradition to every part of India and to the world.
0: कार्यक्रमात यानंतर भारताचे माननीय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हे कैवल्यधामच्या कार्याचं गौरव आणि योगचं महत्व स्पष्ट करताना म्हणाले,
2: फाउंडेड इन 1924

0: उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, सुशीलकुमार शिंदे, राज्यसभा खासदार डॉ मेधा कुलकर्णी, महोत्सवाच्या अध्यक्षा श्रीमती मीरा सुरेश गलमाणी, अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना पुणे फेस्टिवलच्या संरक्षक श्रीमती हेमा मालिनी उपस्थित होत्या. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात माननीय उपराष्ट्रपती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणपतीच्या आरतीने झाली. प्रथम शर्वरी जेमेनिस यांनी गणेशवंदना नृत्य सादर केलं. त्यानंतर सिम्बायसिस विद्यापीठाच्या विविध देशातून आलेल्या विद्यार्थ्यांनी वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर केलं. 38व्या पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी त्यांच्या भाषणात ह्या वर्षाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य सांगितले.
1: या फेस्टिवलला कुठलाही पक्ष नाही, सर्व पक्षातील मंडळी या फेस्टिवलमध्ये गेल्या 37 वर्षापासून सहभागी होतात हे आपण पाहिलंय. आणि त्यामुळंच केवळ पुणेकर किंवा आपल्या देशभरातील लोकांनीच नाही तर अनेक विदेशी पर्यटकांनी भेटी देऊन या फेस्टिवलचा गौरव केला आहे. आपण पाहिलं असेल लाल टर्बनमध्ये बसलेले सर्व परदेशी पर्यटक आहेत आणि परदेशातले विद्यार्थी आहे तेही आज या ठिकाणी जवळजवळ 60 ते 70 विद्यार्थी परदेशी इथं आहेत. आणि त्यामुळे पुणे फेस्टिवल नावाचा हा आपला ब्रँड जगभर पोहोचला आहे. यंदाच्या फेस्टिवलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फेस्टिवलच्या गणेशाची मूर्ती येरवा कारागृहातील कैद्यांनी तयार केली आहे. मी स्वतः या कारागृहात गेलो होतो आणि जेव्हा पाहिलं की कैदी लोक गणपती मूर्ती बनवतात आणि तेव्हाच विचार आला तर का एक वेगळी सुरुवात आपण पुणे फेस्टिवलमध्ये करू नये आणि म्हणून आपण कारागृहातल्या कैद्यांनी बनवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण यावर्षी केली. आणि एक गोष्ट अजून सांगावीशी वाटते ती म्हणजे अंधा आम्ही अंधभक्त पुणे संकल्पना राबवत आहोत. याचा अर्थ असा आहे की नेत्रदान चळवळ मोठ्या प्रमाणात वाढावी आणि दृष्टी नसलेल्या असंख्य व्यक्तींना दृष्टी प्राप्त व्हावी. हे दान केलं तर आपण नसल्यावरही आपल्या डोळ्यांनी ही सुंदर सृष्टी पाहू शकतो. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. तसं झालं तर मला वाटतं लवकरच पुणे अंधमुक्त होईल असा मला विश्वास आहे. बालगंधर्व असेल, यशोदा चव्हाण असेल, त्या सर्व ठिकाणी असे स्टॉल आम्ही उभे केलेले आहेत. आणि याचाच अर्थ पुणे फेस्टिवल म्हणजे एका बाजूला शास्त्रीय संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला, साहित्य, क्रीडा, लोकपरंपरा आणि भारतीय संस्कृती, तर दुसऱ्या बाजूला समाजोपयोगी कार्य करण्याचा प्रयत्न, समाजाला उत्तरदायी होण्याचा प्रयत्न. आणि हा प्रयत्न केवळ चार चौघांनी करून उपयोगाचा नाही, त्यासाठी इथून पुढच्या काळात तुम्हा सर्वांच्या सोबतीची गरज आहे. कारण आपल्या देशात कला ही केवळ रंगमंचावर नसते, ती आपल्या सणांमध्ये असते, आपल्या घराघरात असते, आपल्या भाषेत असते, आपल्या पोशाखात असते, आपल्या खाद्य संस्कृती असते आणि म्हणून ती आपल्या प्रत्येकाच्या मनात रुजते. हे सारं साध्य करण्याचं काम पुणे फेस्टिवलने गेली 38 वर्ष केलं आहे. इथून पुढे तो व्यापक प्रमाणात काम करीत यात शंका नाही.
0: यानंतर ह्या वर्षापासून पुणे फेस्टिवल लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्डची सुरुवात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. ह्या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी. त्यांना हा पुरस्कार माननीय उपराष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आपल्या भाषणातून पुणे फेस्टिवल कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
2: द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज ऑफिशियली डिक्लेअर्ड गणेश उत्सव ॲज द फेस्टिवल ऑफ महाराष्ट्र सेलिब्रेटिंग आवर कलेक्टिव्ह आयडेंटिटी. द पुणे फेस्टिवल टेक दिस स्पिरिट अ स्टेप फर्दर by weaving national integration into its diverse cultural performances. The Pune Festival has immense potential to be further organized, expanded and positioned as a truly global cultural event. I extend my warmest congratulations to the artists who graced the stage today. Pune has given our nation towering luminaries and Bharat Ratna awardees like Maharishi Karve and Pandit Bhimsen Joshi. Today, while Pune shines globally as the Oxford of the East, the IT, BT powerhouse, an automobile hub and an industrial engine, it has rightly earned distinguished title, the cultural capital and the city of festivals.
0: कार्यक्रमात यानंतर माननीय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपले विचार व्यक्त केले.
3: It gives me immense pleasure to inaugurate the 38th Pune Festival today. It is the holy land from which our great Chhatrapati Shivaji Maharaj has hailed.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मध्य प्रदेशात कार नाल्यात कोसळून 8 ठार. ग्रीनलँडमध्ये अमेरिकी सैन्याच्या कायमस्वरूपी तैनातीसाठी अमेरिका डेन्मार्क यांच्यात करार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळात जपानमध्ये रंगणार. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात विविध

0: सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दुरस्त पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते. देशातल्या इतर युवकांप्रती या युवकांची विशेष जबाबदारी आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. काहीच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेली ब्रिक्स परिषद, विविध देशांशी झालेले मुक्त व्यापार करार आणि यामुळे युवकांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी यांचाही त्यांनी उल्लेख केला.
1: बीते वर्षों में भारत सरकार का निरंतर जोर युवाओं को भविष्य के लिए तैयार करने पर रहा है. नेशनल एजुकेशन पॉलिसी, स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल विकास योजना या अप्रेंटिसशिप को बढ़ावा देने का प्रयास, हमारी कोशिश है कि युवाओं की पढ़ाई और उनकी स्किल्स बदलती इकोनॉमी की जरूरतों के साथ चले.
0: खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगाने वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मोदी म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशात विविध 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्बन उत्सर्जनाची जबाबदारी बहुतेकदा चुकीच्या पद्धतीनं विकसनशील देशांवर लादली जाते, पण भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचे भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. पॅरिसमध्ये COP21 परिषदेच्या वेळी दिलेली सगळी वचनं वेळेच्या आधी पूर्ण करणारा G20 देशांमधला भारत हा एकमेव देश आहे, यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रात भारताचं योगदान प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं.
1: प्रकृती और पर्यावरण के विषय पर सदियों तक भारत ने एक तरह से विश्व का मार्गदर्शन किया है. अपने उस वैचारिक कमिटमेंट को लेकर, अपने सांस्कृतिक अनुभवों को आधार बनाकर भारत अब आधुनिक क्लाइमेट चैलेंजेस के समाधान भी दे रहा है, और साथ ही भारत मानवता के सामूहिक प्रयासों के लिए आवाहन भी कर रहा है.
0: पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन तसंच बिगर जीवाश्म इंधन, नवकिरणीय, स्वच्छ आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं उचललेल्या विविध पावलांचा, योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि यामुळे झालेल्या प्रगतीचा लेखाजोखाही त्यांनी मांडला. वन, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं तसंच इतर सजीवांप्रती करुणाभाव बाळगणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे, ही बाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अधोरेखित केली. तर पर्यावरणीय जबाबदाऱ्यांबद्दल भारताचा दृष्टिकोन हा प्राचीन संस्कृतीत रुजलेला आहे, असं प्रतिपादन पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या कार्यक्रमात केलं. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगानं आगामी पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना पक्षाचं मूळ नाव आणि चिन्ह वापरायला मनाई केली होती आणि दोन्ही गटांना वेगवेगळी नावं आणि चिन्ह दिली होती. दरम्यान नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना पोलिसांनी अटक केली असली तरीही त्यांची उमेदवारी मागे घेणार नाही, असं काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी स्पष्ट केलं. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारानं या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायची घोषणा केली होती. आज गौरी विसर्जन. अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2,507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. आग्रा इथल्या छापखान्यातल्या दोन कर्मचाऱ्यांनी हे पेपर बुटांच्या सोलमध्ये लपवून बाहेर नेले आणि 8,000 ते विकले, असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार बिजेंद्र गुप्ता याच्यासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या

इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेशच्या आगरमाळवा जिल्ह्यात एक कार नाल्यात पडून 3 लहान मुलांसह 8 जण ठार झाले. आज पहाटे ही घटना घडली. ओदिशातून परत येत असलेल्या भाविकांची कार नाल्यात पडली. स्थानिक पोलिसांनी सर्व मृतदेह बाहेर काढले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ग्रीनलँड इथं अमेरिकन सैन्य कायमस्वरूपी तैनात राहावं यासाठी डेन्मार्क बरोबरच्या कराराला अंतिम स्वरूप मिळाल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावर संदेशात दिली आहे. या करारामुळे ग्रीनलँडची सुरक्षा आणि तिथल्या अन्य महत्वाच्या गोष्टींवर अमेरिकेचं कायमस्वरूपी वर्चस्व असेल असंही त्यांनी सांगितलं. या करारामुळे ग्रीनलँड विकत घेण्याच्या ट्रम्प यांच्या मागणीमुळे निर्माण झालेला तणाव काही अंशी निवळला आहे. उभय देशात होणाऱ्या या करारामुळे ग्रीनलँडवरचा डेन्मार्कचा हक्कही अबाधित राहणार आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत या करारावर अमेरिका, डेन्मार्क आणि ग्रीनलँड सरकारचे प्रतिनिधी स्वाक्षरी करतील असं डेन्मार्कनं म्हटलं आहे. हा करार लागू करण्यासाठी डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या संसदेची मंजुरी लागणार आहे. महापुराचा मोठा फटका बसलेल्या नेपाळला भारतानं आणखी 11 टन मदत सामग्री पाठवली अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावरून दिली. औषधं, वैद्यकीय साहित्य, तंबू, स्लिपिंग बॅग्स आणि इतर अत्यावश्यक साहित्य घेऊन भारतीय हवाई दलाचं 9 विमान नेपाळमध्ये दाखल झालं आहे. यापुढेही भारत नेपाळला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासनही जयशंकर यांनी दिलं. पाकिस्तानात काल खैबर पख्तुनवा प्रांतात एका मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांची संख्या 21 वर पोहोचली आहे. मृतांमध्ये 15 पोलिसांचा समावेश आहे. या स्फोटात किमान 73 पोलीस आणि 3 सामान्य नागरिक जखमी झाल्याचा अंदाज आहे. इत्तेहाद उल मुजाहिदीन पाकिस्तान या दहशतवादी गटानं स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून आतापर्यंत 6 दहशतवादी मारले गेल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन आज जपानमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:30 हा कार्यक्रम सुरू होईल. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या समारंभात ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक असतील. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. बॅडमिंटनपटू PV सिंधू, भारोत्तोलक मीराबाई चानू, नेमबाज मनू भाकर, मुष्टीयोद्धा लोवलीना बोरगोहेन आणि कुस्तीपटू अमन सहरावत यांच्याकडून पदकांच्या अपेक्षा आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मध्य प्रदेशात कार नाल्यात कोसळून 8 जण ठार. ग्रीनलँडमध्ये अमेरिकी सैन्याच्या कायमस्वरूपी तैनातीसाठी अमेरिका, डेन्मार्क यांच्यात करार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळात जपानमध्ये रंगणार. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण। भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। राज्यात भक्तिमय वातावरणात गौरींचं विसर्जन, काही ठिकाणी गणरायालाही निरोप। टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात, मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दुरुस्त पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते। देशातल्या इतर युवकांप्रती या युवकांची विशेष जबाबदारी आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली। काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेली ब्रिक्स परिषद, विविध देशांशी झालेले मुक्त व्यापार करार आणि यामुळे युवकांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी यांचाही उल्लेख त्यांनी केला।
1: बीते वर्षों में भारत सरकार का निरंतर जोर युवाओं को भविष्य के लिए तैयार करने पर रहा है। नेशनल एजुकेशन पॉलिसी, स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल विकास योजना या अप्रेंटिसशिप को बढ़ावा देने का प्रयास, हमारी कोशिश है कि युवाओं की पढ़ाई और उनकी स्किल्स बदलती इकोनॉमी की जरूरतों के साथ चले।
0: खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगानं वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मोदी म्हणाले। केंद्रीय राज्यमंत्री

0: जितेंद्र सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशात विविध 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं तर नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. कार्बन उत्सर्जनाची जबाबदारी बहुतेकदा चुकीच्या पद्धतीनं विकसनशील देशांवर लादली जाते, पण भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. पॅरिसमध्ये COP21 परिषदेच्या वेळी दिलेली सगळी वचनं वेळेच्या आधी पूर्ण करणारा G20 देशांमधला भारत हा एकमेव देश आहे यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रात भारताचं योगदान प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं.
1: प्रकृती और पर्यावरण के विषय पर सदियों तक भारत ने एक तरह से विश्व का मार्गदर्शन किया है. अपने उस वैचारिक कमिटमेंट को लेकर, अपने सांस्कृतिक अनुभवों को आधार बनाकर भारत अब आधुनिक क्लाइमेट चैलेंजेस के समाधान भी दे रहा है, और साथ ही भारत मानवता के सामूहिक प्रयासों के लिए आवाहन भी कर रहा है.
0: पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन तसंच बिगर जीवाश्म इंधन नवीकरणीय स्वच्छ आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं उचललेल्या विविध पावलांचा योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि यामुळे झालेल्या प्रगतीचा लेखाजोखाही मांडला. वन, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं तसंच इतर सजीवांप्रती करुणाभाव बाळगणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे, ही बाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अधोरेखित केली. तर पर्यावरणीय जबाबदारीबद्दलचा भारताचा दृष्टिकोन हा प्राचीन संस्कृतीत रुतलेला आहे, असं प्रतिपादन पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या कार्यक्रमात केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सागरमाला योजनेबद्दल.
2: भारताला लाभलेला विस्तृत समुद्र किनारा आणि जवळपास 14,500 किलोमीटर लांबीच्या जलमार्गांचा योग्य वापर करून घेण्यासाठी मार्च 2015 सागरमाला योजनेचा प्रारंभ झाला होता. बंदर केंद्रित विकासावर लक्ष केंद्रित करून मालवाहतूक कार्यक्षम करणं, जलवाहतुकीचा खर्च कमी करणं आणि व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या या योजनेचा उद्देश आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रांची या क्षेत्रातली गुंतवणूक वाढवून बंदराचं आधुनिकीकरण करणं, त्यांच्या जोडणी वाढवण्यावर या योजनेत भर दिला आहे. या योजनेअंतर्गत गेल्या 11 वर्षांमध्ये 6,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 845 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत यातले 315 प्रकल्प पूर्ण झाले असून 210 प्रकल्पांचं काम सुरू आहे, तर 320 प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात आहेत. देशात बंदरांशी संबंधित पायाभूत सुविधा बळकट करणं आणि सागरी प्रदेशांमधल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात सागरमाला प्रकल्प महत्वाची भूमिका बजावत आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज गौरी विसर्जन. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात गौरी गणपती सणाचा मोठा उत्साह दिसत आहे. अकलूज इथल्या एका कुटुंबानं राज्यभरात दूध भेसळखोरांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईचा देखावा अनोख्या पद्धतीनं साकारला आहे. गौराई स्वतः हातामध्ये

मध्ये शुद्ध दुधाची किटली घेऊन अवतरली असून हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. बीड ते पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. ही रेल्वेगाडी बीडहून रोज रात्री 9:30 वाजता सुटून पुणे जंक्शनला सकाळी 5:20 वाजता पोहोचेल. परतीची गाडी पुण्याहून रात्री 10:45 वाजता सुटून बीडला सकाळी 6 वाजता पोहोचेल. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपरफुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. आग्रा इथल्या छापखान्यातल्या 2 कर्मचाऱ्यांनी हे पेपर बुटांच्या सोलमध्ये लपवून बाहेर नेले आणि 8,000 ते विकले असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार विजेंद्र गुप्तासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे. या प्रकरणाचा तपास जसा होईल तसंच पूरक आरोपपत्र दाखल केलं जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. टीईटी परीक्षा 28 जून रोजी होणार होती पण आदल्या दिवशी परीक्षेचा पेपर फुटल्यानं ती रद्द करण्यात आली होती. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये होत आहे. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या समारंभात भारताचा ध्वज ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सहरावत यांच्याकडे आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात भक्तिमय वातावरणात गौरींचं विसर्जन. काही ठिकाणी गणरायालाही निरोप. टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात. मनू भाकर आणि पवन सहरावत.

फिल्म आत्माराम। मोहम्मद रफी और लता मंगेशकर की आवाजें हैं।

0: कवीनं काय सुंदर असलंय ना हे गीत, परफेक्ट असं निरीक्षण आणि त्यानुसार रचना.
1: हो ना, बाप्पा आले की वातावरणात एक वेगळंच वलय निर्माण होतं बघ.
0: तुला माहितीये का, म्हणजे तू अनुभवलंय की नाही माहित नाही, पण हे जे वातावरण आहे म्हणजे हे जे सराउंडिंग क्रिएट होतं ना, हे पूर्ण वर्षभरात कधीच होत नाही.
1: हो अगदी बरोबर. हा
0: म्हणजे बघ, असं म्हणायला हरकत नाही की समजा मला वर्षभर डांबून ठेवलं एका खोलीत आणि या भाद्रपद महिन्यात बाहेर सोडलं, तर या वातावरणाचा अनुभव घेऊन मी असं सांगू शकतो की बाप्पांचं आगमन झालेलं दिसतंय.
1: बस बस बस, आम्ही ऐकतो म्हणून इतकं पण फेकू नये माणसाने.
0: अगं खरंच,
1: तुला डांबून ठेवलं पाहिजे हे खरं, पण नंतर बाहेर सोडायलाच नको.
0: नको ग, असं नको बोलू.
1: नको काय नको, अरे आपल्या मित्रांचं स्वागत तर कर आधी.
0: ओ सॉरी सॉरी सॉरी सॉरी. मित्रांनो, मी दर्शन आपला आजच्या युवावाणीच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो.
1: नमस्कार मित्रांनो, मी नेहा आपलं खूप खूप स्वागत करते आजच्या बाप्पा विशेष या कार्यक्रमात. दर्शन, पण मगाशी त्या मंडळात छान गाणं चाललं होतं बघ, माहोल बनत होता आणि तू मध्येच बोलला. आता बिलकुल गप्प बस आणि बाजूला हो, मला हे गाणं ऐकू दे.

0: आता बोलू?
1: हा बोल।
0: हा तर मला असं म्हणायचं होतं की गमतीचा भाग सोडला तर हा माहोलच वेगळा असतो, नाही का?
1: ते तर आहेच। आपण नुकताच पोळा हा सण साजरा केला। आपल्या खानदेशात असं म्हणतात, आला आला पोया अन सगळे सण झाले गोया।
0: वा वा वा, आणि पोळ्यानंतर पहिला सण म्हणजे गणेशोत्सव।
1: आज संपूर्ण महाराष्ट्रात गल्लोगल्लीत घरोघरी गणपती बाप्पांची स्थापना झाली। काहींच्या बाप्पांचं विसर्जन झालं असेल, पण काहींचे बाप्पा अजूनही विराजमान आहेत।
0: हो, आणि आता उरलेले पुढचे सगळे दिवस चिल्लेबिल्ल्यांची मज्जाच मजा।
1: अरे हो, बाप्पांसाठी बनवलेला वेगवेगळा प्रसाद खाणं,

0: शाळेत न जाण्यासाठी वेगवेगळी कारणं शोधणं, आधी घरी मग मंडळात धिंगाणा घालणं वगैरे वगैरे.
1: क्या बात. पण आज आपण केवळ बाप्पांबद्दलच बोलणार आहोत का?
0: हो
1: हो.
0: म्हणजे नाही
1: नाही.
0: अरे म्हणजे ते जाऊ दे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे सार्वजनिक गणेशोत्सव.
1: हो, पण आज आपली मैत्रीण दिव्या चौधरी हिचं गायन आणि वादनही आपल्याला ऐकायचं आहे.
0: अरे हो की. दिव्या ही टीवाय बीकॉम ची विद्यार्थिनी आहे. सीए साठी देखील तिने क्लासेस जॉईन केलेत आणि त्याचबरोबर ती गायन आणि तबला वादनात विशारद देखील आहे.
1: अरे वा, मग तर मित्रांनो आता दिव्याचं गीत तर आपण ऐकलंच पाहिजे.
0: नक्कीच.

0: वाह, बाहेर पडणारा पाऊस आणि दिव्याचं हे गीत म्हणजे अगदी जुळून आलंय बघ.
1: मित्रांनो, यात दिव्याचे वडील आणि तबल्याचे गुरु श्री राजेंद्र चौधरी सर यांनी तिला तबल्याची साथ केली आणि तिचे गायनाचे गुरु श्री दुष्यंत जोशी सर यांनी तिला हार्मोनियम वर साथ केली.
0: दिव्याचं गीत तर आपण ऐकलं, आता तिचं तबला वादन हे ऐकून घेऊया.
1: पण नेहा, त्याआधी दिव्या आपल्या मित्रांशी काहीतरी बोलू इच्छिते, तिला काहीतरी सांगायचंय. कसं आहे ना, आता ती सीए फाउंडेशन कोर्स करते आणि त्यासोबतच तिची ही कला ही जोपासते, बरोबर ना?
0: हो, म्हणजे दोन्ही गोष्टी ती छान सांभाळते जे बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही, तर त्यासाठी ती आपल्या मित्रांना काही सांगू इच्छिते.
2: दिव्या, तुझी ही शिकण्याची आता सुरुवातच आहे, तू सीए फाउंडेशन कोर्सलाही अजून सुरुवातच केली आहे, नुकतीच तू विशारद झाली आणि ती पण तुझी सुरुवातच आहे. तर मग तू सीए ला करिअरच्या दृष्टीने पाहतेस का गायन वादनाला करिअरच्या दृष्टीने पाहतेस?
3: मी आता सध्या दोघांनाच त्या दृष्टीने बघते आणि सीए आणि गाणं मी दोघं सायमल्टेनियस सुरू ठेवणार आहे आयुष्यात पुढे.
2: बरं,
4: भविष्यात तुला लोक ओळखतील जेव्हा तुझी स्वतःची ओळख निर्माण होईल.

0: तेव्हा तुला काय वाटतं, तुला सीए म्हणून ओळखावं की एखादा मोठा कलाकार म्हणून ओळखलं जावं?
1: मला असं वाटतं की मला एखादा मोठा कलाकार म्हणून ओळखलं जावं.
0: अच्छा, तुझा प्रेफरन्स तो आहे तर.
1: हो
0: बरं, मग तू आता म्हटलंच आहेस की कलाकार म्हणून ओळखलं जावं, तर प्रत्येक कलाकाराकडे त्याच्या कलेव्यतिरिक्त वेगळे विचार असतात. तर ऍज अन कलाकार म्हणून तुला काय वाटतं, कला क्षेत्रामध्ये आपल्यासारख्या तरुणांनी काय केलं पाहिजे, किंवा तुझा आपल्या या तरुण पिढीसाठी काय संदेश असेल?
1: आता अशा सीए सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे असतात, त्यामुळे मुलं त्याचा प्रेशर घेतात खूप, आणि त्याच्या अभ्यासामुळे त्यांचे जे छंद आहेत ते जोपासत नाही. त्यांनी ते जोपासायला पाहिजे, त्याच्यामुळे त्यांना रिफ्रेशमेंट भेटते एक अभ्यासासाठी, आणि इफिशियंटली ते अभ्यास करू शकतात. त्याच्यामुळे त्यांना निश्चितच त्यांच्या परीक्षांमध्ये यश मिळतं आणि त्यांचं आयुष्यही छान असतं. सध्या मेंटल हेल्थ हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि सगळीकडे म्युझिकल थेरपी ज्या सुरूच आहेत, तर मग मुलांना अभ्यासाचं डिप्रेशन येऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे छंद जे आहेत ते जोपासायला पाहिजे. आणि आता आमच्या पिढीत जे सगळे मुलं आहेत ते चित्र

0: मेंटल हेल्थ हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि सगळीकडे म्युझिकल थेरपी ज्या सुरूच आहेत, तर मग मुलांना अभ्यासाचं डिप्रेशन येऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे छंद जे आहेत ते जोपासायला पाहिजे. आणि आता आमच्या पिढीत जे सगळे मुलं आहेत ते चित्रपट संगीताकडे जास्त लक्ष देत आहेत, त्यांनी शास्त्रीय संगीतही ऐकावं कारण त्याच्यामुळे जो अभ्यास ते करतात त्याच्यात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्यामुळे त्यांना डिप्रेशनही येत नाही आणि त्यांना अभ्यासातही मजा येते. म्हणून शास्त्रीय संगीत प्रत्येकाने ऐकावं, शिकता येत नसेल तरी ऐकायला तरी सुरुवात करावी.
1: बरोबर म्हणतात ना की तानसेन नाही होत आलं तर चालेल पण कानसेन नक्की व्हावं, है ना. बरोबर आहे. आणि आजकाल आपल्या पिढीमध्ये डिप्रेशनचं प्रमाण जरा जास्तच वाढलंय, त्यामुळे तू म्हणतेस तसं बरोबर आहे की शास्त्रीय संगीताची जोड असेल आयुष्याला तर नक्कीच डिप्रेशन सारखा विषय कोणाच्याच आयुष्यात येणार नाही. वा छान.
2: मग दिवा हे झालं मुलांसाठी, म्हणजे जे आपले युवक मित्र आहेत त्यांच्यासाठी. पण आपण आता बघतो आजकालची जी लहान मुलं आहेत ही मोबाईल गेम मध्ये किंवा सोशल मीडियामध्ये किंवा ते तेवढ्याच विश्वात ती अडकलेली आहेत. त्यांना आवड असते कुठेतरी पण ते त्या मोबाईल डिव्हाइसमुळे किंवा सोशल मीडियामुळे बाहेर पडू शकत नाहीत. मग याच्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे असं तुला वाटतं?
0: पालकांनी त्यांच्या हातात मोबाईल फोन घ्यायला पाहिजेत, डिव्हाइसेस घ्यायला पाहिजेत आणि त्यांना बाहेर खेळायला असेल, काही कला असेल ती त्यांच्यातली कला ओळखायला पाहिजे. माझ्या आई बाबांनी माझ्यातली कला ओळखली आणि त्यांनी मला खूप सपोर्ट दिला की तू याच्यात कर. त्यांच्या सपोर्टमुळे मी आज इथे आहे. आणि लहान मुलांची जर गोष्ट झाली तर त्यांच्या आई वडिलांनीही समजून घ्यायला पाहिजे की त्यांना काय विषयात इंटरेस्ट येतोय, त्यांना कुठे त्यांचा कल जातोय आणि मोबाईल फोन्स त्यांनी वापरायला नको.
2: अच्छा, मग आता आपण दिव्याचं गाणं ऐकलंच आहे तर मग आता एखादं तबल्याचा सोलो आपल्या या मित्रांना नक्की ऐकायला आवडेल.
0: तीन तालात एक रेला, तुकडे मुकडे आणि गत वाजून चक्रधार वाजून माझं वादन संपूर्ण करणार आहे.

0: मित्रांनो, दिव्याचं गायन आणि वादन आपण आताच ऐकलं. तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि
1: आता आपल्या पुढच्या विषयाकडे जाऊया, तो म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव.
0: मित्रांनो, भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली.
1: यात भक्ती हा मुद्दा जरी सारखा असला तरी उद्देश्य हा राष्ट्रभक्ती होता. म्हणजे तेव्हा कुठल्या मार्गाने आपल्याला अनेक लोकांपर्यंत एकावेळी पोहोचता येईल याचे मार्ग चळवळकर्ते शोधत असत.
0: आणि त्यातलेच एक म्हणजे लोकमान्य टिळक. जाहीर सभा घ्यायला बंदी असली तरी सण उत्सव साजरे करण्यास एकत्र यायला मात्र कुठलाही निर्बंध नव्हता.
1: आणि याचाच फायदा घेत गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी राष्ट्रवादी विचारांचा प्रचार प्रसार केला. देशभक्तीपर गीतं आणि भाषणांच्या माध्यमातून टिळक राष्ट्रवादाचा प्रचार करत.
0: लोकांनी एकत्र यावं, संघटित व्हावं आणि याचसोबत गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रम, पोवाडे, व्याख्यानं, बौद्धिक सत्र यामुळे देशातील तरुण पेटून उठायचे आणि स्वातंत्र्याच्या लढाईला गती यायची.
1: म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाचाही एक महत्वाचा वाटा स्वातंत्र्य लढ्यात होताच.
0: हो, स्वातंत्र्यानंतर पुढे महाराष्ट्रातील पुण्याबरोबरच इतर जिल्हे, गाव आणि आज महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात अशा काही राज्यांमध्ये देखील गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
1: देशभक्ती आणि स्वातंत्र्याचा विचार पेरण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा उत्सव नंतर सामाजिक शैक्षणिक कार्यांमध्येही महत्वपूर्ण ठरला.
0: गणेशोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, शालेय साहित्य वाटप, अन्नदान, इतर सामाजिक कार्य असे वेगवेगळे उपक्रम होऊ लागले.
1: आणि आजही काही सार्वजनिक मंडळ आपल्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपून येत. पण मित्रांनो, काही ठिकाणी मूळ उद्देश्य कुठेतरी बाजूला राहून गेलाय आणि केवळ हेवेदावे, मौज, गर्व, द्वेष अशा भावनेतून दरवर्षी एक नवीन मंडळ उभारलं जाते.
0: सार्वजनिक मंडळांना मिळालेलं व्यापक स्वरूप आज अतिरेकात रूपांतरित झालंय. एका गल्लीत किंवा एका चौकात आपल्याला चार गणेशोत्सव मंडळ स्थापन झालेली दिसतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
1: या दरम्यानच्या काळात धार्मिक भावना दुखावल्याच्या घटनाही ऐकायला येतात आणि त्यातून सामाजिक तेढ निर्माण होतो, ज्यामुळे तरुणांचं भविष्यही धोक्यात येतं.
0: त्यामुळे दर्शन, मला असं वाटतं की आपण एकोप्याने हा उत्सव साजरा केला पाहिजे. कुठलाही राग द्वेष मनात न ठेवता हा उत्सव आनंदात साजरा झाला पाहिजे.
1: अगदी बरोबर. आणि यासोबतच अजून एक महत्वाचं म्हणजे पर्यावरण पूरक असा हा उत्सव दरवर्षी झाला पाहिजे.
0: खरंय, गणेशोत्सव संपल्यावर 15 दिवसांनी आपण जेव्हा नदीकाठी, समुद्राकाठी जाऊ तेव्हा एकही बाप्पाची मूर्ती तिथे जीर्ण अवस्थेत दिसायला नको, किंवा हार, फुलं, निर्माल्य त्या सभोवतालच्या परिसरात दिसायलाच नको.
1: आणि हे तेव्हाच होईल जेव्हा आपण मातीच्या आणि लहान सुंदर साजेशा मूर्तीची स्थापना करू आणि निर्माल्याचं योग्य ते नियोजन लावू. आणि म्हणूनच या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण एक निश्चय करू की उत्सवादरम्यान कुठलाही सामाजिक द्वेष न करता समाजातील प्रत्येक घटकासाठी या 11 दिवसात काय सहकार्य करता येईल याचा विचार करू.
0: आता काही दिवस तर व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे पार पडले, पण आता उर्वरित 5 दिवसातही समाज उपयोगी कामं करता येतील किंवा वर्षभरासाठी काय निश्चय करता येईल याचा विचार करू.
1: बाप्पाला प्रार्थना करू, तूच बुद्धिदाता आहेस, आमच्या कुबुद्धीला सुबुद्धीचा प्रसाद दे.
0: या गणेशोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना आकाशवाणीकडून खूप खूप शुभेच्छा.
1: तर याच नोटवर ऐकूया एक छानसं गीत.

0: मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण नेहा पवार.
1: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: तर मित्रांनो, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा. आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: तर मित्रांनो, तेव्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा,
0: गुड बाय.
1: ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
0: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार याविषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत. आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळ संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया गीतातच आणि सहकार्यांनी गायलेलं स्वप्न तेच लोचनी या चित्रपटातून आदिल अहमद यांचं गीत.

तुझ दोन वरीत दोन हात, एक तुमचा दात।

रंजना जोगळेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नंदू होनप यांचं होतं. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI

आर ऐप सहित 558 किलोहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता ऐकूया दिल्ली केंद्रावरून प्रसारित

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम सायन्स कॉर्नर.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो कधी विचार केलाय का तुम्ही लघुग्रह कोणाला म्हणतात, लघुग्रह म्हणजे काय, आणि आपल्या पृथ्वीच्या संदर्भात आपण जेव्हा त्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या पृथ्वीसाठी किंवा आपल्या पृथ्वीच्या दृष्टीने त्यांचं काय महत्व आहे, हे प्रश्न तुमच्या मनात कधी पडलेत का? आज आपण या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे हौशी खगोलशास्त्रज्ञ विक्रांत विवेक कुरमुडे सर यांना. सर नमस्कार.
2: धन्यवाद सर, मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे आभार.
1: सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमची थोडी ओळख करून द्या आणि तुम्ही हौशी खगोलशास्त्रज्ञ कसे झालात त्याबद्दल पण थोडं सांगा.
2: माझं लहानपण जे आहे हे बदलापूरमध्ये गेल्यामुळे आम्हाला लहानपणी तेवढा आता जे आपण ज्याला लाईट पोल्युशन म्हणतो त्याचा आम्हाला जास्त परिणाम जाणवला नाही. आणि लहान असताना एकदा मी आकाश दर्शनाचा कार्यक्रम अटेंड केला होता, खगोल मंडळ एक ग्रुप आहे त्यांचा, आणि तिथून मला खरं तर खगोलशास्त्राची मला आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की आपण ह्याच्यातच अभ्यास केला पाहिजे, कारण तेव्हा मी गुरु बघितला होता, शनीची कडी बघितली होती, आणि हे खूपच रोमांचकारी होतं सगळं आणि विलक्षण होतं आमच्या लहानपणात ते सगळं बघणं. आणि असं ठरवल्यानंतर मग पुढे BSc MSc फिजिक्स ॲस्ट्रोफिजिक्स असं करत करत मग ठरवलं की आपण ह्याच्यामध्ये करिअर करण्याच्याऐवजी आपण ह्याला थोडीशी एक हॉबी म्हणून पण प्रोफेशनल असं म्हणून ते एक हौशी खगोलशास्त्रज्ञ म्हणून काम करूया.
1: आपल्या कार्यक्रमाचा जो आजचा मूळ विषय आहे लघुग्रह म्हणजे काय आपण त्याच्याकडे वळूयात. लहान प्रश्न पण महत्वाचा, लघुग्रह म्हणजे काय?
2: आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपण आकाशामध्ये कधी कधी मेटिओर्स बघतो, जेमिनाइड्स असतात, लिओनाइड्स असतात, त्या उल्का असतात. लघुग्रह हा तसाच एक छोटासा भाग आहे. लघुग्रह म्हणजे हे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे लहान दगडी किंवा धातूचे पिंड आहेत, आपण त्याला पिंड म्हणू. आपण हे आकाराने लहान असतात, म्हणजे जे खुजे ग्रह किंवा ज्याला ड्वार्फ प्लॅनेट प्लुटो म्हणतात ह्यापेक्षा हे खूपच लहान असतात. आणि ह्यांचा जो आकार आहे हाही अनियमित असतो. बहुतेक लघुग्रह जे आहेत हे ॲस्ट्रॉइड बेल्ट किंवा लघुग्रहाचा जो पट्टा आहे जो मंगळ आणि गुरुच्या मध्ये आहे इथे आढळतात. आणि आता सांगायचं झालं तर वेस्टा हा जो सर्वात मोठा लघुग्रह आहे याचा व्यास साधारणतः 525 किलोमीटर एवढा आहे.
1: खगोलशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जनरली याच्यामध्ये या जगाची निर्मिती कशी झाली याबद्दल एक 4-5 थेरीज आहेत आणि त्यातली प्रामुख्याने जनरली ऍक्सेप्टेड बिग बँगची जी थेरी आहे आपण त्याचा विचार करतो. आणि बिग बँग थेरीमधनं मग सूर्य तयार झाले, ग्रह तयार झाले, त्यांना उपग्रह तयार झाले, तर लघुग्रह कसे तयार झाले?
2: खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे लघुग्रहांची पण. आणि लघुग्रह दिसतात छोटे पण ते खूप महत्वाचा दुवा आहे अवकाशातले.
1: महत्वाचा दुवा आहे,
2: खूप महत्वाचा दुवा आहे. आपल्याला जर पृथ्वी कशी तयार झाली किंवा तारे किंवा आपला सूर्य कसा तयार झाला हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा त्याच्यातला एक खूप महत्वाचा दुवा आहे. कारण साधारणपणे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सौरमाला तयार झाली तेव्हा सुरुवातीला जे वायू होते, धुळीचे कण होते, यांचा मोठा तो ढग होता आणि ते एकत्र येऊन सूर्य आणि ग्रह तयार झाले. पण ह्यातही अजून काही जी धूळ आणि दगड जे एकत्र उरले आणि गुरुच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांचं ग्रहात रूपांतर नाही होऊ शकलं, असे जे छोटे जे दगड होते जे सूर्याभोवती आता फिरतायत ते बेसिकली ॲस्ट्रॉइड्स किंवा त्यांना लघुग्रह म्हणतात.
1: यांचे वेगवेगळे प्रकार पण आहेत का?
2: ॲस्ट्रॉइडचे वेगवेगळे प्रकार आहेत. ॲस्ट्रॉइडचे सर्वात जो प्रामुख्याने आढळणारा जो प्रकार आहे ज्याला सी टाईप किंवा त्याला कार्बोनियसियस असं म्हणतात,

0: सी फॉर कार्बोनेसियस, म्हणजे ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून कार्बन, माती अशा प्रकारचे पदार्थ आढळतात आणि हे गडद रंगाचे असतात. सो साधारणतः लघुग्रह पट्ट्यामध्ये 75% संख्या ही या प्रकारातली आहे. त्याच्यानंतरचा एक प्रकार आहे तो म्हणजे एस टाईप किंवा त्याला सिलिकेसियस म्हणतात. नावरणच तुम्हाला कळलं असेल की त्याच्यात सिलिकाचं प्रमाण जास्त आहे. तर हे सिलिका असल्यामुळे थोडे चमकदार असतात. आणि त्याच्यानंतरचा जो आणखी एक मुख्य प्रकार आहे त्याला एम टाईप किंवा त्याला मेटालिक म्हणतात, ज्याच्यामध्ये धातूचं प्रमाण खूप जास्त असतं. याच्यामध्ये लोखंड, निकेल अशा प्रकारच्या धातूंचं प्रमाण खूप जास्त असतं. आता हे धातूंचं प्रमाण ह्याचा उपयोग काय, तर पुढे जाऊन भविष्यामध्ये स्पेस मायनिंग मध्ये सुद्धा हे कामाला येऊ शकतात ॲस्ट्रॉइड. म्हणजे जर आपण आता बघत आहोत की इलॉन मस्क किंवा काय करतात, तर उद्या आपल्याला एखादी गोष्ट परग्रहावरती उभी करायची असेल त्यासाठी आपण जर पृथ्वीवरचे धातू आपल्याला तिथे कमी पडत असतील तर आपण स्पेस मायनिंग करून आपण ते धातू सुद्धा आणू शकतो. ह्याचं एक उदाहरण म्हणजे इरिडियम नावाचा जो धातू आहे हा पृथ्वीवरती अति दुर्मिळ धातू आहे, पण जिथे जिथे लघुग्रहांचा आघात किंवा अशनी आघात झालाय तिथे हा तुम्हाला प्रामुख्याने आढळतो. आणि म्हणूनच इरिडियमला स्पेस मेटल किंवा अवकाशी धातू पण म्हणतात.
1: श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय आणि आपल्या दृष्टीने त्यांचं महत्व काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आता सरांनी आपल्याला लघुग्रह म्हणजे काय, ते कसे तयार झाले, त्यांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला सांगितले. तीन प्रकार म्हणजे एक ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट आहे, दुसऱ्यामध्ये सिलिका कंटेंट आहे, तिसऱ्यामध्ये मेटल कंटेंट आहे. यावरून एक महत्वाचा प्रश्न येतो की लघुग्रहांचा हा जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे तो कुठल्या दृष्टीने आपल्याला नेतोय.
0: ह्याच्यातला एक आपण जो आधी मुद्दा मांडला होता की लघुग्रह हे एक साधारणतः 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सूर्यमाला आणि पृथ्वी आणि इतर ग्रह तयार झाले तेव्हाच हे दगड तयार झालेले आहेत. आता ह्या दगडांचा आपण प्रत्यक्ष अभ्यास करून आपण भूतकाळात जाऊन हे तपासू शकतो की सौरमाला तयार होताना किंवा इतर ग्रह तयार होताना साधारणतः काय परिस्थिती होती. तुम्हाला असे अनेक धातू या लघुग्रहांवरती दिसतील की जे पृथ्वीवरती खूपच कमी प्रमाणात आहेत किंवा नगण्य आहेत. ह्याच्यावरूनही आपल्याला एक थोडीशी कल्पना येऊ शकते की त्या काळामध्ये लघुग्रह तयार होताना काय परिस्थिती निर्माण झालेली असेल. तो हा एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की काही लघुग्रह ज्या पृथ्वी जवळून जातात आणि जर एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर किती नुकसान होऊ शकतं याची कदाचित तुम्हाला कल्पना असेल जेव्हा डायनासॉर विलुप्त झाले. त्याच्यामुळे ह्या लघुग्रहांचा अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसते पृथ्वीवर ते आदळणार हा एक भाग, पण डार्ट मिशन सारख्या काही नासाने मोहीम राबवल्यात ज्याच्यामध्ये लघुग्रह जर पृथ्वीकडे येत असेल तर त्याच्यावरती त्या लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलणं शक्य आहे का हाही अभ्यास केला गेलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त धातू हा तर महत्वाचा मुद्दा आहे जो भविष्यामध्ये अंतराळात संसाधनं मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अंतराळामध्ये जसं आपण म्हटलात की बाबा मायनिंगसाठी आपण त्याचा वापर करू शकतो, पण ही झाली स्पेसमधली गोष्ट, अंतराळातली गोष्ट. पृथ्वीच्या दृष्टीने आपण सामान्य माणसाला लघुग्रह शोधण्याचं काय महत्व आहे, त्याला आयडेंटिफाय करण्याचं काय महत्व आहे आणि पृथ्वीवरून आपण त्यांना आयडेंटिफाय करत असताना त्याचं कशा प्रकारे महत्व समजून घेऊ शकतो.
0: लघुग्रहांचं महत्व एक म्हणजे हिस्टॉरिकल किंवा त्याला ऐतिहासिक महत्व आहे जे तुम्हाला पृथ्वीच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं, सौरमालेच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं. दुसरा मुद्दा की तो जर पृथ्वीजवळ आला किंवा पृथ्वीवरती पडू नये ही काळजी घेणं हा एक मुद्दा झाला. आणि तिसरं मायनिंगसाठी, धातूच्या मायनिंगसाठी हा तिसरा मुद्दा आहे आपल्याकडे की ज्याच्यामुळे लघुग्रह शोधणं हे महत्वाचं ठरलेलं आहे.
1: आपण आताच म्हटलं की काळजी घेणं हे महत्वाचं आहे, तो पृथ्वीवर पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची, आपण ती कशी घेऊ शकतो.
0: सर्वात पहिले तर आपल्याला लघुग्रह शोधणं महत्वाचं आहे. आणि लघुग्रह शोधल्यानंतर एकदा आपल्याला लघुग्रहाचा शोध लागला की आपण त्याची ट्रॅजेक्टरी मेजर करू शकतो, शास्त्रज्ञ त्याची मेजर करू शकतात, त्याचा कालावधी मेजर करू शकतो.
1: म्हणजे तो कसा प्रवास करतोय,
0: तो कसा प्रवास करतोय, त्याचा वेग किती आहे, त्याचा आकार किती आहे आणि साधारणतः त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे धातू आहेत ह्याचा एक आपण स्टडी करू शकतो आणि त्याच्यावरून एक अंदाज बांधू शकतो की हा पृथ्वीसाठी धोकादायक आहे की नाही आहे. आणि जर असेल तर किती धोकादायक आहे, म्हणजे पृथ्वीच्या किती जवळून तो जाणार आहे का पृथ्वीवरती येणार आहे, किंवा अगदीच जर अशी परिस्थिती आहे की तो जसं डायनासॉरच्या वेळेस झालं की तो पृथ्वीवरतीच येणार आहे, तर मग आपण कुठल्या प्रकारे त्याच्यावरती आघात किंवा एखादा स्फोट घडवून त्याची दिशा बदलू शकतो का किंवा तो फोडू शकतो का, अशा प्रकारे आपण प्रिकॉशनरी मे बी इन फ्युचर घेऊ शकतो.
1: असा लघुग्रह पृथ्वीवर पडला आहे आणि त्यामुळे काय नुकसान झालंय

0: याचं काय उदाहरण आपण देऊ शकाल?
1: दोन खूप मोठे उदाहरण आहेत. एक म्हणजे जेव्हा डायनासॉर नष्ट झाले, साधारणतः 66 दशलक्ष वर्षांपूर्वी ही घटना घडली होती, जेव्हा एक मोठा चिक्सू क्लब नावाचा एक, त्याला इम्पॅक्टर म्हणतात, पण एक तो लघुग्रह जेव्हा तो पेनेन्सुएला मेक्सिको येथे पडला, तेव्हा त्याचा जो व्यास होता ना हा साधारणतः 10 ते 15 किलोमीटर होता आणि त्याचा वेग मात्र 72,000 किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग होता. आणि हा जेव्हा पृथ्वीवरती धडकला त्याच्यामुळे जी ऊर्जा निर्माण झाली हे अब्जोपटीने, म्हणजे नागासाकी आणि हिरोशिमावरती जो अनुभव पडला त्याच्यापेक्षा ही ऊर्जा अब्जोपटीने जास्त होती. ह्याच्यामुळे जो सुनामी आली त्या काळामध्ये त्याच्या लाटा साधारणतः 100 मीटर उंच होत्या. आणि हा एवढाच नव्हता तर ह्याच्यामुळे जवळजवळ पृथ्वीवरची 75% प्रजाती नष्ट झाल्या. त्याचं कारण एक असं होतं की धडकेमुळे एकतर धूळ आणि धूर वातावरणात गेली आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवरती पोहोचूच शकला नाही. सूर्यप्रकाश नसल्यामुळे वनस्पती मरू लागल्या, वनस्पती नसल्यामुळे त्याच्यावरती जगणारे जे प्राणी होते ते मेले आणि त्यांच्यावरती जगणारे जे मांसाहारी प्राणी आहेत तेही नष्ट झाले. अशी ही ऍक्च्युअली एक शृंखला तयार झाली आणि या शृंखलेमध्ये जवळजवळ अनेक प्रजाती नष्ट झाल्या. दुसरं म्हणजे आणखीन एक घटना घडली, ती म्हणजे तुंगुस्का नावाची एक नदी आहे सायबेरियामध्ये, तिथे 30 जून 1908 साली एक मोठा अश्नीयाघात झाला. तो अश्नीयाघातला आपण एअरबस्ट म्हणतो कारण तो ऍक्च्युअली जमिनीपासून 5 किलोमीटर ते 10 किलोमीटर उंचावर झाला, पण तरी सुद्धा हा आघात एवढा मोठा होता की साधारणतः म्हणजे तो जो अश्नी होता त्याची जी लांबी होती साधारणतः 50 ते 60 मीटर असली तरी या आघातामुळे जवळजवळ 8 ते 9 कोटी झाडं आणि त्या भागातला जवळजवळ 2,150 स्क्वेअर किलोमीटर इतकं प्रचंड जंगल हे नष्ट झालं. म्हणजे 50 ते 60 मीटर आकाराचा तुकडा, म्हणजे एक अश्नी किंवा एक लघुग्रह जर पृथ्वीवरती पडला तर तो किती मोठं नुकसान करू शकतो, हे त्याचे दोन मोठे उदाहरण आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये बुलढाणा इथे लोणार सरोवर आहे, तेही अश्नी आघाताने तयार झालेलं आहे. राजस्थानमध्ये रामगढ इथे अश्नी आघात किंवा लघुग्रहामुळे एक मोठा खड्डा आहे साधारणतः 180 किलोमीटर व्यासाचा. ही महाराष्ट्रातली दोन फेमस उदाहरण आहेत किंवा प्रसिद्ध आहेत.
0: याने आपल्याला कळतं की लघुग्रह का आयडेंटिफाय केले गेले पाहिजेत, त्यांचा अभ्यास किंवा त्यांच्यावर आपण का लक्ष ठेवलं पाहिजे. आता आपण लघुग्रह आयडेंटिफाय करण्याची, त्यांना ओळखण्याची, त्यांना नाव देण्याची जी काही प्रक्रिया आहे जिच्यात तुम्ही सुद्धा सहभागी आहात आणि त्याच्यात तुम्ही काम करता, ही आम्हाला थोडी समजून सांगा.
1: आजच्या काळामध्ये फक्त मोठ्या अंतराळ संस्थाच लघुग्रह शोधतात असं नाहीये, सामान्य लोकही या संशोधनात सहभागी होऊ शकतात. अनेक वेळा मोठ्या दुर्बिणी आकाशाचे हजारो फोटो घेतात आणि त्या सर्व फोटोंचे विश्लेषण करणे वैज्ञानिकांसाठी एकट्याने कठीण आहे कारण हा डेटा खूप जास्त आहे. म्हणून काही प्रकल्पांमध्ये जगभरातील लोकांनाही फोटो पाहण्याची संधी दिली जाते आणि लोक वेगवेगळ्या घेतलेल्या फोटोची तुलना करून त्याच्यामध्ये असणाऱ्या फरक शोधून हलणारा बिंदू कदाचित लघुग्रह असू शकतो असं गृहित धरून ते शोधण्याचा प्रयत्न करतात. आता अशा प्रकारचे ज्याला सिटीजन सायन्स प्रोजेक्ट किंवा नागरिक विज्ञान प्रकल्प म्हणजे झुनिवर्स आहे किंवा इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल सर्च कॅम्पेन ISC ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेन आहे, अशा प्लॅटफॉर्मवरती हा डेटा अवेलेबल होतो. इथून लोक तो डेटा डाउनलोड करतात, ते ॲनालिसिस करतात आणि तो डेटा मायनर प्लॅनेट सेंटर यांना पाठवला जातो. तिथून तो डेटा व्हेरीफाय होतो आणि जर त्यांना वाटलं की तुमच्या डेटामध्ये खरंच जो हलणारा बिंदू आहे तो लघुग्रह आहे तर त्याचा साधारणतः 1 वर्षभर अभ्यास केला जातो आणि 1 वर्षानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं कन्फर्मेशन येतं. त्या लघुग्रहाचा एक नंबर येतो, त्याची ट्रॅजेक्टरी, तो कुठल्या ग्रेडचा आहे, ही सगळी माहिती तुमच्याकडे येते आणि त्याच्यावरती अजून 5 ते 6 वर्ष अभ्यास करून तुम्हाला त्याला नाव देण्याचे पूर्ण हक्क दिले जातात.
0: आताच तुम्ही म्हटलात की व त्याचा डाटा आपल्याला डाउनलोड करता येतो, हा जो काही डाटा आहे जो व्हेरीफाय केला जातोय त्याचे पॅरामीटर्स काय काय आहेत, कुठकुठल्या बाबी त्याच्यामध्ये गृहीत धरल्या जातात?
1: आता कसं आहे, आपल्याकडे जो डेटा येतो हा आकाशामध्ये घेतलेले फोटो आहेत, ह्याच्यामध्ये हलणारी गोष्ट नेसेसरी नाही की ती लघुग्रहच असेल, ती कुठली असू शकते. त्याच्यामुळे तो जो हलणारा बिंदू आहे त्याची ट्रॅजेक्टरी ती चेक केली जाते की तो एका सरळ रेषेत आहे का वाकडा तिकडा जातोय. त्याच्या व्यतिरिक्त त्याला सिग्नल टू नॉईज रेशो एक भाग म्हणतात की आपण जो घेतोय तो नॉईज आहे का तो खराच तो स्ट्रॉंग सिग्नल आहे हाही बघितला.

0: जातो आणि अजून असे एक दोन त्याचे पॅरामीटर्स आहेत ते चेक केले जातात की हा खरंच लघुग्रह आहे का.
1: बऱ्याच वर्षापासून तुम्ही ह्या लघुग्रहांचा शोध घेत आहात, त्यांच्याबद्दल अभ्यास करत आहात. आता थोडंसं आम्हाला या लघुग्रहांचा शोध घेत असताना तुमचे काय अनुभव तुम्हाला आतापर्यंत आले ते जाणून घ्यायची इच्छा
0: आहे. ऍक्च्युली आमचा इथे इंडियामध्ये भरपूर वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यापैकी आमचा एसए सिटीजन सायन्स नावाचा एक ग्रुप आहे. हा आमचा इंटरनॅशनल ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये अर्जेंटिनाचे आहेत काही विद्यार्थी, काही लोक काही कॅनडाचे आहेत, आफ्रिकन कंट्रीमधले बरेचसे लोक आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही ग्रुप तयार करून आम्ही तो डेटा त्यांच्याकडनं डाउनलोड करतो आणि त्याच्या थ्रू लघुग्रह शोधण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 200 अधिक लघुग्रह शोधले आहेत, म्हणजे MPSC मायनर प्लॅनेट सेंटरला आम्ही पाठवले आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 17 कन्फर्मेशन आलेलं आहे, 17 नंबर दिलेला आहे आणि 17 100% आयडेंटिफाईड आहेत. आणि हे

0: नावाचा एक ग्रुप आहे. हा आमचा इंटरनॅशनल ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये अर्जेंटिनाचे आहेत काही विद्यार्थी, काही लोक काही कॅनडाचे आहेत, आफ्रिकन कंट्रीमधले बरेचसे लोक आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही ग्रुप तयार करून आम्ही तो डेटा त्यांच्याकडनं डाउनलोड करतो आणि त्याच्या थ्रू लघुग्रह शोधण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 200 अधिक लघुग्रह शोधले आहेत, म्हणजे MPSC ला मायनर प्लॅनेट सेंटरला आम्ही पाठवले आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 17 कन्फर्मेशन आलेलं आहे, 17 नंबर दिलेला आहे आणि 17 100% आयडेंटिफाईड आहेत. आणि हे करत असताना वेगवेगळे अनुभव येतात की बऱ्याचदा त्याच्यामध्ये जसं आपण पूर्वीच्या काळी चित्रफित जात असताना त्यात काळे काळे डॉट्स असतात, बऱ्याचदा काही विद्यार्थी ते डॉट सिलेक्ट करतात की त्यांना वाटतं की हा कदाचित लघुग्रह असू शकतो. कधी कधी एखादा एवढा मोठा लघुग्रह मिळतो आणि आम्हाला जेव्हा ते त्यांच्याकडनं डेटा परत येतो की हा लघुग्रह, तेव्हा त्याचा आकार कधी कधी आम्हाला जे लघुग्रह सापडले त्यांचा आकार साधारणतः 100 किलोमीटर पण आहे. आणि मग जे आमच्या ग्रुपमधले अदर जे स्टुडंट आहेत की आमच्यामध्ये डिस्कशन होतं की अरे हा जर पृथ्वीवरती पडला तर काय होईल, अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी किंवा मजेशीर गोष्टी आमच्या त्याच्यावरती चालत असतात.
1: आता ह्या लघुग्रहांचा जो काही अभ्यास केला जातोय, तुम्ही जसे सांगितलं तर जो काही डाटा किंवा जे फोटोज उपलब्ध होत आहेत त्याद्वारे होतोय, ह्याच लघुग्रहांना दुर्बिणीद्वारे बघण्याचा पण कधी योग येतो का?
0: हो, ऍक्च्युली हे लघुग्रह एवढे पण अगदी मोठे नाही आहेत की जे तुम्हाला सहज दुर्बिणीतनं दिसतील, पण जसं वेस्टा ह्याचा आकार साधारणतः 525 किलोमीटर आहे, हा तुम्हाला दुर्बिणीतून दिसू शकतो, हा बऱ्यापैकी मोठा आहे. पण बाकीचे जे आहेत ते एवढे पण मोठे असे नाही आहेत की जे दुर्बिणीतनं सहज दिसतील. मग त्यासाठी आपल्याला जे ऑप्टिकल टेलिस्कोप आहेत तेवढ्या आपल्याकडे एवढ्या सक्षम नाही आहेत, पण मग आपण मेजरली जो डेटा येतो आपल्याला रेडिओ टेलिस्कोपमधला डेटा येतो.
1: दुर्बिणीने दिसू शकत नाही पण जवळ जर आले तर खूप काही मोठा विध्वंस करू शकतात.
0: नक्कीच.
1: सर, तुम्ही बोलत असताना अजून एक कन्सेप्ट आम्हाला सांगितला, सिटीजन सायंटिस्ट. ही थोडी आम्हाला अजून समजून सांगा ना, कारण श्रोत्यांना ह्या संकल्पनेद्वारे खगोलशास्त्र समजून घ्यायला अजून मला वाटतं की खूप छान वाव आहे याच्यामध्ये.
0: सिटीजन सायन्स हा एक खूप पुढे येणारा एक सुंदर प्रोग्राम आहे मी असं म्हणेन, कारण आजच्या घडीला आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप डेटा मिळतो, पण आपण अजून एवढे समृद्ध नाही आहोत की पूर्णच्या पूर्ण डेटा आपण तो अनालिसिस करू शकू. आणि एक सायंटिस्ट किंवा एक ग्रुप ऑफ सायंटिस्ट हे लोक तेवढे पुरेसे नाही आहेत तो डेटा आपल्याला अनालिसिस करून देण्यासाठीच. मग अशा वेळेस हा जो डेटा आहे हा सर्वसामान्य जे नागरिक आहेत की ज्यांना विज्ञानात आवड आहे किंवा विज्ञानात काही करण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी तो उपलब्ध केला जातो. ह्याच्यासाठी एक वेबसाईट आहे झुनिवर्स नावाची, आणि हा पूर्णपणे फ्री असतो. ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज भरावा लागत नाही, तुम्हाला फक्त एक लॅपटॉप, एक कम्प्युटर आणि एक इंटरनेट लागतं.
1: म्हणजे आम्हाला असं समजून सांगा की एखादा सामान्य माणूस आहे ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाहीये, पण त्याच्याकडे नेट ऍक्सेस आहे, इंग्लिश चांगल्यापैकी येते आणि कम्प्युटर हाताळता येतो, अशा व्यक्तीने जर लघुग्रह शोधण्याचा समजा जर प्रयत्न केला तर तो कसा करू शकतो हे आम्हाला थोडं समजून सांगा.
0: खूप चांगला प्रश्न विचारला आणि तुम्ही एक आत्ता मुद्दा मांडला त्याच्यावरून लक्षात आलं की त्याला सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाहीये आणि त्याला इंग्लिश येतंय किंवा नाहीये. तर ह्याच्यावरून एक मुद्दा मी थोडासा ऍड करू इच्छितो की नासाचे झुनिवर्सचे काही प्रोजेक्ट हे आम्ही आता मराठी आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायला घेतलेले.
1: अरे वा.
0: सो नासाचा बस चेसर नावाचा जो प्रोग्राम आहे हा मी स्वतः हिंदीमध्ये त्याला ट्रान्सलेट केलेला आहे आणि हा नासाचा पहिला प्रोग्राम आहे जो हिंदी लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे आणि आता तो आम्ही मराठीमध्येही करायला घेतलेला आहे. सो सिटीजन सायन्सची ही एक खासियत आहे की तुम्हाला आता ह्याच्या पुढे कदाचित लँग्वेजचा बॅरियर असणार नाही, तुम्ही तो मराठीमध्ये करू शकता, कारण आमचा मूळ उद्देश आहे तो डेटा अनालिसिस करणं, त्याच्यात लँग्वेजची अडचण आली नाही पाहिजे. तो डेटा एवढा आहे तो अनालिसिस करणं, त्याच्यातनं काही आपल्याला काही फ्रुटफुल मिळतंय का हे चेक करणं हा मूळ उद्देश आहे. आता ह्याच्यामध्ये एखादी व्यक्ती आहे जिला ॲस्ट्रॉइड सर्चमध्ये इंटरेस्ट आहे, तर झुनिवर्सवरती एक प्रोग्राम आहे ज्याचा ॲक्टिव्ह ॲस्ट्रॉइड नावाचा एक कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव रजिस्टर करावं आणि तिथे खूप सोप्या पद्धतीने मेन्शन केलेलं असतं की हा फोटो आहे, या फोटोमध्ये हा डॉट आहे, हा डॉट तुम्हाला दिसतोय का, दिसतोय तर हो म्हणा, नाही दिसत तर नाही म्हणा, इतक्या सोप्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी सायन्सच्या बॅकग्राऊंडची पण गरज नाही आहे, पण तुम्ही अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे तुम्ही विज्ञानात काम करताय आणि ह्याला खूप महत्व आहे. जो दुसरा प्रोग्राम आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेनचा, त्याच्यासाठी त्यांचे दर महिन्याला कॅम्पेन्स निघतात.

0: साधारणतः 100 ते 250 त्याच्यामध्ये टीम सहभागी होतात दर महिन्याला, आणि प्रत्येक महिन्याला 30 इमेजेस दिल्या जातात. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती डेटा आहे हा, आणि हा गेली मला वाटतं 10 वर्ष तरी चालू आहे कमीत कमी कार्यक्रम. आणि तो डेटासाठी तुम्हाला एक सॉफ्टवेअर पण टेस्ट प्रोव्हाइड करतात, त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन त्याचं बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, तेही अवेलेबल आहे. कारण एक सॉफ्टवेअर चालवायचं म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं एक बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, पण त्यासाठी तुम्हाला इंग्लिश यावं अशी काही गरज नाही आहे. ते ट्रेनिंग बेसिक घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यात जाऊन तो डेटा टाकून अनालिसिस करू शकता. आणि ऍक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये एक विद्यार्थी तर 6वीतला आहे जो बंगालमधून आहे, आणि त्याने देखील ॲस्ट्रॉइड शोधण्यात आम्हाला खूप मदत केलेली.
1: अरे वा. श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय हे आज आपण आपल्या कार्यक्रमात समजून घेतलं. आपण पृथ्वी तलावर राहतो आणि आपल्या दृष्टीने ह्या लघुग्रहांचं काय महत्व आहे, यांचा अभ्यास करणं का महत्वाचं आहे हे सुद्धा समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न केला. पण सरांच्या बोलण्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हे काही खूप छोटं काम नाही, खूप अवाढव्य हे काम आहे. आणि यामध्ये जितके जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील तितका जास्तीत जास्त चांगला रिझल्ट या कामाला येऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने मी सरांना विनंती करतो, सर शाळेतील विद्यार्थी असतील किंवा खगोलशास्त्रामध्ये अभ्यास करणारे हौशी व्यक्ती असतील, अशा व्यक्तींना आपण काय सांगू इच्छिता?
0: मला असं वाटतं की खगोलशास्त्र हा एक असा विषय आहे की जिथे हौशी खगोलशास्त्राला खरं तर कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही आहे, त्याला फक्त आवड असणं महत्वाचं आहे की तुम्हाला या क्षेत्रात काही करायचं आहे आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये करू शकता. आणि आता जग एवढं पुढे गेलेलं आहे, आपली तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की आधी पूर्वीसारखे बॅरियर्स आता राहिलेले नाही आहेत. कोणी बायोलॉजीतला एखादी व्यक्ती असेल ज्याला जीवशास्त्रात काम करण्याची इच्छा आहे तो जीवशास्त्रात करू शकतो, जीवशास्त्रातही भरपूर सिटीजन सायन्स प्रोग्राम अवेलेबल आहेत. एखाद्याला खगोलशास्त्रात करायचं त्यात करू शकतो, एखादा फिजिक्समध्ये आहे भौतिकशास्त्र आहे, किंवा एखाद्याला ओशन टेक्नॉलॉजी आहे. आता अनेक क्षेत्रातले लोक त्यांना ह्याचं महत्व पडतं आहे की अरे हे सिटीजन सायन्स नावाचा जो प्रकार आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि असं नाही आहे की ह्याचे काही क्रेडिट्स नाही आहेत, ह्याचे खूप क्रेडिट्स आहेत. म्हणजे जर तुम्ही आज बघितलं तर काही ग्रह म्हणजे आपल्या सौर्यमालेच्या पलीकडचेही काही ग्रह हे हौशी खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेले आहेत, प्रोफेशनल सायंटिस्टने ते शोधलेलेच नाही आहेत. त्यामुळे आपण एक थोडासा आढावा घेतला तर आपल्याला कळेल की ह्याचं महत्व खूप आहे, फक्त तुम्हाला इच्छा हवी आणि थोडी मेहनत करायची तयारी हवी, क्रेडिट्स तर मिळतातच.
1: सर आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने लघुग्रहांवर हा जो काही अभ्यास चालू आहे तो समजून सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर मला इथे बोलवल्याबद्दल.
2: सायन्स कॉर्नर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: बालविवाह एक सामाजिक समस्या, तिचं आजचं वास्तव, कारण, परिणाम, उपाय योजना आणि कायदे याविषयी सांगत आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी.
4: गेल्या वर्षीचा जो 20% जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले. म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक अवेअर झाले. जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो या विषयावर गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये, ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू.
3: अवश्य ऐका बालविवाह वर्तमानातील वास्तव, सोमवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या ऍपवर सुद्धा.
5: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
6: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
5: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
6: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
5: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स ह्या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 वाजता नारळ लागवड आणि उत्पादन वाढीसाठी योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शैलेंद्र खिल्लारे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे, संगीत दिलं आहे.

0: श्रोते हो, स्वरांजली हसुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझा कया तुझी फुले.
2: श्रोते हो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC CSC 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
3: आपण ग्रामीण भागामधून आलोय हे एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झामकडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
2: तेव्हा अवश्य ऐका, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
4: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 11:05 ते 12:00.
0: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
4: सहज संवाद,
5: सहज संवाद.
4: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला 12:00 अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात. शांततेचा शोध.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातल्या 51,000 अधिक युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप. राज्यातल्या सुमारे 1200 जणांना लाभ. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पायउतार. आणि जपानमध्ये आशियाई स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. देशातल्या युवकांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती कौशल्य शिकवणं आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात त्यांनी 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार युवांचं शिक्षण आणि कौशल्यातही बदल व्हावेत असा प्रयत्न सरकार करत आहे. खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जवळपास 1,00,000 रुपयांच्या तरतुदीसह सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेद्वारे साधारण 2 कोटी युवांना रोजगार मिळण्यात मदत होईल अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या काही वर्षात जवळपास 40 देशांबरोबर भारतानं मुक्त व्यापार करार केले असून त्यामुळे देशातल्या युवकांसाठी संधींची नवी दारं खुली होत आहेत असं त्यांनी सांगितलं. भारताच्या युवा शक्तीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत. भारतातल्या स्टार्टअप्सची कहाणी आता फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: आज करीब आधे रेकॉग्नाइज स्टार्टअप टीयर 2 और टीयर 3 शहरों में है. यानी आज गांव कस्बे और छोटे शहर का युवा भी भारत की नई इकॉनॉमी में अपनी भूमिका बड़ी बना रहा.
1: देशात विविध 45 ठिकाणी आज रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाण्यात, नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. या 4 शहरांमध्ये मिळून एकंदर 1,186 नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे.
0: राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे. दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपग्रहाच्या माध्यमातून विमा संरक्षणाबाबतची बाब तातडीनं केंद्र सरकारच्या निदर्शनाला आणून दिली जाईल असं ते म्हणाले. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक आणि अचूकपणे तातडीनं पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता प्रशासनानं घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. चारा आणि पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करावं असंही भरणे यांनी सांगितलं. कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता होताच टप्प्याटप्प्यानं कर्जमाफी देण्यात येईल. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज उपलब्ध करून द्यावे तसंच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यात सध्या विजेचा तुटवडा नाही त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात लोडशेडिंग होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी दिलं. हिंगोली जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त गावांची समाज माध्यमावर जाहीर झालेली यादी बनावट असून शेतकरी आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या पिकांची आणि पर्जन्यमानाची वस्तुस्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळाबाबत शासन स्तरावरून निर्णय झाल्यानंतर संबंधित यादी आणि आदेश अधिकृत माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येईल असं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि इतर 7 जणांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरून पायउतार होण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. त्यानंतर त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. संचालक पदाच्या 10

वर्षांच्या कालमर्यादेचं उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं हे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बँकेच्या एका भागधारकानं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई झाली. गेल्या वर्षी मंजूर झालेल्या बँकिंग कायद्यात संचालकांना कमाल 10 वर्षांची कालमर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार कारवाई करण्यासाठी सहकार विभागानं सहकार आयुक्तांना पत्र पाठवलं होतं. तरीही निर्देशांचं पालन न झाल्यानं भागधारकानं न्यायालयात धाव घेतली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज गौरी विसर्जन. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवड्याभरात 2,500 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या मुदगाव इथं असणाऱ्या श्री ज्योतिर्लिंग गणेशोत्सव मंडळानं यंदा डॉल्बीच्या खर्चातून जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट वाटप करण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेचे सचिव विश्वजित कोवासे यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्या आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा विषारी सापानं दंशामुळे मृत्यू झाल्यानंतर महिनाभरापासून ते फरार होते. त्यांना न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार माधवराव कोवासे, सचिव विश्वजित कोवासे, मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री चिलंबार आणि अधीक्षक भास्कर भोयर यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर प्रशांत ताटपल्लीवार आणि भास्कर भोयर यांना अटक झाली होती, तर उर्वरित तिघ फरार होते. सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर राहून ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ कारखान्याला ऊस पुरवठा करतात या आधारावर सभासदत्व देता येणार नाही असं साखर आयुक्तालयानं स्पष्ट केलं आहे. सहकारी साखर कारखान्याचे सभासद संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले रहिवासी असणं बंधनकारक आहे असे स्पष्ट निर्देश साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे दिले आहेत. रेल्वे मंत्रालयानं मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातल्या 7 रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यासाठी सुमारे 200 कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद करायला मंजुरी दिली आहे. मोहोळ, मुंडेवाडी, बाळे, सोलापूर, होडगी जंक्शन, होडगी ए केबिन, शहाबाद आणि वाडी जंक्शन इथं इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात सेवा संकल्प अभियानाची आज सुरुवात झाली. यात वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी तसंच बाईक रॅलीद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. जपानच्या मिझुहो पार्क अॅथलेटिक स्टेडियम इथं आज 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं. जपानचे सम्राट नारुहितो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भारताच्या 501 सदस्यीय पथकाचं नेतृत्व दोनदा ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालणारी मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. या स्पर्धेतले काही सामने याआधीच सुरू झाले असून भारताच्या महिला क्रिकेट संघानं जपानवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे. तर आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच होत असलेल्या टेकबॉल खेळात भारताच्या क्विम्सी डिसोझा हिला इंडोनेशियाच्या खेळाडूविरोधात पराभव पत्करावा लागल्यानं आता कांस्य पदकासाठी तिचा सामना उद्या जपानच्या युइना साकामोटो हिच्याबरोबर होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर टोलनाक्यावर 1,13,00,000 रुपयांचा गुटखा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. मध्य प्रदेशातून हा गुटखा आणला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. नैऋत्य मान्सूननं दक्षिण राजस्थानच्या काही भागातून माघार घेतल्याचं भारतीय हवामान विभागानं कळवलं आहे. येत्या 3-4 दिवसात राजस्थानच्या इतर भागातून तसंच

पंजाब, सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागातून मान्सूननं माघार घेण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यातून 5 ऑक्टोबरपासून मान्सूनची माघारी सुरू होईल असा अंदाज आहे. 4 जूनपासून आजपर्यंत देशात सरासरीपेक्षा 15% कमी पाऊस पडला. एल निनोच्या प्रभावामुळे एकूण पर्जन्यमानात घट झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरातल्या 51,000 अधिक युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्त पत्रांचं वाटप. राज्यातल्या सुमारे 1200 जणांना लाभ. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पायउतार. आणि जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, पुढील कार्यक्रम वृत्तविशेष ठीक 7:15. श्रोते हो, 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्वाचं योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीच्या गौरवगाथा गिरीश घाटे लिखित महाभूषण या मालिकेत आपण ऐकणार आहोत. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात दिनांक 25 मार्च 2026 पासून दररोज सकाळी 7 वाजता आणि याचं पुनःप्रसारण दुपारी 1:55 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात गिरीश घाटे लिखित मालिका महाभूषण.
2: रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार या विषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ टू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, मात्र ज्या गतीनं आणि शक्तीनं या देशाची प्रगती व्हायला हवी होती त्या गतीनं ती झाली नाही। नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्र हातात घेतल्यानंतर या देशात खऱ्या अर्थानं प्रगतीला आणि चांगल्या जीवनाला सुरुवात झाली। ही प्रगती समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवावी यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं अनेक आघाड्यांवर कार्य सुरू केलं आहे, त्याची दृश्यफळं आज आपण सर्वत्र पाहत आहोत। येत्या काही वर्षात ही प्रगती समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचावी आणि 2047 मध्ये भारत एक विकसित आणि आत्मनिर्भर देश व्हावा यासाठी अनेक पावलं टाकली जात आहेत। या सर्व प्रयत्नांविषयी आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत। श्रोते हो, भारताला 2047 पर्यंत विकसित आणि नवा भारत घडवण्याचं धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलं आहे, त्यासाठी विविध योजना आणि धोरणं अवलंबण्यात येत आहेत। याचाच एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास साधणं। त्यादृष्टीनं गेल्या काही वर्षात अनेक महत्वपूर्ण पावलं टाकण्यात आली आहेत। त्यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ लेखक आणि विश्लेषक डॉक्टर पंकज जगन्नाथ जयस्वाल।
1: विकसित भारत म्हणजे नुसता आर्थिक जीडीपी वाढवणे नसून देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा सर्वसमावेशक विकास व्हावा हा त्याचा मागचा उद्देश आहे, ज्याला आपण अंत्योदय म्हणतो। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्रावर आधारित मोदी सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना आखल्यात आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न केले जातात। जसं प्रधानमंत्री जनधन योजना, म्हणजे एकेकाळ असा होता की करोडो लोकांची बँकेत खातीच नव्हती, त्यामुळे खाती नसल्यामुळे त्यांना डिजिटल वर्ल्ड बँकिंग प्रणालीशी जोडले गेल्या नसल्यामुळे त्यांचा विकास होत नव्हता। आज करोडो जे काही गरीब आहे ते बँकिंग प्रणालीशी जोडले गेल्यामुळे त्यांना थेट लाभ हस्तांतरण, ज्याला म्हणतो आपण डीबीटी स्कीम, त्याच्यामुळे सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा जो काही पैसा आहे त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होतो, त्यामुळे भ्रष्टाचार हा पूर्णपणे बंद झाला असून पैशांची 100% रक्कम ही पारदर्शक पद्धतीने गरिबांच्या खात्यामध्ये जाते। नंतर गरिबी निर्मूलन आणि अन्न सुरक्षा यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, पीएम स्वनिधी योजना, ज्याच्याद्वारे रस्त्यावरील फेरीवाले असू द्या, छोटे व्यावसायिक असू द्या, पथविक्रेते असू द्या, यांना विनातारण सुलभ कर्ज उपलब्ध करून त्यांना सन्मानाने जगण्याचे आणि व्यवसाय वाढवण्यासाठी साधन दिले गेले। नंतर प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, डिजिटल क्रांती, UPI, पीएम गतिशक्ती योजना, याद्वारे गावामध्ये कसा विकास पोहोचवता येईल, शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसा विकास पोहोचवता येईल त्याला सुद्धा याच्यामध्ये कसं सामील करून घेता येईल, जेणेकरून हा जो विकास आहे फक्त कागदावर नव्हे तर प्रत्येक नागरिकाच्या जीवनात समृद्धी आणणे आणि हाच 2047 विकसित भारताचा खरा पाया ठरणार आहे। त्या दृष्टीने मोदी सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना धोरणं आणत आहे आणि त्याच्यावरती काम करत आहे।
0: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी गरीब कल्याणला कायम प्राधान्य दिलं, त्याचे दृश्य परिणाम आज दिसून येत आहेत। या कार्यात आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आणि भविष्यातील कार्याचा आढावा घेताना डॉक्टर जयस्वाल यांनी सांगितलं,
1: भारतातील गरिबांचे जीवनमान उंचावणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या मूलभूत गरजा भागवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे मुख्य धोरण राहिले आहे। म्हणजेच गरीब कल्याण हा एक नुसता नारा नसून धोरणात्मक निर्णयांचा मुख्य आधार बनला आहे, ज्याच्याद्वारे अत्यंत सकारात्मक आणि दृश्य परिणाम आज आपल्याला संपूर्ण देशात बघायला मिळत आहे। मग कुठल्या कुठल्या उपाययोजना ज्यांच्यामुळे गरिबांच्या जीवनात बदल होतोय, त्यातलं जर आपण बघितलं तर अन्नधान्य योजना, ज्याच्यामध्ये 80 कोटीहून अधिक देशवासियांना दरमहा मोफत अन्नधान्य दिलं जात आहे, कोरोना काळातही याचा खूप आपल्याला फायदा बघायला मिळाला। नंतर 53 कोटीहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली, ज्याच्यामुळे सरकारी योजनांचा डायरेक्ट पैसा भ्रष्टाचार न होता गरिबांच्या अकाउंट्समध्ये जमा झालेत। 4 कोटीहून अधिक मोफत घरे देण्यात आली, नंतर 10 कोटीच्या वरती गॅस कनेक्शन देण्यात आलेत आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी 25 कोटीहून अधिक लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले आहेत। यामुळे काय झालं, या सर्व जे काही स्वयंरोजगार

0: आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सुद्धा या वेगवेगळ्या योजनांचा उपयोग केला गेला, जेणेकरून आपला गावातला जो काही गरीब आहे तो फक्त अन्नधान्यावरतीच डिपेंड न राहता त्याचा स्वयंरोजगार आणि स्वावलंबी होण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक एक टप्प्याद्वारे सरकार पुढे जात आहे आणि लोकांच्या जीवनात बदल आणतंय. म्हणजे फक्त योजनांची घोषणा नाही तर कागदावरून थेट जमिनीवरती वेगवेगळ्या स्तरावरती कसं गरिबांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि हे जीवन बदलणे आणि गरीब कल्याण करणे हाच खरा विजय असणार आहे 2047 विकसित भारताचा.
1: श्रोते हो, विकसित भारतासाठी सुदृढ भारताची गरज आहे. यात प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात सर्व भारतीयांना सुलभ रीतीनं आणि परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न झाले. यात महिला आणि बालकांच्या आरोग्याचा मुद्दाही महत्वाचा ठरला. या क्षेत्रात केलेल्या कार्याविषयी डॉक्टर पंकज जयस्वाल म्हणाले,
0: निरोगी नागरिक हाच समृद्ध राष्ट्राचा खरा पाया असतो आणि ही संकल्पना घेऊनच नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आणला आहे. महागड्या उपचारांमुळे गरिबांचे होणारे हाल आणि माता बालकांच्या आरोग्याला बळकटी देणे या सर्व धोरणांचा मुख्य उद्देश आहे. जसं आयुष्यमान भारत योजना, आज गरीब असू दे मध्यमवर्गीय असू द्या 5 लाखांपर्यंत खासगी किंवा सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेऊ शकल्यामुळे जवळपास 12 कोटीहून अधिक गरीब आणि वंचितांना त्याचा लाभ मिळाला आहे. म्हणजे जवळपास 50 कोटी लाभार्थी आतापर्यंत आहेत आणि आयुष्यमान कार्ड 43 कोटीहून अधिक लोकांचं तयार झालेलं आहे. त्यामुळे 70 वर्षापेक्षा अधिक वयोवृद्ध असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आयुष्यमान शुभांग किंवा आयुष्यमान वय वंदना कार्डाद्वारे मोफत उपचार दिला जातोय. तसंच भारतीय जन औषधी योजना, याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर जी काही ब्रँडेड औषधी असतात ती खूप महाग असतात, ती मध्यमवर्गीय असू द्या गरिबांना विकत घेणं शक्य नसतं आणि त्यामुळे भारत सरकारने 20,000 हून अधिक जन औषधी केंद्र पूर्ण भारतभर सुरू केली आहेत, जिथे जेनेरिक औषधं 50 ते 90% स्वस्त दराने मिळतात आणि ती पण गुणवत्तेची असतात आणि यामुळे जवळपास 37,000 कोटी रुपये गरीब भारतीयांचे आज वाचलेत. तसंच आयुष्यमान आरोग्य मंदिर, गावोगावी जवळपास 1,85,000 जी काही प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र होती त्यांना आरोग्य मंदिरात बदल करण्यात आला आहे. त्याद्वारे वेगवेगळ्या आजारांवरती उपचार, त्याची चाचपणी, उपचार करून तपासणी करून त्याच्यावरती योग्य ट्रीटमेंट दिली जात आहे. माता आणि बाल आरोग्यासाठी सुद्धा सरकारने पोषण अभियान आणि मिशन इंद्रधनुष्य द्वारा माता आणि पुत्र म्हणजे बालक दोघांचं कसं संगोपन होईल, दोघांची कशी काळजी घेतली जाईल, त्यांना योग्य आहार कसा मिळेल, त्यांचं लसीकरण कसं होईल त्याच्यावरती सुद्धा भर दिलेला आहे. आणि गरोदर मातेला सुद्धा जवळपास 6,000 रुपये तिला मदत म्हणून दिले जातात आणि त्यामुळे बाल मृत्यू दरात कमी आली आहे, घट झाली आहे आणि स्त्रियांचं आरोग्यही उत्तम राहत आहे. त्यामुळे 5 लाखांचे मोफत उपचारांचे कवच असू द्या किंवा स्वस्त औषधांची गॅरंटी असू द्या, आयुष्यमान भारताने गरिबांना जगण्याची एक नवीन आशा निर्माण केली आहे.
1: श्रोते हो, महिलांच्या शारीरिक आरोग्याच्या बरोबरीनं एक व्यक्ती म्हणून त्यांना सन्मान मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांची आर्थिक उन्नती होणंही महत्वाचं असल्याचं ओळखून गेल्या काही वर्षात अनेक योजना आणण्यात आल्या. स्वच्छ भारत अभियानापासून ते लखपती दीदी यासारख्या विविध योजनांविषयी डॉक्टर जयस्वाल यांनी सांगितलं,
0: महिलांच्या शारीरिक आरोग्याच्या बरोबरीने एक व्यक्ती म्हणून त्यांना सन्मान मिळणे सुद्धा आवश्यक आहे. भारताच्या विकासात महिलांचे स्थान केंद्रस्थानी ठेवताना सरकारचे धोरण केवळ महिलांच्या कल्याणापुरते मर्यादित न राहता आता ते महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर म्हणजे आपण त्याला म्हणतो वुमन लेड डेव्हलपमेंट यावर आधारित आहे. म्हणजेच महिलांना केवळ शारीरिक व मानसिक आरोग्यच नव्हे तर समाजात मान सन्मान, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारी योजना सरकार राबवत आहे. त्यात प्रामुख्याने स्वच्छ भारत अभियान, ज्याच्यामध्ये महिलांना एकेकाळी उघड्यावरती शौचास जावं लागायचं, त्यामुळे त्यांना ते एक अपमानास्पद वाटायचं आणि त्यांच्या जीवनात त्यांना गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागायचं. आता 11 कोटीहून अधिक शौचालयांची निर्मिती झाल्यामुळे ही जी काय कुचंबना आहे ही थांबली आहे, सुरक्षेची हमी मिळाली आहे, लज्जेचे संरक्षण झाले आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार लाखो बालकांचे व महिलांचे जीव यामुळे वाचलेत. नंतर मग प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, लाकूड किंवा कोळशाच्या चुलीवर स्वयंपाक करताना आपल्या मातृशक्तीला वेगवेगळ्या प्रकारांच्या आजारांना सामोरं जावं लागायचं आणि म्हणूनच 10 कोटीच्या वरती मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिल्यामुळे त्यांच्यासाठी हे एक आरोग्यासाठी वरदानच ठरलेलं आहे. यामुळे धूरमुक्त स्वयंपाकघर मिळालं असून त्यांच्या आरोग्यात जे येणारे वेगवेगळे धोके होते ते टाळले आहेत. नंतर मग लखपती दीदी योजना ही सुद्धा एक क्रांती घडवून आणते. 9 कोटीहून अधिक

0: महिला आज वेगवेगळ्या बचत गटांशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांचं पारिवारिक वर्षाचं जे काही कौटुंबिक उत्पन्न आहे ते 1 लाखाहून अधिक करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळं कौशल्य प्रशिक्षण देणं, जसं शेतीपूरक व्यवसाय, मशरूम उत्पादन, अन्न प्रक्रिया, हस्तकला, शिवणकाम, अशा वेगवेगळ्या कौशल्याद्वारे त्यांचं उत्पन्न कसं वाढेल त्याच्यावरती काम केलं जात आहे. या उद्दिष्टामुळे करोडो महिला, ग्रामीण महिलांना सक्षम करण्यात सरकारला यश मिळालंय. तसंच मुद्रा योजनेद्वारे सुद्धा काही तारण न ठेवता, काही हमी न देता लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना कर्ज दिलं जात आहे आणि ह्या कर्जाचा सर्वात जास्त लाभ, जवळपास 70% वरती लाभ ह्या महिला शक्तीने घेतले आहेत आणि त्यामुळे त्यांनी वेगवेगळे छोटे छोटे उद्योग उभे करून आपल्या परिवाराला, कुटुंबाला सक्षम बनवलंय. तर घरोघरी शौचालय आणि उज्ज्वला गॅसने मिळवून दिलेला सन्मान आणि लखपती दीदी योजनेने भारतीय नारीला एक सक्षम उद्योजक बनवले आहे आणि अजूनही बनवत आहे.
1: श्रोते हो, देशातील तरुण वर्गाला अधिक सशक्त करणं आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवून देण्यात आला आहे. तरुणांच्या रोजगारासाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल डॉक्टर पंकज जयस्वाल यांनी सांगितलं.
0: भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे, जिथे 65% जास्त लोकसंख्या 35 वर्षाखालील आहे आणि या प्रचंड युवा शक्तीला केवळ नोकरी शोधणारा न ठेवता त्यांना नोकरी निर्माण करणारा आणि जागतिक स्तरावरती भारताचा डंका वाजवणारा आणि सक्षम नागरिक बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आले अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. त्यात 2016 स्टार्टअप इंडिया हा एक उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा नाविन्यपूर्ण एक योजना सुरू करण्यात आली, ज्याच्याद्वारे आज भारतामध्ये 2,30,000 वेगवेगळे स्टार्टअप युवकांनी सुरुवात केली, ज्याच्यामध्ये 23 लाखापेक्षा जास्त थेट नोकऱ्यांची संधी निर्माण झाली आणि याच्यामध्ये जवळपास 48% महिला संचालक किंवा भागीदार आहेत. आणि स्टार्टअप्सला जो काही आर्थिक फंड लागतो त्यासाठी सरकारने एक कॉर्पस तयार केला, ज्याच्याद्वारे तरुणांना या स्टार्टअपमध्ये फायदा झाला आणि त्याच्याद्वारे बऱ्याचशा तरुणांनी युनिकॉर्नमध्ये आपल्या स्टार्टअप्सला पुढे विकसित केला. नंतर प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे तरुणांची व्यावसायिक कल्पना, पण त्याच्याकडे पैसा नाही, तारण ठेवण्यासाठी काही नाही, अशा युवकांना विना तारणाचं कर्जाचं वाटप करण्यात आलं. त्याच्यामध्ये 57 कोटीहून अधिक बँक खात्यांमध्ये 40 लाख कोटींपेक्षा जास्त किमतीचे कर्ज वितरित केले गेले. यातून कोट्यवधी तरुणांनी स्वतःचे छोटे व्यवसाय, उद्योग आणि दुकाने सुरू केली आणि आर्थिक स्वावलंबन साधलं आहे. क्रीडा क्षेत्रात सुद्धा क्रांती घडवण्यात आली आहे. खेलो इंडिया अभियान आणि टॉप्सद्वारे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण, आधुनिक सुविधा, आर्थिक छात्रवृत्ती त्यांना दिली गेली आहे. आज ऑलिम्पिक म्हणा किंवा पॅरा ऑलिम्पिक म्हणा, विविध जागतिक स्पर्धांमध्ये भारताचे तरुण विक्रमी सुवर्ण आणि इतर पदके जिंकून भारताचा तिरंगा डौलाने फडकवत आहेत. नंतर डिजिटल इंडिया आणि ग्लोबल टेक लीडरशिप याच्यामध्ये सुद्धा भारतीय तरुण अग्रेसर आहेत. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, AI, सेमीकंडक्टर, अंतराळ संशोधन यामध्ये सुद्धा भारतीय तरुणांनी भारताची मान प्रतिष्ठा वाढवली आहे. भारताचे तरुण आज चंद्रयान, गगनयान, इस्रो, इतर मोहिमांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये उत्तम कामगिरी करून सर्व जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत. म्हणजेच काय, तर स्टार्टअप्सच्या जोरावरती तिसरी महासत्ता, खेळाच्या मंचावरती तिरंगा, आजचा भारतीय तरुण नोकरी मागणारा नाही तर एक ग्लोबल लीडर म्हणून तयार होत आहे.
1: श्रोते हो, भारत हा विविधतेनं नटलेला असा देश आहे. या देशापुढील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडे सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं त्या दृष्टीनं केलेल्या प्रयत्नांच्या जोरावर आपण 2047 एक विकसित देश म्हणून नक्कीच नावारूपाला येणार आहोत. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन श्रद्धा वझे.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवरून.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.
0: श्रोते हो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसानवाणी हा कार्यक्रम आता ऐकूया.

0: मनवाणी या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज शनिवार आहे. आज आपल्या कार्यक्रमामध्ये कृषी संवाद अंतर्गत तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन आपण घेत असतो. तर आज कृषी संवाद या कार्यक्रमात कृषी अर्थशास्त्र याविषयी प्राध्यापक मोहनराव जाधव यांची अंजर मुजावर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज आपण ऐकूयाच, पण सुरुवातीला जाणून घेऊया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 19, 20, 21, 22 व 23 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागामध्ये 19, 20 व 21 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच 22 व 23 सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागात 19, 20 व 21 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच 22 व 23 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 23 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असून कमाल तापमान 29 ते 33 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 20 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 ते 97 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 81 ते 89 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 2 ते 7 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यासाठी व जिल्ह्यातील घाट भागासाठी 19, 20, 21 व 22 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 19, 20, 21, 22 व 23 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 19, 20 व 21 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच 22 व 23 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 23 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 31 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 21 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 87 ते 90 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 65 ते 82 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 10 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये 20 व 22 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 21 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट

0: ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 19, 20, 21, 22 व 23 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 19 व 20 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच 21, 22 व 23 सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये 19 व 20 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच 21, 22 व 23 सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 23 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 79 ते 80%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 68 ते 78%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 5 ते 8 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 18, 19 व 20 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 21 व 22 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.
2: अरे सुन तो,
3: मुझे क्या सुनाना चाहते हो, जो सुनाओ मेरी स्वतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही है.
2: अच्छा ये बात है.
3: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
2: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
4: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
2: हाँ,
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
5: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
1: मंडळी, कार्यक्रमात आता पुढे जाऊया, ऐकूया कृषी संवाद. आणि आजच्या कृषी संवाद मध्ये कृषी अर्थशास्त्र या विषयी प्राध्यापक मोहनराव जाधव यांची अंजर मुजावर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया. हा या मुलाखतीचा भाग पहिला.
6: श्रोतेहो नमस्कार. किसानवाणी या कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. किसानवाणी या कार्यक्रमाअंतर्गत कृषी संवादमध्ये शेतीतील तज्ज्ञांना भेटत असतो. तसंच आजही आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉ मोहनराव जाधव, कृषी अर्थशास्त्राचे प्राध्यापक. ते आपल्याला कृषी अर्थशास्त्र, शेतीचं अर्थकारण, यातून शेतकऱ्यांनी आपला फायदा कसा बघावा किंवा शेतीचं अर्थकारण कसं समजून घ्यायला हवं याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. सर, सगळ्यात आधी तुमचं कार्यक्रमात स्वागत.
7: सर्वांना नमस्ते.
6: तर सगळ्यात आधी कृषी अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात त्याचं काय महत्व आहे?
7: सर्वात महत्वाचा प्रश्न आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र म्हणजे शेतीविषयी जे विस्तृतपणे शेतीचे जे अर्थशास्त्र असतं ते व्यवस्थितरित्या पृथक्करण करणे आणि पृथक्करणातून येणारे जे निष्कर्ष आहेत ते शेतकऱ्यांना पोहोचवण्याचं महत्वाचं काम कृषी अर्थशास्त्र करत असतं. या कृषी अर्थशास्त्राचा शेतकऱ्यांना अत्यंत महत्वाचा फायदा होतो. मग त्यामध्ये तुम्ही शेती करत असताना शेतीचा बाजारभाव, शेतीसाठी येणारा उत्पादन खर्च, शेतीसाठी येणारे कर्ज पुरवठा योजना, शेतीसाठी बाजारभाव, बाजार कमिट्या यांचा अभ्यास करून शेतकऱ्यांना महत्वाची माहिती अर्थशास्त्र या विषयाद्वारे दिली जाते.
6: सर, मला सांगा, शेती करताना उत्पादन खर्चाचा अचूक अंदाज येणं

0: शेतकऱ्यांसाठी का महत्वाचं आहे?
1: सध्या सर्व शेतकरी म्हणत आहेत की शेती परवडत नाही.
0: खरं आहे.
1: त्यासाठी शेतीचा उत्पादन खर्च काढणे अत्यंत महत्वाचं आहे. उत्पादन खर्च काढत असताना कृषी अर्थशास्त्राद्वारे अगदी व्यवस्थितरित्या काढून तो आपण राज्य सरकार व केंद्र सरकार या दोन्ही सरकारना पुरवत असतो. मग शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत असतो. त्यासाठी शेतकऱ्याने त्या शेतीवर केलेल्या खर्च हा पूर्णपणे जर लिहून ठेवला तर त्या शेतकऱ्याला शेतीचा उत्पादन खर्च काढत असताना अगदी पद्धतशीरपणे काढता येतो आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना शेतात घेतलेल्या पिकापासून किती फायदा झाला हे बघता येतं. म्हणून शेतकऱ्यानं नेहमी आपल्या शेतावर केलेल्या खर्चाची आकडेवारी नेहमी उत्पादन खर्च काढण्यासाठी लिहून ठेवली असेल तर अत्यंत महत्वाचे असते. उत्पादन खर्च हा चार प्रकारे काढला जातो. त्यामध्ये खर्च अ, खर्च ब आणि खर्च क, आणि त्यापासून खर्च क वर मिळालेला नफा याद्वारे आपण उत्पादन खर्च काढतो.
0: म्हणजे सुरुवातीच्या मशागतीपासून शेतमाल स्थानिक बाजारपेठेत विक्री करून पैसा हातात येईपर्यंत सगळ्या नोंदी ठेवणं खूप महत्वाचं आहे.
1: मागील पिकावर झालेल्या खर्चाचा विचार करून त्या नोंदी पाहून पुढील पिकावरसाठी आपण किती खर्च करणार आहे की हे पाहणं अत्यंत गरजेचं असतं.
0: बरोबर. सर, एखादं पीक घेण्यापूर्वी बाजारभावाचा अभ्यास करणं किंवा मागणीचा अभ्यास करणं आणि एकूण उत्पादन खर्चाचा विचार, ह्या गोष्टींचा विचार शेतकऱ्यांना कसा करायला हवा किंवा याचा ताळमेळ कसा घालायचा?
1: बाजारामध्ये काय असतं, मागणी आणि पुरवठा हे दोन्ही गोष्टी जर एकत्रितरित्या व्यवस्थित आल्या तरच तो शेतकऱ्याला भाव व्यवस्थित मिळतो. त्यासाठी शेतकऱ्याने नेहमी आपण आलेला उत्पादन खर्च आणि असलेली मागणी याचा विचार करूनच आपल्या शेतामध्ये हंगामानुसार पिकं घेणं अत्यंत गरजेचं असतं.
0: बरोबर. शेतमालाला योग्य भाव मिळवण्यासाठी सगळेच जण धडपडत असतात. मग यासाठी आपला माल जेव्हा तयार होतो तेव्हा बाजारपेठेची निवड करताना आपण कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत?
1: शेतमाल हा जवळजवळ चार प्रकारचा असतो. त्यामध्ये नाशवंत वस्तू असते किंवा भाजीपाला सारखे पिके असतात ते नाशवंत असतात.
0: बरोबर.
1: काही फळ पिके असतात ते कमी कालावधीमध्ये स्पॉयलेज होण्याची शक्यता असते.
0: बरोबर.
1: असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये जर नाशवंत पिके असेल तर जवळची बाजारपेठ निवडणं अत्यंत गरजेचं असतं. आणि जर फळ पिकासारखे पीक असेल तर जी चांगली मेट्रो सिटीतल्या बाजार व्यवस्था आहेत त्या ठिकाणी आपला माल नेणं अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी शेतकऱ्यांना बाजार निवडताना जवळची बाजारपेठ, दूरची बाजारपेठ व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या तिन्ही बाजारपेठेचा विचार करून आपला माल कोणत्या बाजारपेठेमध्ये विकला पाहिजे, क्रायटेरिया दिलेले आहेत त्या पद्धतीनं त्याचं हार्वेस्टिंग करून तो माल त्या वेळेत पोहोचवणं अत्यंत गरजेचं असतं. आणि त्यासाठी ते शेतकऱ्यांना प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे.
0: म्हणजे थोडक्यात मालाची टिकवण क्षमता लक्षात
1: घेऊन, मालाची टिकवण क्षमता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तो माल किती कालावधीमध्ये पोहोचला पाहिजे त्यानुसार हार्वेस्टिंग केलं पाहिजे आणि त्या मालाला त्या ठिकाणी
0: बाजारपेठ मिळवून दिली पाहिजे. बरोबर. स्थानिक बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि थेट ग्राहकांना विक्री हे तीन पर्याय आपण जाणतो. मग यापैकी कोणत्या पद्धतीचा शेतकऱ्यांना जास्त फायदा होऊ शकतो, काय वाटते तुम्हाला?
1: बाजारपेठेमध्ये जर विचार केला तर आपल्याला तीन चार बाजारपेठा उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये नेऊन होलसेलरद्वारे, होलसेलरच्या मार्फत म्हणजे गाहूक विक्रेत्याच्या मार्फत माल विक्री करता येतो.
0: बरोबर.
1: तसंच स्थानिक बाजारपेठेमध्ये जे आपण म्हणतो ट्रेडर्स, जे ट्रेडर्स असतात त्यांच्या मार्फत माल विकला जातो किंवा स्थानिक बाजारामध्ये विकला जातो. तसेच शेतकऱ्याला डायरेक्ट ग्राहकापर्यंत माल पोहोचवता येतो अशा काही नवीन सिस्टीम्स तयार झालेल्या आहेत त्यातून आपला माल पोहोचवता येतो. ह्यामध्ये सगळ्यात शेतकरी आता सध्याच्या कालावधीमध्ये काय करतोय की आपला माल आपल्याला विकायला जमत नाही कारण तो मोठ्या प्रमाणात माल असतो आणि तो माल शेतकरी घाऊक बाजारपेठ म्हणजे बाजार समितीमध्ये नेतो आणि खुल्या विक्रीद्वारे तो विक्रीचा मार्ग पसंत करतो.
0: बरोबर.
1: परंतु शेतकऱ्यानं जर आज असे व्यवस्था निर्माण केली की आपला माल आपण विकण्यासाठी स्थानिक बाजारपेठेमध्ये किंवा डायरेक्ट ग्राहक, उत्पादक ते ग्राहक ही जर चेन वापरली किंवा साखळी वापरली तर शेतकऱ्याला त्या मालाला चांगला

0: उत्पादनाच्या द्वारे खर्च मिळू शकतो बाजारपेठेमधून.
1: बरोबर. शेतमाल विक्रीमध्ये आपण सांगितलं की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतमाल शेतकरी विक्री करतात, मग शेतमाल विक्रीमध्ये दलाल आणि मध्यस्थांची भूमिका नेमकी काय असते आणि त्याचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कितपत परिणाम होतो?
0: बरेच शेतकरी आपला शेतमाल हा बाजार समितीमध्ये नेऊन विक्री करतात. बाजार समितीमध्ये गेलो त्या ठिकाणी आपण विक्री साखळी निर्माण केलेली असते. विक्री साखळीमध्ये सर्वात महत्वाचा जो मध्यस्थी असतो तो दलाल असतो. हा दलाल काय करतो की विक्री बाजार समितीमध्ये त्या शेतकऱ्याकडून माल घेतो आणि त्या मालाचा लिलावा वेगवेगळ्या दलालामार्फत करत असतो.
1: बरोबर.
0: मग ते दलाल असतात ते काय करतात की आलेल्या मालाची विक्री हे त्या
1: प्रतवारीनुसार
0: न करता एकत्रितरित्या केली जाते आणि त्यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. दलाल

0: करतात की आलेल्या मालाची विक्री हे त्यात
1: प्रतवारीनुसार
0: न करता एकत्रितरित्या केली जाते आणि त्यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. दलाल हा सर्व आपला फायदा पाहतो, शेतकऱ्याचा फायदा न पाहता तो आपला फायदा कसा होईल हा पाहत असतो. त्यामुळे शेतकऱ्यानं जर आपला माल व्यवस्थितरित्या दलालापर्यंत जर पोहोचवला आणि त्याची जर प्रतवारी असेल तर ते नंबर एकचा माल, नंबर दोनचा माल, नंबर तीनचा माल, मालाच्या प्रतवारीनुसार तो दलाल विक्री करेल आणि त्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल असं या बाजार समितीमध्ये जर आपला माल पोहोचला तर शेतकऱ्यांना नक्की फायदा होऊ शकतो.
1: खरंय सर, मला हे तर तुम्ही सांगितलं कृषी उत्पन्न बाजार समितीबद्दल. शेतकऱ्यांना अनेक पर्याय आहेत आपला माल विकण्यासाठी, मग शेतकऱ्यांनी आपला माल थेट व्यापारी, प्रक्रिया उद्योग किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी काय पर्याय वापरायला हवेत?
0: महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जर आपल्याला प्रक्रिया उद्योगाला माल पोहोचवायचा असेल तर कंटिन्युअस म्हणजे सतत जी चेन लागते त्या प्रमाणात आपल्याकडे शेतकरी माल देऊ शकत नाही.
1: बरोबर.
0: जर प्रोसेसिंग इंडस्ट्रीला हा माल हा त्याच्या प्रमाणात लागतो आणि तो मिळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला फायदा मिळू शकतो, परंतु त्यांचा हा जो दर ठरलेला असतो तो हा ज्या वेळेला ते प्रोसेसिंग इंडस्ट्रीला पोच करणार आहे त्या पहिल्या ह्याच्यामध्ये त्याचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे साईन झालेला असतो, करार झालेला असतो की या मालाची किंमत हे इतकी मिळेल आणि त्याचा पुरवठा हा वर्षभर झाला पाहिजे किंवा सतत झाला पाहिजे असं त्या प्रोसेसिंग प्रक्रिया उद्योगवाल्यांचं म्हणणं असतं. त्यानुसार शेतकऱ्याला जर परवडत असेल किंवा शेतकऱ्याला त्याला माल द्यायचा असेल तर जे करार केलेला आहे त्या करारामध्येच त्याचा वर्षभर पुरवठा होणं अत्यंत गरजेचं असतं. त्या दृष्टीनं तो माल शेतकऱ्यानं त्या ठिकाणी विक्री केली तर शेतकऱ्याला नक्कीच फायदा होऊ शकतो, कारण सततचा पुरवठा आणि त्याला लागणाऱ्या मालाचं जे पुरवठा असतो त्यामधून मिळणारा फायदा हा शेतकऱ्याला नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना हा एक पर्याय अत्यंत चांगला आहे.
1: याच संदर्भात ई नाम, ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध आहेत, डिजिटल प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत, मग यांचा आपला शेतमाल विक्रीसाठी कितपत फायदा होऊ शकतो किंवा यांचा उपयोग आपण कसं करू शकतो?
0: आजच्या आपण जर पाहिलं तर डिजिटल मार्केटिंग हे सर्वात महत्वाचं मार्केटिंग होऊन बसलेलं आहे. आपलाही शेतमाल डिजिटल मार्केटिंग मधून जाईल याची शेतकऱ्यांनी काळजी घेतलेली आहे, घेत आहेत आणि करतही आहेत. बरेच शेतकरी आज अमेझॉन सारख्या याच्यामध्ये आपला माल कसा जाईल आणि अमेझॉन मार्फत डिजिटल प्लॅटफॉर्मवर कसा जाईल हे पाहत आहेत. तसंच शेतकऱ्यांना काही डिजिटल प्लॅटफॉर्म निर्माण करून स्वतःचा माल जर डिजिटल प्लॅटफॉर्ममधून निरनिराळे मार्केट आहेत, समजा बॉम्बे मार्केट आहे, पुणे मार्केट आहे, नागपूर मार्केट आहे, हैदराबाद मार्केट आहे, जे जवळची मार्केट आहे त्या मार्केटमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवरून जर मार्केटिंग केलं तर नक्कीच फायदा होऊ शकतो. हे डिजिटल मार्केटिंग अत्यंत महत्वाचं मार्केटिंग सध्याच्या घडीला आहे. ती साखळी टिकवणं आणि ती साखळी व्यवस्थित टिकून आपल्याला कसा फायदा होईल हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे.
1: खरंय. या संदर्भात शेतमालाचं ग्रेडिंग, प्रतवारी आणि पॅकिंग तसंच ब्रँडिंग हे सगळं केल्यामुळे बाजारभावात काय फरक पडतो का?
0: अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, कारण शेतकऱ्यानं मार्केटिंग म्हणजे बाजार व्यवस्थेमध्ये ह्या सर्वात महत्वाच्या चार गोष्टी आहेत. असेंबलिंग करणे म्हणजे माल एकत्रित गोळा करणे, ग्रेडिंग करणे म्हणजे प्रतवारी करणे, स्टोरेज करणे म्हणजे साठवणूक करणे आणि वाहतूक व्यवस्था म्हणजे ट्रान्सपोर्ट. ह्या चार गोष्टी बाजारासाठी अत्यंत महत्वाच्या असतात.
1: बरोबर.
0: ज्या वेळेला माल बाजारात जायचा असतो तो असेंबलिंग करावं लागतं, म्हणजे वेगवेगळ्या शेतात जर असेल, अनेकाच्या शेतात असेल आणि एकत्र करून एकत्रितरित्या विकायचं असेल अशा वेळी असेंबलिंग करताना, माल एकत्रितरित्या करताना मालाचं पॅकिंग, मालाची गुणवत्ता, मालाचं ब्रँडिंग हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि त्यासाठी शेतकरी आत्ता सध्या बरेच फळपिकामध्ये चांगले सुधारलेले आहेत, करत आहेत, परंतु यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणखी काही गोष्टीची गरज आहे, ती शेतकऱ्यांना जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या घडीला जे इंटरनेट आहे, बऱ्याच फॅसिलिटी उपलब्ध आहेत, बरेच मासिक आहेत, त्यामध्ये बरेच विक्री व्यवस्थेवर लेख येत असतात, ते वाचणं गरजेचं आहे. तसंच इंटरनेटवर बऱ्याच शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या सायंटिस्टनी किंवा संशोधकांनी किंवा संस्थेने माहिती पुरवलेली असते, त्या माहितीच्या द्वारे शेतकरी

0: त्याने ते वाचून त्याचा उपयोग करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा असा प्रश्न विचारलाय की ग्रेडिंग, ग्रेडिंग हे बाजारामध्ये सर्वात महत्वाचं आहे. आज जर आपण बघितलं तर रेग्युलेटेड मार्केट म्हणजे बाजार समितीमध्ये आपण माल पाठवतो, शेतकरी उदाहरणार्थ तृणधान्यासारखे पिकांचं माल बाजार समितीमध्ये पाठवतात.
1: बरोबर.
0: बाजार समितीमध्ये उदाहरणार्थ घ्यायचं तर ज्वारी, समजा उदाहरण असेल तर ज्वारी 10 क्विंटल जर शेतकऱ्याने नेली आणि शेतकरी काय करतो, त्याला प्रतवारी करण्यासाठी वेळ नाही उपलब्ध म्हणून तो पोती भरतो आणि बाजार समितीमध्ये एखाद्या दलाला किंवा कमिशन एजंटकडे नेऊन टाकतो. अशा वेळेला काय करतो, कमिशन एजंट स्वतः त्याचं ग्रेडिंग करत नाही, परंतु घेतल्यानंतर तो माल मिळाल्यानंतर ग्रेडिंग करतो आणि तो माल ज्यादा दराने विकतो. तसंच जर शेतकऱ्यानं त्याच्या जर प्रतवारी निर्माण केल्या, समजा 1 नंबर क्वालिटीचा माल, 2 नंबर क्वालिटीचा माल, 3 नंबर क्वालिटीचा माल, हे वेगवेगळे जर केले आणि ते आज बाजारामध्ये नेले तर 1 नंबर क्वालिटीला त्याला नक्कीच ज्यादा शेतकऱ्याला भाव मिळेल. अशा दृष्टीनं ग्रेडिंग करणं म्हणजे त्या ग्रेडिंग मधून फायदा मिळवणे हे शेतकऱ्याचा मुख्य हेतू आहे. त्या दृष्टीनं शेतकऱ्यानं प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी एक दुसरा एक पर्याय आहे ग्रेडिंग करण्यासाठी, की छोट्या छोट्या गावामध्ये कॉमन रित्या एखादी मशीन घेऊन ग्रेडिंग करण्यासाठी, अनेक आता सध्या नवीन मशिनरीमध्ये बऱ्याच मशिनरी निघत आहेत की ग्रेडिंग करण्यासाठी 1 नंबर क्वालिटीचा माल, 2 नंबर क्वालिटीचा माल, हायरिंग बेसिसवर जर 4 ग्रुप करून ती मशीन घेतली आणि त्या पद्धतीनं मालाची जर प्रतवारी करून बाजारामध्ये माल विकला तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल असं दिसतंय.
1: बरोबर बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांना अपडेट राहून आपली प्रगती
0: साधली पाहिजे. प्रगती साधणे अत्यंत गरजेचं आहे.
1: बरोबर.
2: कृषी अर्थशास्त्र याविषयी प्राध्यापक मोहनराव जाधव यांची अंजळ मुजावर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा पहिला भाग. मंडळी, या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत येत्या मंगळवारी किसानवाणी या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, तुमचा प्रश्न छोटा असो व मोठा, तज्ञांचा सल्ला असतो मोलाचा. दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी आणि उत्तम संगोपनासाठी काय काळजी घ्यायला हवी याविषयी हॅलो किसान या कार्यक्रमात सेवानिवृत्त पशुसंवर्धक आणि पशुवैद्यकीय सल्लागार डॉक्टर चंद्रहास कापडी शेतकरी बांधवांशी फोनवरून थेट संवाद साधणार आहेत. दुधाळ जनावरांची काळजी कशी घ्यायची याविषयी तुमचेही काही प्रश्न असतील तर थेट फोन करा 0231-265-2624 या नंबरवर मंगळवारी 22 सप्टेंबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. हॅलो किसान, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
1: मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप घेण्याची, तेव्हा आता जाता जाता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषीवार्ता या कार्यक्रमामध्ये भात पिकावरील रोग नियंत्रण याविषयी आपण माहिती ऐकू शकाल. हा या माहितीचा भाग दुसरा. तर उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी पत्राद्वारे आवड कळवलेल्या गीतांचा कार्यक्रम शेतकऱ्यांची आवड आपण ऐकू शकाल. तर मंडळी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या, पण आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्याद्वारे सादर करण्यात आलेला किसानवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. किसानवाणी निवेदन सायली चौधरी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ दीपक ठमके. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, यानंतरचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
0: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: हाय, मी शर्वरी।
3: नमस्कार, मी रोहित।
4: मी सुखदा।
2: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
3: आम्ही चर्चा करतो,
4: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो,
3: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
2: आपुलकी आधार
3: प्रत्येक मंगळवारी
4: दुपारी 12 वाजता
2: वनिता मंडळात
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
4: आपुलकी आधार।

0: 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
3: श्रोते हो, 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीच्या गौरवगाथा गिरीश घाटे लिखित महाभूषण या मालिकेत आपण ऐकणार आहोत ऐसी अक्षरे रसिके। या कार्यक्रमात दिनांक 25 मार्च 2026 पासून दररोज सकाळी 7 वाजता आणि याचं पुनःप्रसारण दुपारी 1:55 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात गिरीश घाटे लिखित मालिका महाभूषण।
4: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा।
5: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे, तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झामकडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन्स क्रिएट केले पाहिजे।
4: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
6: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz। रात्रीचे 8:05 होत आहेत। आता ऐकूया आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
7: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या युवकांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन। संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषी मंत्र्यांचं आश्वासन।

0: दिवसांपासून लोड शेडिंग बंद होणार. जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. आणि नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून माघार. देशातल्या युवकांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती कौशल्य शिकवणं आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात त्यांनी 51,000 जास्त युवांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार युवांचं शिक्षण आणि कौशल्यातही बदल व्हावेत असा प्रयत्न सरकार करत आहे. खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जवळपास 1,00,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेद्वारे साधारण 2 कोटी युवांना रोजगार मिळण्यात मदत होईल अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या काही वर्षात जवळपास 40 देशांबरोबर भारतानं मुक्त व्यापार करार केले असून यामुळे देशातल्या युवकांसाठी संधींची नवी दारं खुली होत आहेत असं त्यांनी सांगितलं. भारताच्या युवा शक्तीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत. भारतातल्या स्टार्टअप्सची कहाणी आता फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: आज करीब आधे रेकॉग्नाइज्ड स्टार्टअप टियर 2 और टियर 3 शहरों में है. यानी आज गांव कस्बे और छोटे शहर का युवा भी भारत की नई इकॉनॉमी में अपनी भूमिका बड़ी बना रहा.
1: देशात विविध 45 ठिकाणी आज रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाण्यात, नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. या 4 शहरांमध्ये मिळून एकंदर 1,186 नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे.
0: राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे. दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपग्रहाच्या माध्यमातून विवाद संरक्षणाबाबतची बाब तातडीने केंद्र शासनाच्या निदर्शनाला आणून दिली जाईल असं ते म्हणाले. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक आणि अचूकपणे तातडीने पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता प्रशासनाने घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. चारा आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे असंही भरणे यांनी सांगितलं. पश्चिम बंगालच्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतले काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना काल अटक झाल्यानंतर एका स्थानिक न्यायालयानं त्यांना 3 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नंदीग्राममध्ये 2007 साली जमीन अधिग्रहणाविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान दंगल घडवणं, हत्येचा प्रयत्न, अपहरण, धमकी देणं यासह शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल होते आणि 4 अटक वॉरंट प्रलंबित होते. त्याअंतर्गत त्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी गटाच्या उमेदवारानं या पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ममता यांनी प्रधान यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर अवघ्या काही तासात प्रधान यांना अटक करण्यात आली. मतदानाच्या आधी विरोधी पक्षाला लक्ष्य करण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांनी केला आहे, तर भाजपाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान रेजीनगर मतदारसंघाच्या तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी गटाचे उमेदवार रबीउल आलम चौधरी यांनी आज निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली, पण त्यानंतर 2 तासांच्या आतच हा निर्णय मागे घेतल्याचं जाहीर केलं. मध्य प्रदेशच्या आगर माळवा जिल्ह्यात आज पहाटे एक कार नाल्यात पडून झालेल्या अपघातात 3 बालकांसह 8 जण ठार झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्य निधीतून मृत व्यक्तींच्या वारसांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत प्रधानमंत्र्यांनी जाहीर केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं 3 महत्वाच्या जागांवर विजय मिळवला आहे. यश दबासनं अध्यक्ष, रिया छावडीने सचिव

तर लक्ष्य राज सिंहने सहसचिव पदावर विजय मिळवला. अपक्ष उमेदवार दीपांशु शोकीन उपाध्यक्ष पदावर निवडून आला. दरम्यान एनएसयूआयचा अध्यक्षपदाचा उमेदवार विजय शंकर मीणा यानं निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप करत याविरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांची पंटी आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची नात नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेवर निवडून आल्या आहेत. विविध शिक्षण संस्था चालवणाऱ्या विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक विखे पाटील यांची त्या कन्या आहेत. स्टॉकहोम शहर मतदारसंघात 13 सप्टेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर त्या निवडून आल्या. 41 वर्षांच्या नीला विखे पाटील यांनी यापूर्वी स्वीडनच्या प्रधानमंत्री कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून काम केलं आहे. जपानच्या मिझुहो पार्क अॅथलेटिक स्टेडियम इथं आज 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं. जपानचे सम्राट नारुहितो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भारताच्या 501 सदस्यांच्या पथकाचं नेतृत्व 2 वेळा ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालणारी मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या क्रीडापटूंना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक खेळाडूनं कठोर परिश्रम घेत समर्पण आणि दृढनिश्चय अंगी बाळगला असून देशाला त्यांचा अभिमान आहे. हे सर्व खेळाडू उत्तम खेळ करत स्पर्धेवर आपला ठसा उमटवतील असं त्यांनी म्हटलं आहे. या स्पर्धेतले काही सामने याआधीच सुरू झाले असून भारताच्या महिला क्रिकेट संघानं जपानवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांचा सामना बांगलादेश बरोबर होणार आहे. तर आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच होत असलेल्या टेक बॉल खेळात भारताच्या क्विन्सी डिसुझा हिला इंडोनेशियाच्या खेळाडूच्या विरोधात पराभव पत्करावा लागल्यानं आता कांस्य पदकासाठी तिचा सामना उद्या जपानच्या युईना साकामोटो हिच्याबरोबर होणार आहे. नैऋत्य मोसमी पावसानं पश्चिम राजस्थानच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. येत्या 3-4 दिवसात राजस्थानच्या इतर भागातून तसंच पंजाब सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागातून मान्सूननं माघार घेण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल असा अंदाज आहे. देशात 4 जूनपासून आजपर्यंत सरासरीपेक्षा 15% कमी पाऊस पडला. एल निनोच्या प्रभावामुळे एकूण पर्जन्यमानात घट झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या संदर्भात सुरू असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी काल एका आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशानुसार काही विशिष्ट परिस्थितीत H-1B व्हिसासाठी 1 लाख अमेरिकन डॉलर्सचं शुल्क आकारण्याच्या नियमाला आणखी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मात्र सध्या अमेरिकेत विद्यार्थी व्हिसावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क लागू नाही. अमेरिकेतल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यासाठी त्यांच्या नियोक्त्यांनी केलेल्या नियोजनाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश अमेरिकेच्या परराष्ट्र कामगार आणि अंतर्गत सुरक्षा मंत्रालयांना देण्यात आले आहेत. मूळ अमेरिकन कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी हा आदेश काढला गेला आहे. ऑक्टोबरपासून सबसिडी असलेलं घरगुती वापराचे LPG सिलेंडर घेण्यासाठी आधार संलग्न बायोमेट्रिक पडताळणी सरकारनं बंधनकारक केली आहे. यामुळे योग्य ग्राहकांपर्यंत LPG सिलेंडर पोहोचेल असं सरकारनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या युवकांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. आणि नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

केंद्र अस्मिता वाहिनी 8:15 वाजले आहेत. ऐकू आता ऐकूया लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मल्हारी गीत बबन रामा वाघमारे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

बाबुलनाथ नाईक यांचं गीत आपण ऐकलं. बाबुलनाथ नाईक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. कार्यक्रमात श्रोते हो, आता पुढील लोकगीत ऐकूया. बेबी कोल्हापूरकर आणि मंडळी यांच्या स्वरात

बाळकराम वर्लीकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पारंपरिक लोकगीत आपण ऐकलं. श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा या

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रोते हो आताच आपण आमोद दातार यांनी गायलेलं रमेश वैद्य यांचं भावगीत ऐकलं. श्रोते हो एक निवेदन ऐकूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार 2025-26 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक

इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. भावधारा या कार्यक्रमातलं आता शेवटचं गीत ऐकूया. कुंदा मायबल यांनी गायलेलं दत्ताराम गडेकर यांचं भावगीत.

0: कुंदा मायबल यांच्या स्वरात दत्ताराम गडेकर यांचं भावगीत आपण ऐकलत. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: बालविवाह एक सामाजिक समस्या, तिचं आजचं वास्तव, कारण, परिणाम, उपाय योजना आणि कायदे याविषयी सांगत आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी.
2: गेल्या वर्षीचा जो 20% जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले. म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक अवेअर झाले. जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो या विषयावर गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये. ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू.
1: अवश्य ऐका बालविवाह वर्तमानातील वास्तव, सोमवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या ऍपवर सुद्धा.
0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 8:47 होत आहेत. ठीक 8:45 श्रोते हो प्रथम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित समाचार संध्या. रात्री 9 वाजता न्यूज ऍट 9 हे बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती, रात्री 10 वाजता अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम, यामध्ये एस हरिकुमार यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन आपण ऐकाल. रात्री 11:00 हिंदी समाचार आणि 11:05 न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत प्रथम समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र.